नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे ठीक 5:58 आणि 13 सेकंद झाली आहेत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 6 भाद्रपद शके 1948 अर्थात 28 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आमच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या प्रातकालीन सभेची मंगलमय सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रत्नागिरी, सुप्रभात. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. मंगलप्रभाची सुरुवात करूया विठ्ठलराव धोपाटे यांच्या स्वरातल्या या दुर्गाष्टकमने.

पूर्वदिशा ही रंगली आता एका नव्या आशेने. पूर्वदिशा ही रंगली आता एका नव्या आशेने. अंधार सारा दूर पळाला पहाटेच्या प्रकाशाने. अंधार सारा दूर पळाला पहाटेच्या प्रकाशाने. श्रोते हो, पूर्वदिशेला हळूहळू तांबळं फुटतं. सूर्याची ती किरणं अलगद धरतीवर विसावतात आणि सगळा अंधार दूर होतो. याच मंगल वेळेला भूपाळीचे सूर कानावर पडले की मन कसं प्रसन्न होतं. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातली जगदीश खेबुडकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर जोग यांनी.

विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उणे काय, विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उणे काय. संत तुकाराम महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. स्वर होता स्वप्नील गोरे यांचा, संगीतबद्ध केली होती पंडित अवधूत बाम यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली गौतम सुत्रावे यांची ही रचना. स्वर आहे पुष्पा पागधरे यांचा.

जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार तोची हा शिलधर गोकुळी वसे. नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी पाहता ज्ञानदृष्टी नये हाता. निवृत्ती साधन कृष्णरूपे खूण विश्वविश्वीपूर्ण हरि माझा. जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार तोची हा शिलधर गोकुळी वसे. श्रोते हो, संत निवृत्तीनाथ यांची ही रचना होती. गायक आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. त्या ईश्वराला आपण वेगवेगळ्या स्वरूपात शरण जातो, वेगवेगळ्या रूपात आपण त्याला पाहतो. मग कधी तो राम असतो, कधी तो कृष्ण असतो. भावना मात्र एकच असते.

अनूप जलोटा यांनी गायलेलं हे हिंदी भजन आपण ऐकलं. मंगल प्रभात या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया प्रेम धवन यांची कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेली ही देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 7020830789.
2: श्रोते हो, ठीक 6:40 आणि 4 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. कार्यक्रमात ऐकूया पपई लागवड याविषयीची माहिती. वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, पपई हे उष्णकटिबंधातलं पीक आहे. 38 ते 40 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपासचं तापमान पपईला मानवतं. पूर्ण निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम भारी सेंद्रिय युक्त अशा जमिनीमध्ये पपईचं खूप चांगलं पीक येतं. 6.5 ते 7.2 सामू असला तर उत्तम. पपईची लागवड जागेवर बी टोकून किंवा बियांपासून रोपं तयार करून केली जाते. बियांवर कार्बाफ्युरन निमकेक, कॉपर कमी क्लोराईड यांच्या प्रक्रिया केल्यानंतर जिब्रॅलिकची प्रक्रिया करावी. पपईच्या जातीच्या उंची आणि पानाच्या पसाऱ्यानुसार 2.5 बाय 2.5 मीटर किंवा 1 बाय 1 मीटर या अंतरावर खड्डे घेऊन ते भरून त्यामध्ये रोपांची लागवड करावी. पपईच्या क्षेत्रामध्ये एकूण झाडाच्या 7% विखुरलेल्या स्थितीत नराची झाडं असणं आवश्यक आहे. पपईसाठी रोपांची लागवड केल्यानंतर प्रत्येक झाडाला 200 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 20 ग्रॅम पोटॅश ही रासायनिक खतं 2, 5, आणि 7 महिन्यामध्ये विभागून द्यावीत. जस्त बोरॉनची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट आणि बोरिक ॲसिडची झाडावर फवारणी करावी. पपई पिकाला शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं असं

0: केल्यास द्रवरूप खतं वापरता येतात आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. हिवाळ्यामध्ये 8 ते 10 तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांनी पाण्याच्या हलक्या पाळ्या द्याव्यात. पाणी साचू देऊ नये किंवा पपईच्या बुडक्याला पाणी लागू देऊ नये. मंडळी, पपईच्या बागेभोवती सापळा पीक म्हणून मक्याचं पीक लावता येतं किंवा चवळी, घेवडा ही सुद्धा पिकं घेता येतात. झेंडू फुलाची लागवड फायदेशीर ठरते. पपईच्या फळांची लहानपणी विरळणी करावी म्हणजे राहिलेली फळं गुणवत्तेची मिळतात. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी रोप तयार करताना कार्बोफ्युरान आणि जिब्रॅलिकची बियाण्यास प्रक्रिया करावी आणि उभ्या पिकांमध्ये झेंडूची लागवड करावी. माव्याच्या नियंत्रणासाठी मॅलेथियॉन 400 मिलीलिटर 500 लिटर पाण्यातून 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं 3-4 वेळा फवारावं. तसंच बुंधा सडणे हा रोगसुद्धा पपईमध्ये दिसून येतो. कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रण याचं ड्रेचिंग त्यासाठी करावं. कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी मिथिल डोमेटॉन किंवा डायमेथॉइडच्या फवारण्या कराव्यात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन M45 500 ग्रॅम किंवा 22-3 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावं. मंडळी, पपईची फळं लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांमध्ये काढणीला तयार होतात. फळांवर पिवळ्या रंगाचे डॉट दिसतात. अशी पक्व फळं देठापासून अलगत वेगळी करावीत. पपईपासून 2 ते 3 वर्ष फळं मिळत राहतात. जातीनुसार एका झाडापासून वर्षाला 30 ते 45 फळं 1/2 किलोपासून 2.5 ते 3 किलोपर्यंत वजनाची मिळतात. साधारणतः एकरी 12 ते 24 टन वर्षाला उत्पादन मिळतं. त्याचप्रमाणे फळं 2 महिन्याची झाल्यानंतर पेपेन काढावा. चीक निघण्याचा कालावधी फक्त 40 दिवसांचा असतो. पेपेनमुळे फक्त साल खरवडल्यासारखी दिसते. तर मंडळी, अशा प्रकारे पपईची लागवड ही निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: पपई लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 वाजता. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळे पोटविकार डोकं वर काढतात असं आपण बघतो. कुठले आजार असे आहेत की स्पेसिफिक त्या काळामध्ये ते होत असतात?
2: वातावरण जरा दमट असतं, त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव थोडासा वाढलेला असतो, त्याच्यामुळं भाज्या असतील त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. फार काळ अन्न शिजलेलं तसंच ठेवता कामा नये, कारण दमट हवेमुळं काही वेळेला जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो जरा आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. वॉटरही बऱ्याच वेळेला कंटॅमिनेशन होतं, जुलाब असेल, उलटी असेल, काही पोटदुखी असेल, इन्फेक्शन असेल, ह्या गोष्टी वाढतात. त्यामुळे पाणी थोडं उकळून शक्य असेल तर घेणं, स्वच्छता ठेवणं, अन्न शिळ न खाणं, ताजंच खाणं आणि व्यवस्थित योग्य तेवढंच खाणं, अशा गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित

0: प्रमाण पावसाळ्यातील आजारचं कमी होतं.
1: अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे करपट ढेकर येतात किंवा पोट फुगतं, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: पावसाळी दिवसात इन्फेक्शन थोडंसं वाढण्याची शक्यता दमट हवेमुळं असतं की भाजीपाला वगैरे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणं, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजवणं, व्यवस्थित चर्वण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या. कारण चर्वण जर व्यवस्थित नसेल तर मग ते पचनाला प्रश्न येतात. पालेभाज्या व्यवस्थित चर्वण झालं तर त्याचं बारीक फायबरमध्ये रूपांतर होऊन पाणी शोषणाला वगैरे त्याचा उपयोग होतो. पिष्टमय पदार्थ तर बऱ्याच अंशी तोंडातील लाळेमुळं त्याचं पचन व्हायला खूप मदत होते. तर ते व्यवस्थित चर्वण असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे वेळ महत्वाची जेवणाची, आपण कोणत्याही वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं

0: कोणत्याही वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे, झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं तेवढ्या म्हणावं तसं पचन होत नाही. पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी व्यवस्थित चर्वण करून चावत असताना गोष्टीकडे लक्ष देऊन जर असेल तर मग ते पचन चांगलं होतं आणि मग अशा गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. असं नेहमी म्हटलं जातं की 32 वेळा घास चावावा, त्या घासाकडं आपलं लक्ष, मनाचं लक्ष पाहिजे आणि भुकेपेक्षा नेहमीच 4 घास कमीच खावे.
1: बरोबर आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा काय प्रकार आहे?
0: अनेक गोष्टींचा एक समुच्चय असल्यासारखं आहे की आणि याच्यामध्ये मेन कारण आहे एन्झायटी किंवा अति स्ट्रेस, डिप्रेशन, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात मेनली स्ट्रेस हा त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेलला करत असतो आणि त्याच्यामुळं एकदम संडास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, दुखायला लागणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं हा अलीकडं थोडासा बघायला मिळतो रोग.
1: याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार काय करता येतात?
0: जनरल काळजी हीच आहे की जेवढा स्ट्रेस कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. योगा असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याच्या तुमच्या कुठल्या सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, एखादा छंद असेल की ज्यांच्यामुळे स्ट्रेस कमी होईल, कारण स्ट्रेस हा याच्यातील खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन वगैरे असतील तेही आपण जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. आणि जीवनशैली योग्य वेळी, आहार योग्य वेळी, झोप योग्य वेळी, जेवण अशा गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या जर घेऊनही कमी होत नसतील तर मात्र थोड्याशा अंतरानंतर मग डॉक्टरशी कन्सल्ट करून ते योग्य निदान, मग काही वेळेला वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार मग उपचार चालू केले जातात.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे?
1: कचरा फक्त हा शब्द आपण ऐकतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तर व्यवस्थापन एक 4 ते 5 प्रकारे आपण करू शकतो. पहिल्यांदा तर संकलन. आपण शहर किंवा मोठ्या स्वरूपातनं जातात तर आपण घरातल्या छोट्याशा गोष्टींपासून सुरू करू. एक छोटं कुटुंब जर घेतलं तर त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मुलांचे काही स्टेशनरीचे हे असे प्रकारचा जो कचरा होतो तो आपण एके ठिकाणी गोळा करणं, त्याचं संकलन करणं हा पहिला मुद्दा झाला. तो जमा झालेला कचरा किंवा संकलित केलेला घरातला कचरा त्याचं वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. वर्गीकरण नाही केलं तर त्याचे पुढे बरेच दुष्परिणाम होतात. ओला कचरा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो तयार होणारा भाजीचा, देठांचा, सालींचा किंवा अन्न पदार्थांचा जो कचरा असतो त्याला आपण ओला कचरा म्हणून तो बाजूला केलाच पाहिजे. दुसरी म्हणजे सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये पण प्लास्टिक, ई वेस्ट, मुलांचे घरातले खेळणी, स्टेशनरीज हे प्रकार वेगळे होतात. शिवाय घातक मध्ये ई वेस्ट येतं, सगळ्यांच्याच पर्यावरणाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. तर हे असं वर्गीकरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता जो कचरा झालाय घरामध्ये तयार, मी आता फक्त छोट्या ह्याच्या स्वरूपात सांगते, हे आपण मोठ्या प्रमाणातच करायला पाहिजे. तर पुनर्वापर, काही गोष्टी अशा असतात की मुलांनी वापरून टाकलेली खेळ

0: किंवा काय, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. ई वेस्ट मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं दुरुस्ती केली तर ते पुनर्वापर होऊ शकतो. ओला कचऱ्याचं कंपोस्ट खत केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्या बागेसाठी किंवा कुंडीतल्या झाडांसाठी व्यवस्थित ते होऊ शकतो, म्हणून त्याचा पुनर्वापर हे एक व्यवस्थापनातलं एक गोष्ट येतं. त्याच्यावर प्रक्रिया, प्रक्रिया म्हणजे मी आता थोडक्यात सांगितलं की ओला कचऱ्यावरती कंपोस्टिंग करणं आणि ते घरच्या घरी छान पद्धतीनं छोट्या स्वरूपात आपण करू शकतो. आता परिस्थिती अशी आली की गांभीर्यानं घ्यायला पाहिजे, काही सुजाण नागरिक त्याच्यामध्ये सामील व्हायला लागलेत. बऱ्याच संस्था आणि प्रशासक लेवलला ह्या गोष्टी अवेअरनेस वाढत चाललेला आहे.
1: बरोबर.
0: आणि हे गरजेचं काय आहे तर ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र केला तर जे ओला कचरा आहे जो कंपोस्टिंगसाठी जायला पाहिजे त्याचं प्रॉपर कंपोस्टिंग होत नाही, ते सुक्या कचऱ्यामध्ये मिसळलं की सुका कचरा तो काही बायोडिग्रेडेबल असतोच असं नाही. मग प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असती विघटन होण्याची, प्रत्येकाची क्षमता वेगळी असती. ओला कचरा म्हणाल तर खाण्याचे पदार्थ, भाज्या वगैरे त्याचे देठ, फळांच्या साली, म्हणजे जे पुन्हा मातीत मिक्स होणार आहे त्याच्यापासून खत निर्माण होणार आहे हा ओला कचरा असतो आणि तो 100% म्हणजे आपल्या किचन मधूनच निघत असतो.
1: बरोबर.
0: ई वेस्ट तर सगळ्यात हार्मफुल आहे, त्यामुळं ते पण आधी वेगळं केलं पाहिजे. ते पाण्यात किंवा जमिनीत मिसळलं तर कित्येक वर्ष जमीन नापीक होऊ शकते. मग ह्या नापीक जमिनीतून आपण पुढे उगवणार काय आणि खाणार काय, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर असं खूप मोठा डोंगर आहे की ते वर्गीकरणाची गरज का आहे. त्यामुळं कचऱ्याचं व्यवस्थापन जर ह्या 5 पद्धतीनं केलं तर तो खूप फायद्याचं ठरणार आहे सगळ्यांनाच.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमची पहिली प्रसारण सभा.

6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. दिनविशेष जाणून घ्याल 7:20. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. भावधाराचा आनंद घ्याल 7:50. सकाळी 8:40 व्यंकटेश माडगुळकर स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल आमच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी माझं सामाजिक कार्य याविषयी मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. ठीक 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यात आपण ऐकाल कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आणि रूपक धागा धागा अखंड विणूया. गीतबहार प्रसारित होईल 1:05. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात पोटविकार याविषयी डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. भाग पहिला आज प्रसारित होईल. दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात घरगुती कचरा व्यवस्थापन

आणि वर्गीकरण याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी ऐश्वर्या बहिरे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 भूषण गोडे यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकू शकाल. आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:02 मराठी चित्रपट संगीताचा आपण आनंद घ्याल आमच्या गीतसंध्या या कार्यक्रमात. युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी 5:30. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल 6:10. रूपरेषा जाणून घ्याल 6:30. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड याविषयी डॉक्टर मुकुंद लोंढे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत, निवेदन ऋचा गद्रे यांचं. 8:15 पॉप म्युझिक. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गाण्यांचा आपण आनंद घ्याल आमच्या रजनीगंधा या कार्यक्रमात. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद शाहिद परवेज यांचं सतारवादन आपण ऐकाल. त्यांनी सतारवर वाजवलेला राग यमन. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. ही होती रूपरेषा आमच्या आजच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
0: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
0: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. पुष्कळ वेळेला असं वाटतं की या जुन्या गोष्टी उगाळण्यामध्ये किंवा जुन्या गोष्टी सांगण्यामध्ये आणि स्वातंत्र्याला आता मिळून 75 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तेव्हा या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे असंही काही जणांना वाटेल. असं असतं की सर्वसामान्यपणानं इतिहास हा राष्ट्राचा अभिमान असतो. कुठलाही इतिहास हा मार्गदर्शक असतो, प्रेरक असतो, प्रेरणादायक असतो. भले मग तो पराभवाचा जरी असला तरी प्रत्येक पराभवातूनच विजयाचा जन्म होत असतो. असं म्हटलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो तो अभिमानी नसतो आणि त्याला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागते. तुम्ही तर जगाच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्र बघितली, खास करून पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झालेला आहे. कारण पहिल्या महायुद्धामध्ये जे पराभूत राष्ट्र होतं जर्मनी, त्याच्यावरती पराभूत म्हणून ज्या अटी लादल्या गेल्या त्या अटीतूनच त्या राष्ट्राचा अभिमान पेटवला गेला. त्याच्यामधून ते राष्ट्र सगळ्या जगाविरुद्ध उठलं आणि हा हा म्हणता दुसरं महायुद्ध भडकलं आणि जगातल्या बऱ्याचशा युरोपमधल्या, खास करून युरोप आणि आफ्रिकेमधल्या बऱ्याचशा भूभागावरती जर्मनीसारख्या एका छोट्या राष्ट्रांनी विजय मिळवला आणि तो भाग

0: आक्रमित केला हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तेव्हा प्रत्येक समाजाला एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो. तो विजयामध्ये अहंकारात परावर्तित होता कामा नये आणि पराभवामध्ये तो दुखावला जाता कामा नये. कुठल्याही समाजाला आणि राष्ट्राला जो अभिमान असतो, जो काही स्वतःची ओळख असते, ती न दुखावता जर देशी किंवा परकीय राज्यकर्ते ते पुढे घेऊन गेले तरच त्या देशाचं, त्या समाजाचं, त्या सरकारला किंवा त्या शासन व्यवस्थेला सहकार्य मिळत असतं. आपण अनेक स्वातंत्र्ययुद्ध ह्याच्यातूनच जन्माला आलेली बघतो की तत्कालीन शासन व्यवस्था आणि तत्कालीन समाज ह्याच्यामध्ये पडत गेलेलं अंतर, त्या समाजावरती होत गेलेला अन्याय, ह्याच्यातून सुशिक्षित असोत किंवा अशिक्षित असोत, समाजातले अनेक घटक तत्कालीन शासन व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलेले आपण बघतो. स्वातंत्र्य एक भावना आहे आणि स्वातंत्र्य भावना कशातून निर्माण होते, तर तुमच्यावरती शतकानुशतकं होत असलेला अन्याय, तुमच्यामध्ये जाणून बुजून निर्माण केलेली विषमता आणि त्यातून भोगावे लागणारे आर्थिक सामाजिक परिणाम, या सगळ्यांमधून एखादा समाज पेटून उठतो. आणि हे संघटितपणानं जेव्हा पेटून उठतो, तो जेव्हा स्वातंत्र्यापर्यंत त्याचा परिणाम पोचतो, त्या संपूर्ण घटनाक्रमाला आपण स्वातंत्र्ययुद्ध म्हणत असतो. या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात अनेक वर्ष आधी झालेली असते. ती कदाचित असंघटित स्वरूपात असेल, परंतु ती छोट्या छोट्या वणव्यांच्या स्वरूपामध्ये त्या त्या भूप्रदेशामध्ये पेटलेली असते आणि त्याच्यातूनच मग मोठ्या संघटित युद्धाचा जन्म होतो. असेच अनेक हिरो जे तत्कालीन याच्यामध्ये कदाचित असंघटित असतील, छोट्या स्वरूपात असतील, परंतु त्यांनी त्या त्या समाजामध्ये स्वातंत्र्याची भावना जागरूक ठेवली, पेटती ठेवली आणि त्याचमुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता या सगळ्या अज्ञातवीरांचा आपल्याला परिचय व्हावा, कारण आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. तर त्यामुळे तो आदिवासी असोत, वनवासी असोत, कुठल्याही धर्माचे लोक असोत, कुठल्याही पंथाचे असोत, कुठल्याही भाषेचे असोत, आपण त्याचा अभिमान ठेवला पाहिजे. कारण या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळंच ब्रिटिशांसारखी बलाढ्य सत्ता आपल्याला उलथवून टाकता आली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कशालाही नावं न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाशवाणी।

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
0: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
0: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गणेशोत्सवामध्ये मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित, मालिकेत भारताचा 1-0 असा विजय. आणि नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, मृतांची संख्या 389 वर, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं सांगत ते म्हणाले,
5: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
4: प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पुण्यातील खडकी शिक्षण संस्थेचे TJ महाविद्यालय तसंच अजिंक्य DY पाटील विद्यापीठात देखील या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

0: यावेळी विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाविषयी बोलताना माजी खेळाडू आणि पुण्यातील वेलॉसिटर बॅडमिंटन अकादमीमधील प्रशिक्षक प्रसाद गीते म्हणाले,
1: खेळ फक्त मेडल किंवा जिंकण्यापुरता मर्यादित नसतो. खेळ आपल्याला शिस्त, मेहनत, संयम आणि सातत्य शिकवतो. आज आपल्या देशात खेळाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक वेळा खेळाकडे केवळ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून न पाहता एक करिअर ऑप्शन म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. ही विचारसरणी आजच्या युवा पिढीसाठी खूप महत्वाची आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांनी मोबाईल आणि स्क्रीन पासून दूर जाऊन मैदानावर वेळ घालवणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून मी अनेक चढ अनुभवले आहेत आणि आज कोच म्हणून नवीन पिढीला घडवण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
0: रिदमिक्स जिम्नॅस्टिक्स मधील महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू किमया कार्ले हिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
2: आज जो खेलो इंडिया युवा संवाद का प्रोग्राम हुआ उसमें मेरे जैसे सभी खिलाड़ियों को आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने बहुत प्रोत्साहन दिया. भारत के स्पोर्ट्स इकोसिस्टम में अधिक प्रगति हो रही है खेलो इंडिया और टॉप स्कीम जैसे इनिशिएटिव्स इनसे. मैं उम्मीद करती हूँ कि भविष्य में हम भारत का नाम सभी स्पोर्ट्स में रोशन करें.
0: आगामी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी भाविकांना वाटण्यात येणाऱ्या प्रसादाची शुद्धता जपावी, तसंच अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उत्सव काळातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. फटाके तसंच लाऊडस्पीकरच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सामूहिक जबाबदारी आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बहीण भावाचं पवित्र नातं जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच भावंड, मित्रपरिवार आणि समाज यांच्यातील जिव्हाळा, आदर आणि परस्पर जबाबदारीच्या भावनेचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल भेट घेतली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली. अमरावती इथं नुकत्याच रुग्णालयाला आग लागून 3 अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. येत्या 2 आठवड्यात या दुर्घटनेबद्दलचा अहवाल सादर करावा असे निर्देश आयोगानं दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमधल्या पाणी प्रश्नावरून संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केलं. गेल्या 2-3 वर्षांपासून वसतिगृहात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण काल अहिल्यानगर इथं झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मान्यवरांना गौरवण्यात आलं. ज्येष्ठ लेखक संपादक उत्तम कांबळे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती

0: मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यातल्या 849 ग्रामपंचायतींमध्ये पुढील महिन्यात ही मोहीम राबवली जाईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीमध्ये एका बैठकीत दिली. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतानं पहिल्या डावात 213 धावांची आघाडी घेतली. भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार खेळी करत 9 बाद 429 धावांपर्यंत मजल मारली. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिका भारतानं 1-0 अशी जिंकली आहे. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 389 वर पोहोचली असून 290 भारतीयांसह हजारो बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेण्याचे आणि त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न भारतीय प्रशासनानं तीव्र केले आहेत. आतापर्यंत तिबेट आणि नेपाळमधील प्रशासनानं 1500 अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी अनेक जण परदेशी नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आतापर्यंत 84 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातली दूरसंचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिली. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. हवामान. राज्यात काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गणेशोत्सवामध्ये मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित. मालिकेत भारताचा 1-0 असा विजय. आणि नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, मृतांची संख्या 389 वर. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. जाणून घेऊया दिनविशेष काही क्षणातच. आज आहे 28 ऑगस्ट. 1845 सालात सायंटिफिक अमेरिकन या प्रसिद्ध विज्ञान मासिकाचा पहिला अंक आजच्याच दिवशी प्रसिद्ध झाला. 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनधन योजना याचं उद्घाटन करण्यात आलं आणि पहिल्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट 2014 रोजी सुमारे 1.5 कोटी बँक खाती उघडण्यात आली.

28 ऑगस्ट 1855 रोजी श्री नारायण गुरु महान भारतीय समाज सुधारक यांचा जन्म झाला. प्रसिद्ध उर्दू शायर आणि कवी रघुपती सहाय्य म्हणजेच फिराक गोरखपुरी यांचाही जन्म 28 ऑगस्ट 1896. तर मराठीतले प्रसिद्ध चित्रपट संगीतकार राम कदम यांचाही जन्म 28 ऑगस्ट 1918.

भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा 28 ऑगस्ट 1969 रोजी मृत्यू झाला. प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार, चित्रकार आणि पटकथाकार व्यंकटेश माडगुळकर यांचाही 2001 रोजी आजच्या दिवशी मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
0: कोकणातलं पर्यटन सगळ्यांनाच आवडतं, याच कोकणातल्या विविध ठिकाणांचा मागोवा घेणारा कार्यक्रम कोकण दर्शन दर शुक्रवारी सकाळी 8:40 तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या आजाराविषयी माहिती घेतली आहे. खरं तर ह्या माहितीची व्याप्ती खूप मोठी आहे. सिकल सेल हा आजार शरीरात अनेक गुंतागुंती निर्माण करतो. कधीही न थांबणाऱ्या वेदना, वारंवार होणारा रक्तक्षय आणि त्यातून रुग्णाला येणारे अडथळे. तेव्हा या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं माहिती जाणून घेत आहोत. आज हा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: एक अत्यंत महत्वाचा विषय सिकल सेल. या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल, आता जे नवजात शिशू आहे त्यांच्यासाठी राज्यात या आजारासाठी काही वेगळी व्यवस्था आपण निर्माण नक्कीच केली असेल, तर ती काय आहे?
1: आमच्याकडे मॅडम यंत्रणा आहे, आपल्याकडे लॅबोरेटरीज आपल्या खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात विभागाच्या माध्यमातून. ते नवजात अर्भकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टेस्टिंगची आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे.
0: आपण सुरुवातीला पण

0: म्हणालात की सिकल सेल एक वाहक आणि सिकल सेल आजार या दोन गोष्टी आहेत, तर नेमक्या त्या समजून सांगूया की सिकल सेल वाहक म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणजे नेमकं काय.
1: सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे आणि तो आजार जो आहे तो जेनेटिक आजार आहे, म्हणजे जेनेटिक डिसीज आहे. त्यामुळे पालकांकडून त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे अपत्यांना तो आजार त्या ठिकाणी होतो. त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जर आई आणि वडील दोघेही जर वाहक असतील तर त्यांच्या मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.
0: याची तपासणी ही फार गरजेची आहे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही तपासणी कधी करणं गरजेचं आहे आणि कुठे करणं गरजेचं आहे.
1: मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशी आपल्याला शंका आली तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या जे आरोग्य केंद्र आहे आमचं त्या ठिकाणी संपर्क साधा. त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी आहेत, NM आहेत, आशा आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना अधिकची माहिती मिळू शकते. पण सर्व शासकीय जे आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जे काही आपले ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ह्या सर्व ठिकाणी ही चाचणी मोफत केली जाते.
0: एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर की आजार तर झालेला आहे, तो शरीरात आहे, जे आहे ते रुग्णाला स्वीकारावंच लागतं, फक्त त्याच्याशी आपल्याला उपचार घेणं त्यासाठी महत्त्वाचं असतं. मग असं असताना हा आजार काही रुग्णाला दिलासा आहे की नाही, झाला तरी हरकत नाही पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असा हा आजार आहे का?
1: आता हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा पूर्णपर्यंत बरा होत नाही.
0: नाही होत.
1: पण या ठिकाणी आता नवीन मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत. आता त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एम्स नागपूर या ठिकाणी आपण आता त्याच्यावर, एम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्राची संस्था आहे, तर त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये आता जे MJPJY आणि PMJY आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्या ठिकाणी, तर त्या स्कीमच्या माध्यमातून देखील ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी त्या ठिकाणी आता सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली.
0: अच्छा, आणि सध्या उपलब्ध असलेल्या आणखीन उपचार पद्धती काय आहेत?
1: त्यामध्ये मग सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे लक्षणं जशी असतील त्यानुसार आजार. मग त्यांना दुखणं असेल तर त्यासाठी पेन किलर्स आपण देतो, फोलिक एसिड आपण त्या ठिकाणी देतो. हे अशा प्रकारे आपण जे आवश्यक लक्षणांनुसार त्यांना उपचार त्या ठिकाणी दिले जातात.
0: आता रक्त संक्रमण किंवा या वेदना कमी करणं, औषध उपचार, या सगळ्याचं महत्व जर आपण एखाद्या सिकल सेल झालेला व्यक्ती बघत असेल तर त्याला आपण काय सांगाल की या गोष्टी किती गरजेच्या आहे, कितपत आहे आणि कशा पद्धतीनं करणं महत्वाचं आहे?
1: सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून आली आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असं कोणी रुग्ण आपल्याला आढळून आला तर आपण वेळीच त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलं पाहिजे की ज्या ठिकाणी सोल्युबिलिटी टेस्ट आपण जे मी म्हणालो मगाशी ती टेस्ट आपण करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर हे आजाराचं निदान होण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे HPLC टेस्ट ती आपण केली पाहिजे की जेणेकरून मग एक सिकल सेल आजार आहे की नाही हे खात्री होईल. आमच्याकडे एक सिस्टीम आहे की जर सिकल सेल आजाराने बाधित जो रुग्ण असतो त्याला आम्ही रेड कार्ड देतो आणि जर वाहक असेल तर येलो कार्ड देतो.
0: अच्छा.
1: आणि जर तो नॉर्मल रिपोर्ट असेल तर त्याला व्हाईट कार्ड देतो. अशा प्रकारे तीन कलर कोडेड कार्ड्स आहेत की जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळतं की एखाद्या ठराविक व्हिलेजमध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी मग लग्नाच्या वेळी पर्टिक्युलरली याचा फार उपयोग होतो की दोन लाल रंगाचे असतील किंवा दोन येलो रंगाचे असतील कार्ड्स म्हणजे मुलगा आणि मुलगी तर त्यांचं मॅरेज आपण टाळलं पाहिजे. एक येलो एक व्हाईट चालू शकतं. त्यामध्ये वाहक जो असतो वाहकाला हा जो रुग्ण असतो त्याला फारशी लक्षणं नसतात, त्याला फारसा त्रास नसतो, व्याधी पण नसतात. पण जे रेड कार्ड होल्डर आहेत जे आजाराने बाधित आहेत त्यांच्याशी जर कोणी लग्न केलं किंवा दोन येलो कार्ड धारक आहेत त्यांच्यामध्ये जर लग्न झालं तर मग ते पुढच्या अपत्यांना ते चान्सेस वाढतात.
0: याविषयी आपण जे म्हणतात की वेगवेगळे कार्ड आहेत तर शहरात तर याची जनजागृती कितपत आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण म्हणतात की हा जो काही आजार आहे हा आदिवासी बहुल खेड्यांमध्ये त्या भागात जास्त आहे, मग तिथे खूप मोठं एक चॅलेंज आहे ना आपल्या पुढे की समजून कसं सांगायचं की अशा पद्धतीने लग्न करू नका जर असेल तर. तर त्यासाठी आपण वेगळी काही जनजागृती करता आहात का?
1: आता यामध्ये एक तर आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये साधारणतः 1000 लोकसंख्येमागे आमची आशा आहे, आशा कर्मचारी आहे आमची. त्यानंतर आपल्या NM आहेत, MPW आहेत, यांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे याची जनजागृती केली जाते. त्यानंतर आमच्या विभागामध्ये IC ब्युरो आहे, तर IC ब्युरोच्या माध्यमातून आता पर्टिक्युलरली आपण आता उदाहरण घेऊ की आता अमरावतीमध्ये मेळघाट

0: आहे जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे कुरकू भाषेमध्ये संवाद साधला जातो. मग आमच्याकडे आयसी आम्ही कुरकूमध्ये तयार केलेले आहे.
1: अच्छा.
0: आयसी मटेरियल जे असतं आमचं पोस्टर्स बॅनर्स त्याच्यामध्ये जिंगल्स काही व्हिडिओज आहेत त्या लँग्वेजमध्ये आम्ही त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे की जेणेकरून तिथल्या लोकांना मग त्या आपल्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर किंवा गावामध्ये कुठे एखाद्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ती जनजागृती त्या स्थानिक लँग्वेजमध्ये करतो.
1: बरोबर आहे. आणि सहसा आदिवासी भागात गावखेड्यात हाही प्रश्न अजूनही आहे की तिथे त्या ठिकाणी वाचता पण कितपत येत आहे, त्यामुळे आपण केलेला हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे की त्या त्या भाषेत त्यांना ऐकवणं ती गोष्ट. आता रेड कार्ड म्हणजे गंभीरच तो रुग्ण समजायचा, तर अशा रुग्णांसाठी काय नेमकी व्यवस्था आहे
0: आपल्याकडे? आपले जे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर आपले रुग्णालय आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधले, तर या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडे उपचार हे मोफत दिले जातात रुग्णांना. ह्याची टेस्टिंगची सुद्धा सुविधा आपल्याकडे मोफत आहे. तर मी सर्व नागरिक त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्याला अशा प्रकारची लक्षणं जर आढळून आली तर आपण निश्चितपणे आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी ही टेस्टिंग करून घेतली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आता मगाशी आपण उल्लेख केला की ब्रोन मॅरो ट्रान्सप्लांट अत्यंत महत्वाचा हा उल्लेख आहे आणि नक्कीच ही आधुनिक उपचार पद्धती याची एकूण भूमिका राज्यात कशी आहे या आजारासंदर्भात?
0: सद्यस्थितीमध्ये एम्स नागपूरमध्ये आता ही सुविधा आपण त्या ठिकाणी आता नियोजित आहे आणि त्याप्रमाणे मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीममध्ये देखील त्याच्यामध्ये याचं प्रावधान केलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हे काम वाढेल. आता त्याची सुरुवात आहे.
1: नक्कीच. आता सिकल सेल मुक्त भारत करणं हे आपल्या केंद्राचं आणि राज्याचं दोघांचंही एक निश्चित असं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे. असं असताना साधारणतः कोणकोणत्या योजना या आजारग्रस्त रुग्णांसाठी आहेत?
0: आता यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जवळपास 80 लाखाच्या वर ऑलरेडी चाचण्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काही सुटलेले असतील किंवा ज्यांची फक्त प्रायमरी टेस्ट झाली असेल, कन्फर्मेटरी HPLC झाली नसेल चाचणी, तर त्या चाचण्या ह्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: आणि ह्याची पूर्व तयारी सगळी खाली ग्राउंड लेवलला याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मग उपचार असतील, कोणा एखाद्या रुग्णाला रक्त संक्रमण लागतं, हे रक्तक्षय आहे ना, या ठिकाणी वारंवार यांना रक्तस्राव झाला किंवा यांना रक्ताची गरज पडली, तर आपल्या ज्या शासकीय रक्तपेढ्या आहेत किंवा शासनमान्य रक्तपेढ्या आहेत त्या ठिकाणी यांना रक्त देखील मोफत दिलं जातं.
1: अच्छा.
0: त्यासाठी यांना एक विशेष कार्ड दिलं जातं. आमची जी SBTC आमची ऑर्गनायझेशन आहे आरोग्य विभागाअंतर्गत, त्या माध्यमातून ह्या प्रत्येक रुग्णाला त्याला एक कार्ड दिलं जातं SBTC आणि ते कार्ड त्यांनी महाराष्ट्रात कुठेही दाखवलं तर त्यांना त्या ठिकाणी मोफत रक्त त्या ठिकाणी दिलं जातं.
1: सिकल सेल कार्यक्रमाची अशी ठोस असा उद्देश आपण नजरेसमोर ठेवला असेल की जो ठळकपणे अगदी मांडावाच वाटतोय तो काय?
0: या ठिकाणी मी आवाहन करेल सर्व नागरिकांना श्रोत्यांना की आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या जवळपास ह्या लक्षणांचे सिकल सेलचे काही रुग्ण आढळले तर त्यांना आपण आमच्या आशाताई आहेत, NM आहेत किंवा आमचे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना हा लाभ घ्यायला पाहिजे अभियानामध्ये. आणि हे नियमित ऍक्टिव्हिटी आहे, अभियानापुरतीच नाही आहे, याच्यानंतर देखील ते आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकतात, उपचाराचा लाभ घेऊ शकतात, टेस्टिंगचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोतेहो, निदानाची वेळ आणि योग्य चाचणी हा सिकल सेल विरुद्धच्या लढाईचा खरा पाया आहे. दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे पुढच्या भागात सुरू ठेवणार आहोत. तर सर, आज आपण इथे आलात आणि इतकी व्यवस्थितरित्या माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया. सर धन्यवाद. आणि श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही सहक्षेपित केला.

0: 262.47 अर्थात 1143 kHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
1: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
0: रत्नागिरीतच नव्हे,
1: महाराष्ट्रातच नव्हे,
0: भारतातच नव्हे,
1: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
0: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
1: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
0: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: श्रोते हो, तुमचं आवडतं आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र हे मध्यम लहरी FM मोबाईल ॲप, त्याच्यानंतर आता वेव्ज या आमच्या OTT प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. त्याच्यामुळे जगात कुठेही असलात तरी तुमची आवडती आकाशवाणी रत्नागिरी आता अगदी एका क्लिकवर सहज ऐकू शकता. ज्ञान, माहिती, मनोरंजनाचा खजिना घेऊन येते आकाशवाणी रत्नागिरी. ऐकत रहा 1143 kHz. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझं सामाजिक कार्य याविषयी ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकत आहात आमची आजची पहिली प्रसारण सभा. आता प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम.
1: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्या नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
4: श्रोते हो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया, ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो, मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला, त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ज्ञांकडे जात नव्हत्या. तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची. पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन

0: रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते, हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात. आणि ही फार लांब नसते, पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो, त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 7385-06-39-34. डॉक्टर, तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्हीबद्दल.
0: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात, म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी, पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते. आणि अशा मध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लागतो, छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं.
1: अच्छा.
0: आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात. आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुसपत्र दुर्लक्षित राहतं. की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात, तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात. आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं, यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम असं या आजाराचं नाव आहे. आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम होऊ शकतो. हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
1: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आता ऐकूया आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एक गोष्ट मला आपल्या श्रोत्यांना प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आत्तापर्यंत सांध्याच्या आजारांचे हजारो रुग्ण डॉक्टर सत्येन गुजर यांनी बरे केलेत. चालताना प्रचंड वेदना होणाऱ्या आणि ज्यांना गुडघे बदलायला म्हणजेच नी ट्रान्सप्लांट सल्ला दिलाय अशा कितीतरी रुग्णांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग झालाय. तर आपण वैद्य सत्येन गुजर यांचं या कार्यक्रमामध्ये आधी स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार.
8: नमस्कार.
7: डॉक्टर मला सांगा, आता संधिवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये काय लक्षणं असतात?
8: संधिवातामुळे गुडघे दुखणं किंवा सांधेदुखीचा त्रास असणं हे वयाच्या 40 कॉमनली दिसणारं असतं. म्हणजे 40 जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, तुमचे हिप जॉईंट्स खूप दुखतात, म्हणजे खुब्यांचा भाग खूप दुखतो आहे, मान पाठ कंबर दुखते, ती बहुतांशी ही संधिवातामुळे असते. खरं तर आयुर्वेदानुसार त्याचं नाव आहे संधिगत वात. म्हणजे वात ज्या वेळेला खूप वाढतो आणि सांध्यांच्या ठिकाणी आश्रित होतो त्याच्यामुळे दिसणारा आजार म्हणजे संधिगत वात. याच्यामध्ये प्रामुख्याने झीज मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे वात वाढला की सांध्यांचे झीज जास्त व्हायला सुरुवात होते, कफ कमी व्हायला लागतो, त्यामुळे तिथलं वंगन कमी होतं आणि स्वाभाविक वंगन कमी झालं की सांधे एकमेकांना घासायला लागतात, झीज व्हायला लागलं की तिथे बोनी स्पर्स वाढतात, नको असणारे हाडांची वाढ होते, हाडांची झीज होते, एका बाजूला

0: वृक्षांची झीज होत असते, तैलग्रंथींची झीज व्हायला लागते. गुडघा म्हणजे कसं असतं, फक्त तो हाडांनीच तयार झालेला अशी गोष्ट नाहीये, कडे लिगामेंट्स असतात कडेला, तिथं तैलग्रंथी असतात, बरसे असतात, टेंडॉन असतो, मांसपेशी असतात, अशा पद्धतीने तो सांधा तयार होत असतो. आणि त्याच्या सगळ्याची ज्यावेळेला झीज व्हायला लागते, म्हणजे मधली गादी झिजायला लागते, कार्टिलेज झिजायला लागतं, वंगन कमी व्हायला लागतं, गुडच्यांची झीज होते, हाडांची झीज होते, ही जी झीज होणं आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे त्याला संनिगतवाद असं म्हणलं जातं आणि चाळीशी नंतर जाणवणार.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
2: तर डॉक्टर, तुम्ही आता संधिवात म्हणजे काय हे सांगितलं, त्याची लक्षणंही सांगितलीत, पण मग संधिवात आयुर्वेदिक उपचाराने पूर्ण बरा होतो का?
0: खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला जसं आपण मागच्या दोन्ही एपिसोड्समध्ये बघितलं की सांधेदुखीमध्ये लाक्षणिक चिकित्सा प्रामुख्याने घेतली जाते, मग ते बाह्य उपचार असू दे, दुखते

0: 2023 8390902023.
1: तर डॉक्टर, तुम्ही आता संधिवात म्हणजे काय हे सांगितलं, त्याची लक्षणंही सांगितलीत, पण मग संधिवात आयुर्वेदिक उपचाराने पूर्ण बरा होतो का?
2: खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला जसं आपण मागच्या दोन्ही एपिसोड्समध्ये बघितलं की सांधेदुखीमध्ये लाक्षणिक चिकित्सा प्रामुख्याने घेतली जाते. मग ते बाह्य उपचार असू दे, दुखते त्याच्यामुळे बाम लावला, तेल लावून शेकून घेतलंय, कुठली तरी वेदनाशामक औषध घेतले, तात्पुरतं बरं वाटतं असं केलं जातं. आणि एका बाजूला शरीरात वात वाढलेलाच असतो, त्याच्यामुळे झीज होतच जाते, वंगन कमी होतच जातं आणि रुग्णाचा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. कारण आपण फक्त वेदनाशामक औषधांमुळे आजार तसाच, फक्त मेंदूला वेदना कळत नसतात आणि आपल्याला बरं वाटतं, त्यामुळे आपण सगळ्याच गोष्टी करत राहतो आणि एका बाजूला झीज वाढत जाते. आयुर्वेदामध्ये ह्या मूळ कारणाचाच विचार केला जातो. शरीरातला वात आधी कसा कमी होईल ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शोधन चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा ज्याला आयुर्वेदाने म्हणलंय, ती खूप महत्वाची असते. शरीरातला वात कमी होण्यासाठी आहे तो वात बाहेर काढून टाकण्यासाठी बस्तीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. जानुबस्ती असू देत, जानुधारा असू देत, पिंडस्वेद असू देत, ह्या सगळ्यांचा उपयोग अतिशय खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आयुर्वेदातली पोटातली घेणारी जी शामक औषधं आहेत, वात शमन करणारी, शरीरातला वात कमी करणारी औषधं घेणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आजार पुढे वाढत जाणार नाही, आहे तिथेच थांबेल. आणि झीज भरून येण्याच्या दृष्टीने रसायन भ्रूवन औषधं आधी आणि नंतर रसायन औषधं ही खूप महत्वाची आहेत. रसायन चिकित्सा हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार ज्यावेळेला आपण उपचार करतो त्यावेळेला ती सांध्यांची झालेली झीज पण भरून यायला मदत होत असते आणि रुग्णाचा त्रास हा कायमस्वरूपी बरं व्हायला मदत होत असते. पुढे चालू फिरूच शकत नाही अशा गोष्टी होत नाहीत.
1: तर डॉक्टर, तुम्ही या भागामध्ये संधिवात म्हणजे नेमकं काय आणि संधिवाताला आयुर्वेदिक मध्ये उपचार आहेत का याच्याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत. पुढच्या भागात आपण लोकांना, सगळ्यांना सध्या सतावणारा विषय गुडघेदुखी, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
0: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

आता प्रसारित करीत आहोत भावधारा कार्यक्रमाची सुरुवात करूया. इंदिरा संत यांच्या रचनेने संगीतबद्ध केली आहे गिरीश जोशी यांनी, स्वर पद्मजा फेणाणे यांचा.

0: अरुण दाते यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, आणि 8:40 व्यंकटेश माडगुळकर स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सर्वप्रथम 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याकरिता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देतील. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या शिकागो, ऍशविले आणि न्यूयॉर्कला भेट देतील. न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये त्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील पोल्स्की सेंटर फॉर ऑन्टरप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशनला देखील त्या भेट देणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

अॅशवेले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. गेल्या दशकात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन जवळपास चौपट होऊन 1,80,000 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यात देखील 39,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात युद्ध रणगाड्यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या 472 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर ते काल बोलत होते. सरकारने 2028-29 करिता 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही सिंह यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 याच दिवशी या योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यात एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहेत तर 56% खाती महिलांच्या नावावर आहेत. जनधन खातेधारकांना 41 कोटींहून अधिक रुपे कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा सण हा प्राचीन काळापासून देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच मित्रपरिवार आणि समाजातील जिव्हाळा आदराच्या भावनेचे प्रतीक आहे असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल महाराष्ट्रात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात. त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रेचा आज श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समारोप होत आहे. यावर्षी 3 जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा 57 दिवस सुरू होती. महंत दीपेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली पवित्र छडी मुबारकचे अर्थात पवित्र दंडाचे पवित्र गुहा मंदिरात आगमन झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यावर्षी पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून जवळपास 5 लाखांहून अधिक भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली. केरळमधील सबरीमाला मंदिर ओणम पूजेची सांगता झाल्यानंतर आज रात्री 10 वाजता बंद होणार आहे. ओणमच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी तिरुओणमच्या दिवशी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने मंदिरात ओणमच्या भोजनाचं थेट आयोजन केलं होतं. मासिक पूजेसाठी हे मंदिर 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुन्हा उघडणार आहे. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हंगेरीमध्ये झालेल्या PSA बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिल कुमारने उपांत्य फेरीत आपला सहकारी खेळाडू वीर चोत्रानीवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी चोत्रानीने इजिप्तच्या मोहम्मद अल शेरबिनीचा 3-1 असा तर वेलावनने मलेशियाच्या इन यो एनजीवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत वेलावनचा सामना हंगेरीच्या बालाज फारकास याच्याशी होणार आहे. महिलांच्या हॉकी विश्वचषकात नेदरलँड्समधील अॅम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-1 असा पराभव करून 5वं स्थान पटकावलं. 1974 पहिल्या विश्वचषकात 4थे स्थान मिळाल्यानंतरची भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अमेरिकेतील सेंट लुईस इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदनं इतिहास घडवला आहे. ग्रँड चेस टूर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. गतविजेता फॅबियोनो कारुआनो याचा 15-13 असा पराभव करत दोन्ही रॅपिड सामने जिंकून आघाडी घेतली. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित अवस्थेत संपला. सामनावीर सोनल दिनुषाने तळातील फलंदाजांना हाताशी धरून सामना अनिर्णित संपवण्यात यश मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर आपला डाव घोषित केला होता. भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं 9 बाद 429 धावांवर मजल मारली. भारतानं ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या भारताच्या देवदत्त पडिकलला मालिकावर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यात

0: करण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या महापुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. 30 अधिक देशांमधील नागरिक बेपत्ता असून यात 290 भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या 84 भारतीय नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनीबसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार असून तेथून त्यांचं महाराष्ट्रात परतण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने येत्या 8 सप्टेंबर पर्यंत सुरू होणार आहेत. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. हवामान. ओडिशा आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळ विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी बीड सादर करत आहोत मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे.

आकाशवाणीवरून सादर करीत आहोत विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी।

0: मी जंगलात भटकलो, माणसात राहिलो आणि जे अनुभवलं तेच कागदावर उतरवून आवाजाच्या दुनियेतून लोकांपर्यंत पोहोचवलं असे मानणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्या। तात्यांचे जीवन म्हणजे साहित्य आणि नभोवाणी या दोन माध्यमांचा एक सुवर्ण संगम होता।
1: अगदी बरोबर। आणि श्रोते हो, यंदाचे वर्ष हे तात्यांचे जन्मशताब्दी वर्ष। या ऐतिहासिक आणि विशेष वर्षाचे औचित्य साधून तात्यांनी एका बाजूला बनगरवाडी, वावटळ सारख्या अजरामर कादंबऱ्या लिहून मराठी साहित्याला समृद्ध केले, तर दुसऱ्या बाजूला आकाशवाणी पुणे केंद्रावर निर्माता म्हणून काम करताना प्रपंच सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून रेडिओ हे माध्यम घराघरात पोहोचवले। आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या लेखणीचा आणि नभोवाणीवरील त्यांच्या अथांग कर्तृत्वाचा घेतलेला

0: हा एक विशेष मागोवा.
1: श्रोते हो, तात्यांच्या साहित्याचा विचार करताना 1955 साली प्रकाशित झालेली बनगरवाडी ही कादंबरी अग्रस्थानी येते. माणदेशाच्या दुष्काळी भूमीतून धनगर समाजाचे वास्तव त्यांनी यात मांडलं. तात्यांनी साहित्यातील या मैलाच्या दगडाला आकाशवाणीच्या माध्यमातून एका नव्या उंचीवर नेलं. चला जाऊया त्याच बनगरवाडीच्या पांढरीवर.

माणदेशाची ती पांढरी जिथं आभाळात ढग तर यायचे पण पाऊस पाडण्याऐवजी कोरडा वारा देऊन निघून जायचे, अशा या दुष्काळी बनगरवाडीत एक तरुण मास्तर आपली बदली होऊन येतो. दूरवर पसरलेली सुकलेली शेतं आणि ओसाड रस्ते पाहून मास्तर चक्रावून जातात आणि अशातच त्यांची भेट होते वाडीचे ज्येष्ठ नेते कारभारी यांच्याशी.

0: राम राम मास्टर।
1: राम राम। आपण?
0: मी या वाडीचा कारभारी। ओळखलं मास्टर, तुम्ही नवीन शिकवायला आलाय सा, पण या ओसाड बनगरवाडीत पाव ठेवायला घाबरलो सा वाटत।
1: नाही कारभारी, घाबरलो नाही, पण हे सगळं खूप वेगळं आहे माझ्यासाठी। ही पसरलेली ओसाड जमीन, ही शांतता आणि ती समोर दिसणारी इमारत, तीच का इथली शाळा?
0: वय मास्तर, तीच आमची शाळा, पण तिला शाळा म्हणण्यापेक्षा भिंतीचा सांगाडा म्हणा। काय करणार मास्तर, या बनगरवाडीत पावसाचं आणि आमची जन्मजन्मचं वैर बघा। दुष्काळानं माणसाची हाडं गोठले तिथं, पोटाची खळगी भरायला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मेंढरांच्या मागं पळावं लागतंय।
1: पण कारभारी, मुलांनी लहान वयातच असं मेंढराच्या मागं पळवून कसं चालेल? त्यांनी शिकायला नको, अक्षरांशी त्यांची ओळख व्हायला नको।
0: होय मास्तर, पण मास्तर, शहरातल्या माणसाला कागदावरची अक्षरं महत्वाची वाटतात, पण इथल्या पांढरीवर जगण्यासाठी आधी पोटाला भाकर लागते। पोरग 4 वर्ष मेंढरामागं गेलं तर 2 रुपये घरात येतात। पाटी पेन्सिल हातात धरून पोट भरत नसतंय मास्तर।
1: भरतंय कारभारी, आज जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी शिक्षण माणसाचं नशीब बदलू शकतं। पोटाची भूक भागवणं हे शरीराचं काम आहे, पण मनातील अंधार घालवणं हे शिक्षणाचं काम आहे। तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे शाळेत पाठवा, मी त्यांना केवळ पुस्तकातलं शिकवणार नाही तर जगण्याची नवी वाट दाखवेन।
0: बोलायला काय मास्तर, शहरची शिकलेली माणसं तुम्ही, तुमचा शब्द ऐकायला चांगला वाटतो, पण ही बनगरवाडी सोपी नाही। आमचा रामा धनगर, आनंदा, जबा ही सगळी माणसं या कोरड्या मातीला घट्ट धरून बसल्यात। पाऊस रुसला, माती रुसली तरी आम्ही इथून हलत नाही। पण पोरांना शाळेत पाठवायचं म्हणजे त्यांच्या हातातील काठी हिरावून घेण्यासारखा आहे।
1: कारभारी, मी त्यांची काठी हिरावून घेणार नाही, उलट त्यांच्या दुसऱ्या हातात ज्ञानाची मशाल देईन। मला फक्त तुमची साथ हवी आहे। तुम्ही वाडीचे कारभारी आहात, तुम्ही जर गावाला सांगितलं तर लोक ऐकतील। मला एकदा संधी देऊन बघा
0: मास्तर। तुमच्या

0: एक येगळीच चमक दिसते बघा. आधी इथं मास्तर आले पण वाडीचं हे रूप पाहून 2 दिवसात पळून गेले. तुम्ही मात्र टिकून राहण्याची भाषा करताय.
1: मी पळून जाण्यासाठी आलो नाही कारभारी. मी या वाडीला आपली बांधली आहे. जोपर्यंत इथली मुलं पाटीवर अ हे पहिलं अक्षर गिरवत नाहीत तोपर्यंत हा मास्तर इथून हलणार नाही.
0: बघा मास्तर, तुम्ही जर एवढ्या जिद्दीनं बोलताय तर हा कारभारी तुमच्या पाठीशी उभा राहील. उद्या सकाळीच मी रामाधनगराला आणि वाडीतल्या इतर माणसांना गोळा करतो, पोरांना शाळेत धाडतो. पण लक्षात ठेवा, मातीशी नातं जोडल्याशिवाय ही माणसं तुमची होणार नाहीत.
1: मला या मातीशी आणि तुमच्या माणसांशी नातं जोडायला नक्कीच आवडेल कारभारी.
0: चला तर मग मास्तर, आज रात्रीचा मुक्काम माझ्याच छपरावर करा. शेळाचं दूध आणि भाकर खाऊ. उद्यापासून तुमच्या शाळेची घंटा या बनगरवाडीत वाजू द्या.

0: माणसांशी नातं जोडायला नक्कीच आवडेल कार भारी.
1: चला तर मग मास्तर, आज रात्रीचा मुक्काम माझ्याच छपरावर करा. शेळाचं दूध आणि भाकर खाऊ. उद्यापासून तुमच्या शाळेची घंटा या बनगरवाडीत वाजू द्या.

0: रेडिओच्या माध्यमातून जेव्हा हा संवाद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला तेव्हा श्रोत्यांना केवळ शब्द ऐकवले नाहीत तर मांदेशची ती तहानलेली माती आणि तिथल्या माणसांचा स्वाभिमान डोळ्यासमोर उभा राहिला.
1: तात्यांच्या आकाशवाणी कारकिर्दीचा सुवर्ण काळ ज्या कार्यक्रमाने गाजवला तो कार्यक्रम म्हणजे प्रपंच. ग्रामीण भागातील शेती, कुटुंब आणि बदलत्या काळाची गोष्ट तात्यांनी या मालिकेतून मांडली. या मालिकेतील गण्या आणि सुमीचा हा संवाद आजही जुन्या श्रोत्यांच्या मनावर राज्य करतोय.
2: अगं सुमे, आवर आवर झाली का नाही तुझी? सूर्य डोक्यावर आलाय, शेतात जायला उशीर होतोय आणि तू अजून घरातच घुटमळतीस होय.
3: ओ गण्या भाऊ, जरा दमाने घ्या. घरातली समधी ढोर वासर यांचं उरकून झालंय आणि धारा काढून शिदोरी बांधून झाली आहे माझी. तुम्ही नुसतं हुकूम सोडायला मोकळे आणि शेतातल्या विहिरीचं पाणी सुटलंय का बघितलं का त्या आधी?
2: अरे वा, तुम्ही तर आज एकदम कारभारणीसारखी बोलायला लागली की. अगं मी भल्या पहाटेच उठून हिरीचं इंजिन चालू करून आलोय. खाली रानात पार पाणी तुम्हाला असणार आतापर्यंत.
3: खरं सांगताय का, नेहमी सारखंच इंजिन पेटलं नाही म्हणून परत आलाय सा. परवा सरपंचाच्या वाड्यातून आणलेली डिझेलची कॅन संपली होती ना.
2: अगं ते जरा काल संध्याकाळीच नवीन आणून ठेवली होती मी. सुमी, तुझ्या गण्याला का पोरग समजलीस काय? शेताची काळजी तुला जेवढी त्यापेक्षा जास्त मला आहे.
3: हा घ्या, चहा घ्या आधी. पहा गरमागरम चहा आणलाय. आणि ऐका, आज शेतात कापूस याचा गडी येणार होते आणि काल रात्री तात्या सांगत होत बाजारात कापसाचा भाव सुधारलाय. जरा नीट लक्ष ठेवा वजनाकडे.
2: चहा काय भारी केला तुम्ही. आणि भावाचं म्हणशील तर यावर्षी आपलं रान पिकणार बघा. पण तुला सांगतो, गावात ती नवी पतपडी सुरू झाली आहे ना, तिथून शेतीसाठी कर्ज घ्यायचं म्हणतो मी. नवीन अवजार आणू
3: बघा. हा गण्या, कर्ज काढणं सोपं असतं या, पण ते फेडता फेडता नाका तोंडात पाणी येत आहे. तात्या नेहमी म्हणतात, शेतात राबाव स्वतःच्या ताकदीवर, दुसऱ्याची कुबडे घेऊन शेती होत नसते या. आधी हाय ते पीक नीट हातात येऊ द्या, मग बघू पुढच्या पुढं.
2: अगं तुझा हात तात्या

0: चा विचार अगदी बरोबर आहे म्हणा, पण सुमे शेतीत बदल करायला हवा ना। आता ती जुनी पद्धत सोडून नवा विचार केला पाहिजे।
1: बदल करायला कोणी नाकारलं या, पण पाऊल जपून टाकलेलं बरं। चला आता चहा झाला असेल तर शिदोरी उचला, मी पण येते पाठी मागून।
0: हाल बाई, मग आज रानात चांगलं राबायचंय। सुमी तू पाठीची असलीस ना की कितीही कठीण प्रपंच असला तरी सोपा वाटतो बघ।
1: चला आता, जास्त कौतुक करू नका, शेतात काम खोळंबली असती।
2: हा साधा रोजच्या जगण्यातला संवाद ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र त्या काळी रेडिओला कान लावून बसायचा। तात्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातून घेतलेली माणसांची अचूक पारख या प्रपंचच्या पात्रांमध्ये ओतली होती।
3: श्रोते हो, तात्यांनी केवळ नभोनाट्यच लिहिली नाहीत, तर आकाशवाणीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखती हा एक अमूल्य ठेवा आहे। पु ल देशपांडे आणि स्वतःचे थोरले बंधू गदी माडगुळकर यांच्याशी तात्यांनी साधलेला संवाद आजही मार्गदर्शक ठरतो।
2: तात्या एका मुलाखतीत गदिमांना विचारतात, अण्णा तुमच्या गाण्यांमध्ये ही जी मातीची ओढ दिसते ती आपल्याला मानदेशनं दिली की आपल्या गरिबीनं? त्यावर गदिमांनी दिलेले उत्तर आणि तात्यांनी केलेले विश्लेषण ऐकून श्रोते थक्क व्हायचे। दोन मोठ्या भावांमधील तो साहित्यिक संवाद म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता।
3: तात्या हे केवळ माणसांचेच नाही तर निसर्गाचेही उत्तम जाणकार होते। जंगलातील दिवस आणि नागझिरा या पुस्तकांमधून त्यांनी वन्य जीवनाचा जो कॅनव्हास उभा केला होता तो थक्क करणारा आहे।
2: आणि हीच निसर्ग भ्रमंती त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्येही जिवंत केली। तात्यांनी वन्यजीवांवर आधारित अनेक विशेष ध्वनिरूपके तयार केली। जंगलातील रात्रीचे गूढ, प्राण्यांचे आवाज आणि निसर्ग रक्षणाचा संदेश त्यांनी रेडिओवरून इतक्या प्रभावीपणे मांडला की श्रोत्यांना घरात बसून जंगलाची सफर केल्याचा अनुभव मिळायचा।

0: व्यंकटेश माडगुळकर यांनी एकाच वेळी कागदावरचे शब्द आणि हवेतले सूर या दोन्हींवर आपले अधिराज्य गाजवले. पुस्तकांचे पान आणि आकाशवाणीच्या लहरी या दोन्ही माध्यमातून त्यांनी दिलेला माणदेशी संस्कृतीचा ठेवा आजही तितकाच ताजा आहे.
1: तात्या आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पुस्तकांच्या पानापानातून आणि आकाशवाणीच्या समृद्ध इतिहासातून ते सदैव आपल्यासोबत राहतील अशा या महान शब्दप्रभूला आणि नभोवाणीच्या शिल्पकाराला स्मृती दिनानिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

0: आत्ताच आपण मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. सहभाग कारभारी योगीराज बच्चे. मास्तर प्राध्यापक केशव भागवत. गण्या विशाल वाघमारे. सुमी सुप्रिया गायकवाड. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. आणि सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: शब्द आणि सूर

तात्यांची माणदेशी सृष्टी हा समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

1143 kHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. सकाळचे ठीक 9:04 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. श्रोते हो, आज आहे रक्षाबंधनाचा दिवस. बहीण भाऊ हे नातं म्हणजे बालपणीच्या असंख्य आठवणींचा एक सुंदर ठेवा. एकत्र खेळताना झालेली भांडणं, एकमेकांच्या वस्तू वापरणं, आईकडे एकमेकांची तक्रार करणं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पुढे आयुष्यभराच्या गोड आठवणी बनतात. लहानपणी क्षुल्लक कारणावरून रुसलेली बहीण आणि तिला चिडवणारा भाऊ मोठं झाल्यानंतर मात्र एकमेकांची अगदी मनापासून काळजी घेतात. या नात्याचं वैशिष्ट्य जसं आहे की इथे प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या मोठ्या शब्दांची गरज नसते. एखादा फोन, एखादी छोटीशी विचारपूस किंवा एखादं साधंसं वाक्यही मनाला खूप मोठा आधार देऊन जातो. श्रोते हो, आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात आपण बहीण भावाच्या याच नात्यावर आधारित काही हिंदी चित्रपट गाणी ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया अशाच एका सुंदर गाण्याने.

बहीण भावाच्या नात्याची महतीच न्यारी. तिथे प्रेमाला मर्यादा नसते. शब्दांनी काही व्यक्त व्हायलाच हवं असं नाही. भावनाही पुरेशा असतात. एक आश्वासक स्पर्श, एक धीर देणारी नजर सगळं काही सांगून जातं. बेईमान या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. रचना होती वर्मा मलिक यांची, संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी आणि गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि मुकेश. लखलख चंदरी या कार्यक्रमात आणखीन काही गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. मात्र आता घेऊया एक छोटीशी जाहिरात विश्रांती.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: जाहिरात विश्रांतीनंतर लखलख चंदेरी या कार्यक्रमात तुमचं पुनश्च स्वागत. श्रोते हो, बहिणीच्या आयुष्यात भाऊ म्हणजे हक्काची व्यक्ती असते. त्याच्याशी ती मनातलं सगळं बोलू शकते, त्याच्यावर रागवू शकते, त्याच्याकडे लाडाने एखादी मागणीही करू शकते. भाऊही वरकरणी कधी कठोरपणे वागलाच तरी बहिणीची काळजी मात्र त्याच्या मनात सदैव असते. तिच्या आनंदात तो आनंदी होतो, तिच्या अडचणीच्या वेळी तिच्या पाठीशी उभा राहतो. काळ बदलत जातो, दोघांची आयुष्य वेगवेगळ्या दिशेने पुढे जातात, पण या नात्यातला हक्क मात्र अगदी तसाच राहतो. म्हणूनच बहीण भाऊ हे केवळ एक नातं नाहीये, तर ती आयुष्यभराची एक हक्काची मैत्री आहे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं इंदिवर यांचं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी चित्रपट रेशम की डोरी. श्रोते हो, राखीच्या या पवित्र धाग्यात केवळ एक सण सामावलेला नाही आहे, तर बालपणापासून जपलेल्या असंख्य आठवणी आणि त्याच्या जोडीला अनंत भावनाही गुंफलेल्या आहेत. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा ती केवळ संरक्षणाची अपेक्षा व्यक्त करत नाही, तर आपल्या आयुष्यात या नात्याला असलेलं महत्त्वही व्यक्त करत असते. भाऊ राखी बांधून घेताना बहिणीच्या सुखाची, आनंदाची आणि तिला आयुष्यभर साथ देण्याची भावना मनात जपतो. आयुष्यात कितीही पुढे गेलं, जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, तरीही बालपणीचं हे नातं मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतं. म्हणूनच बहीण भाऊ म्हणजे मायेचा हक्क, आठवणींची शिदोरी आणि आयुष्यभराची सोबत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं शैलेंद्र यांचं. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती छोटी बहन या चित्रपटातली. श्रोते हो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल मला तुझीच साथ. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्या रक्षणासाठीच सज्ज असेल. राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासाचा सदैव दिवस उरलेला असेल. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत लखलख चंदरी या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। आता वेळ झाली आहे इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची। कार्यक्रमात आता ऐकूया माझं सामाजिक कार्य याविषयी रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद।

0: नमस्कार नमस्कार श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमे यांच्याशी साधलेला संवाद. सादर करते विवेक वानखडे. श्रोतेहो नमस्कार. आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमे यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज स्टुडिओमध्ये सुरेश विष्णू तथा अण्णा लिमे आलेले आहेत. आपण त्यांचं तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीनं स्वागत करूया. अण्णा, आपलं स्वागत आहे आकाशवाणी रत्नागिरीमध्ये. नमस्कार. आपण श्रोत्यांना आधी ही माहिती सांगूया की तुमचं बालपण आणि तुमचा इथपर्यंतचा प्रवास याच्याविषयी श्रोत्यांना सांगूया.
1: माझा जन्म 17/8/37 रोजी जेव्हा काही रत्नागिरी याच्या झाला. माझं बालपण प्रथमतः 8 वर्ष माझं पूर्ण झाल्यावर गणेश ब्रह्मांड विद्यालय रत्नागिरी टिळकाळी याचे झालं. 34 वर्ष. 34 नंतर मी शाळा क्रमांक 1 गाडीचं रत्नागिरी याचे प्राथमिक शिक्षणासाठी गेलो होतो. तिथे 3 वर्ष काम केल्यावर पटना स्कूल रत्नागिरी याचे मी प्रवेश केला. पहिलीपासनं 1957 मॅट्रिकपर्यंत मी त्या शाळेत होतो. त्या शाळेत मी 1957 साली अरुण वेर्णेकर, सुभाष वैद्य वगैरे यांच्याबरोबर शिक्षण घेतलं आणि 57 साली मी मॅट्रिक पास झालो. मॅट्रिक पास असा झालो, मी प्रथमतः शालेय जीवनात जे काही खेळ, निरनिळ्या प्रकारचे खेळ, मॅचेस रेडिओवर ऐकणे वगैरे गोष्टींकडे लक्ष देत होतो. शिक्षकांचं माझं प्रगती पुस्तकावर चेहरा असा असायचा, एका विषयात नापास, 2 विषयात नापास, पालकांनी येऊन भेटावे असे शेरे असतानासुद्धा मी 1957 साली मॅट्रिक जो झालो तो 11 महिने अशाच हुजरबाजी म्हणजे खेळाच वगैरे लक्ष घालून, बाकी ज्या सामाजिक कामात लक्ष घालून आमचा

सत्यशोधक नावाचा साप्ताहिक अंक आहे, त्याच्यात मी काम करीत होतो. आम्ही सहा भाऊ होतो, साई भाऊ प्रेसमध्ये आम्ही काम करीत होतो. मॅट्रिकचा रिझल्ट 4 आणे असा विकून आम्ही उदरनिर्वाह केला आणि अशी मेहनत घेऊन आम्ही पुढे आलो. प्रथमपासूनच मेहनत प्रामाणिकपणा हा माझा जीवनात मी बांधला आणि त्याप्रमाणे करत आलो. माझ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे मी 1959 साली BNC मध्ये सर्व्हिसला लागलो. माझे मित्र एक शाखा अभियंता BS होळकर म्हणून होते. ते 3 महिने ऑफिसला रजेवर होते आणि माझ्या हाताखालच्या लोक दीपिकांनी त्यांना निलंबित करावं म्हणून चेहरा प्रस्ताव सादर केला. तो अभियंत्यांकडे सहीसाठी गेला असता अभियंत्यांनी तो प्रस्ताव सर कारकुन यांच्या मार्फत पाठवा असं सांगितलं. हे सगळं मी त्यांची फाईल बघून मी सगळा अभ्यास केला आणि मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचं घर राजीवडा याचे होतं. त्यांच्या घरी त्यांच्या आईची भेट घेतली, त्यांच्या भावाची भेट घेतली आणि त्यांना समजावलं की तुमच्या घरात काहीतरी वादविवाद किंवा काहीतरी मतभेद असले तरी त्यांची आज नोकरी जाण्याचा प्रश्न आहे, त्यांना कृपया तुम्ही हजर करून घ्या. त्याप्रमाणे आईने त्याच्या भावाने कलेक्टर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या भावाने त्यांना सूचना दिल्या आणि दुसऱ्या दिवशी तो हजर राहिला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जावेद पटेल म्हणून सोमेश्वरचे कंडक्टर होते, त्यांना लोकल बसमध्ये काम करीत असताना तपासणी अधिकारी असतात ना, त्यांनी एका बसमध्ये प्रवेश करून ते तपासणी करीत असताना 2-3 लोकांकडे त्यांनी तिकीट दिलेली दिसली नाहीत, त्यामुळे त्यांनी शेरा मारून त्यांना निलंबित करावं असा प्रस्ताव तयार करून डेपो मॅनेजर ST कडे पाठवला आणि तो स्वतः सोमेश्वरला राहत होता. तो स्वतः त्याची बायको माझ्या घरी चिरकाळी त्या निवासस्थानी आली आणि त्यांच्या बायकोने त्यांच्या मुलांनी अक्षरशः माझ्यापुढे रडगाणं केलं. हे सगळं माझ्या जीवावर येऊन मी लगेच उठलो, कपडे घेतले आणि डेपो मॅनेजरना भेटलो आणि त्यांना सांगितलं बाबा अशी यांची चूक झाली, त्यांना परत कामावर रुजू करावं. त्यांनी बेल वाजवून क्लार्ककडे त्यांची फाईल माहिती, ती फाईल माहितल्यावर मी साहेबांना एकच सांगितलं, साहेब त्यांची फाईल मागवू नका, ते सर्वस्वी चुकले आहेत. लोकल बसमध्ये जे जे थांबे असतात त्याचे भराभर लोक चढत असतात, ड्रायव्हरच्या मागे अगदी लोक 2-3 लोक आल्यावर त्यांना चिकित्सा फाडेपर्यंत कंडक्टर पटेल यांना वेळ झाला नाही, त्यांनी चूक कबूल केलेली आहे. पण असं असताना त्यांचे कुटुंबीय आपण रस्त्यावरांना आणायचं का, तर त्यांना एक संधी द्या. त्याप्रमाणे डेपो मॅनेजर त्यांनी ऐकून त्यांना कामावर रुजून स्टँड इन्चार्जना सांगून आदेश देऊन त्यांना नोकरीवर हजर केलं. त्यानंतर माझ्याच इमारतीमध्ये डॉक्टर जगताप शशिकुमार जगताप हे दवाखाना चालवीत होते. त्यांनी भोकेचे आंब्याची बाग घेतली, विकत घेतली. त्याचीच बाजूचं ग्रामस्थ त्यांचं घर होतं, त्यांचं अण्णा होतं संगरे, त्यांच्याकडे त्यांनी जमिनीसंबंधी व्यवहार केला होता. त्या व्यवहाराच्या पोटी त्यांनी त्यांना 2 लाखाला जमीन द्यायची, 1.5 गुंठा असा व्यवहार ठरला. 1 महिन्यात त्यांनी हा व्यवहार पूर्ण करायचं असं ठरलं. त्या दरम्यान त्यांचे जावई त्यांची मुलगी यांचं KM हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार होतो, तेव्हा खर्च होणार होता, तेव्हा त्यांनी जगताप डॉक्टर यांच्याकडे 1 लाख रुपये आगाऊ रक्कम आजारपण निभावण्यासाठी घेतले आणि 1 महिन्यात जमीन देतो असं कबूल केलं. ह्या गोष्टीला 2 महिने होऊनसुद्धा त्यांनी जमीनही त्यांची दिली नाही, त्यांचे पैसेही परत केले नाही. ही गोष्ट झाल्यावर त्याच दवाखान्यामध्ये SB खेडेकर आणि प्रकाश जैन जिथे दवाखान्यात दाताच्या कामासाठी आजारी होते, त्यांनी त्या डॉक्टरना सांगितलं अण्णा वर आहेत त्यांना बोलून घ्या. मला बोलून घेतलं. मी भोक्यामध्ये 2 दा गेलो, त्या संघर्यांना विनंती केली की तुमच्या दारासमोर पोलीस ठेवून तुमची सेवा व्हायला हवे का, एक तुम्ही करा ठरल्याप्रमाणे त्यांना जमीन तरी द्या, नाहीतर त्यांचे 1-2 महिन्यात पैसे द्यायचे 1 लाख रुपये ते परत द्या. मी विनंती केल्यावर आणि सल्ला दिल्यावर प्रामाणिकपणे त्यांनी 15 दिवसात त्यांचे पैसे भरून दिले. हे मोठं सामाजिक काम मी केलं.

0: दुसरं म्हणजे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेनंतर कधी मिळायचं, 10 तारीख, 11 तारीख, मग अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्रीचे येण्याचा तुमच्या दारी अशी जेव्हा अल्पबचत विश्राम नाम याचे सभा झाली, त्या पालकमंत्री बाजूला कलेक्टर जिल्हा परिषद मुख्याधिकारी बसलेले होते. माझं 15 क्रमांकाचं निवेदन होतं, ते निवेदन मी भैरवून पालकमंत्र्यांपुढे नमूद केलं. महत्त्वाच्या निवेदनामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते. मला सांगा, एखाद्या जिल्हा परिषद कर्मचारी उदाहरणार्थ शिपाई, त्याच्या घरात 4-5 माणसं उदरनिर्वाहाला असताना त्यांनी उदरनिर्वाह 5 तारखेनंतर 15, 20 किंवा 25 तारखेपर्यंत कसा करायचा? दुसरं म्हणजे त्यांच्या घरात कोण आजारी असला तर डॉक्टर त्यांच्या पत्रावर औषधं देऊन देतात, ती औषधं मेडिकल स्टोअरमध्ये फुकट मिळतात का? तर त्यांनी ती औषधं कशी आणायची? आणि घरातला आजारी जो पेशंट असेल त्याला कसं बरं करायचं? ह्या 2 महत्त्वाचे ज्वलंत मुद्दे मी पालकमंत्र्यांपुढे मांडल्यावर पालकमंत्र्यांनी ताबडतोब जिल्हा परिषद मुख्याधिकारी कलेक्टर यांच्या आदेश दिले. हे सांगतात त्याप्रमाणे शासकीय आदेशाप्रमाणे दर महिन्याच्या 5 तारखेला त्यांचं वेतन मिळेल ह्याची आपण
1: खबरदारी घेतली पाहिजे किंवा व्यवस्था केली पाहिजे.
0: व्यवस्था केली पाहिजे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी सेवानिवृत्त यांना आता 5 तारखेनंतर 7 किंवा 8 तारखेपर्यंत वेतन मिळत
1: निवृत्ती वेतन त्यांना जमा होतं त्यांच्या खात्यामध्ये
0: आणि प्रत्येक बँकेमार्फत त्यांना वेतन मिळायला लागलं. हे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं अत्यंत ज्वलंत प्रश्नाचं काम मी आणि माझे मित्र सचिव श्री घोडे यांनी केलं आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी माझं अभिनंदन करेन.
1: बरोबर, धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत. म्हणजे शालेय शिक्षणापासूनच तुमची या सामाजिक कार्यामधला तुमचा सहभाग सुरू झाला. नोकरीवरती असताना पण तुम्ही त्याच पद्धतीनं काम करत होतात. म्हणजे ही अंतरंगातली जाणीव जी आहे ती फार महत्त्वाची आहे. समाजाप्रती काहीतरी आपण देणं लागतो आणि ते देणं लागताना अशा पद्धतीनं तुम्ही ते पूर्तता करताय, त्याचं खूप कौतुक आणि त्याच्याकरता तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही अनेक सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहात, तर त्यातल्या काही संघटनांमध्ये तुम्ही काय कशा प्रकारचं काम करता ते आपण श्रोत्यांना सांगूया.
0: पहिलं सामाजिक संस्थेचं काम म्हणजे देव गावडे दैवत गाजीचा रत्नागिरी यांच्या दरवर्षी नवरात्र उत्सव होतो, त्या उत्सवाचा मी अध्यक्ष आहे आणि त्या उत्सवाला दरवर्षी परवानगी वगैरे घेण्याचं काम मी करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. दुसरं म्हणजे मी सर्वोदय सहसाराय रत्नागिरी याचे कैलासवासी मोरोपन दोषी शामराव पैजे याच्यापासून सुमारे 15 वर्ष तिथे व्यवस्थापन समितीवर सभासद आहे आणि तिथेच आता माझा 90 वर्ष झाल्यावर मोठा संस्कार झाला. नंतर राम मंदिर, विठ्ठल मंदिर याचे मी ज्येष्ठ नागरिकांना एकत्र जमवून त्याप्रमाणे सामाजिक कामं करायची असतो. त्यांना समजावतो, त्यांच्या अडीअडचणी काय असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. अशी माझी धडपड 3-4 महत्त्वाच्या संस्थांवर आज तागायच करत आहे. माझं वय 90 असूनसुद्धा मी त्या सामाजिक कामात इतका गर्क असतो की शेवट माझा 2-3 काही वेळा 4 वाजता न जेवता बाहेर काय उदरनिर्वाह असेल ते खाऊन मी त्या काम करीत असतो आणि लोकांचा दुवा घेत असतो. निव्वळ लोकांची कामं, लोकांसाठी प्राण वाचवायच, आपलं काहीतरी देणंही लागतं या दृष्टीने आज लागत मी डॉक्टरांकडे कधी जात नाही अशा तऱ्हेचं जीवन मी सध्या जगत आहे. दुसरी 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सोमेश्वर याचे 8 वर्ष पूल होत नव्हता, त्यामुळे शेजारच्या 10-15 गावातल्या लोकांची गैरसोय होत होती. त्यांना होडीने संगमेश्वर पर्यंत येऊन संगमेश्वरहून रत्नागिरीला एसटीने यायला लागत होतो. ते 8-10 वर्ष मी सतत संबंधित ग्रामस्थांबरोबर काम करून माझं वेळ जवळून जसे सोमेश्वर येथील ग्रामस्थ एक बाबूराव कदम, दुसरे बाबूराव मयेकर, कृष्णा खांदवीलकर या लोकांबरोबर राहून मला तो पूल करण्यासाठी परमेश्वराने पाठबळ दिलं. मी

0: त्यांच्यावर राहिलो आणि 8 वर्षानंतर तो पूल पूर्ण झाला. या कामी माननीय कैलासवासी शामराव पेजे रवींद्र माने मंत्री यांनी सहकार्य केलं आणि पूल सुरू झाल्यावर कैलासवासी शामराव पेजेंनी उद्घाटन केल्यानंतर तो पूल ग्रामस्थांसाठी वयाचा सुरू झाला. हे अत्यंत महत्त्वाचं काम मी माझा वेळ खर्च करून त्या ग्रामस्थांबरोबर राहून पूर्ण केलं. हे महत्त्वाचं काम केलं.
1: त्याचा जो आनंद असतो तो आणखीनच असतो आणि तुमच्या म्हणजे उपस्थितीत सगळ्यांच्या उपस्थितीत तो आपल्याला मिळाला हे फार भाग्याचं लक्षण आहे.
0: महत्त्वाचं काम केलं.
1: मला आता एक सांगा अण्णा, सामाजिक काम करताना येणारे अनुभव गोड वाईट सगळ्या प्रकारचे असतात, तर तसा कुठले अनुभव आले तर ते सांगा आम्हाला.
0: मला एक दोन ठिकाणी अनुभव आले. जवळजवळ एकाच संस्थेत सुमारे 30 ते 40 कार्यरत असतात मंदिरामध्ये उदाहरणार्थ, आणि ते कार्यरत असताना मी प्रामाणिकपणे मंदिरात काम करीत असल्यामुळे मला त्या लोकांकडनं निव्वळ लिमय म्हणून विरोध आता मला जाणवला. पण तो विरोध मी हाणून त्याचा विचार न करता देवस्थानचे जे प्रमुख त्यांच्याकडे सगळं घराने सांगितल्यावर त्यांनी माझं प्रामाणिक काम बघून या लोकांचा विरोध बाजूला दबून मला काम केलं.
1: असा अनुभव आला तिथे.
0: महत्त्वाचा हा मुद्दा असा की प्रामाणिकपणा जर एखाद्यात असेल तसं सत्याला जसं भय नसं तसं माझ्या प्रामाणिक कामाला न्याय मिळाला.
1: खूप छान अण्णा. आणि आता मला एक वेगळ्या प्रश्नाकडे तुम्हाला सांगायचं आहे की अलीकडे सामाजिक कार्याची व्याख्याच बदललेली वाटते, पण तुम्ही पोटतिडकीनं जे सामाजिक कार्य करता तर नवीन मंडळी जी आता आहेत होतकुरू मंडळी आहेत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही?
0: आताची जी पिढी आहे त्यांना मी काय सांगत असतो, आता ते विद्यार्थी म्हणा विद्यार्थिनी म्हणा घरोघरी शिक्षण घेणारी मुलं असतात त्यांना मी प्रेमाचा सल्ला देत असतो. 10-11 वाजेपर्यंत आपण जे आपलं जे काही महत्त्वाचं असेल तर ती 11 वाजेपर्यंत उठून झोपून ती पूर्ण होत नाही. त्या कृपया ह्याच्यापुढे तुम्ही लवकर उठा. अर्ली टू बेड अर्ली टू राईज इट मेक्स ए मॅन हेल्दी अँड वाईज असा मी सल्ला प्रत्येकाला देत आलो आहे. आणि मी माझं पुढील सगळं आयुष्य अशा तऱ्हेने
1: समाजसेवेसाठी समर्पित आहे. खूप छान. आणि तुमचा आदर्श या सगळ्या मंडळींनी घ्यावा असं आपण त्यांना सांगूया. त्यानिमित्तानं तुम्ही आलेले अनुभव पण आमच्याशी शेअर केलेत. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की यानिमित्तानं हे सगळी एवढी उपक्रम तुम्ही सांभाळता, दिवसभर तुम्ही सगळे ह्याच्यात कार्यरत असता, पण हे कार्यरत असताना स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष देतं असं तुम्ही आत्ता म्हणालात, पण आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे आता उतार वयामध्ये कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं तुमच्या वयाच्या माणसांसाठी काय सांगाल तुम्ही?
0: आत्ता मला 90 वय आहे. 90 वर्षापर्यंत सध्या जीवन जगणं हे फार कठीण झालेलं आहे प्रत्येक माणसाला. तरीसुद्धा मला घरापासून सावध राहा, सावध पावलं टाका, जास्त काम त्रास करून घेऊ नका असे सल्ला देत असतानसुद्धा मी माझं काम करत असतो. पण नवीन पिढीतील लोकांना असं सांगतो, काळजी घ्या, आपल्या आयुष्याची काळजी घ्या. तुम्हाला दिलेले काय जे काम असेल किंवा अभ्यास असेल तो नेहमीच करत जा असा मी सल्ला देत असतो. बऱ्याच लोकांना मी असे सल्ले दिलेले आहेत आणि देतो आहे. त्याप्रमाणे बरेच लोक माझ्या सल्ल्याचा विचार करून त्याप्रमाणे वागत आहेत आणि वागतील. जे लोक आज शहरामध्ये आम्ही 30 ज्येष्ठ नागरिक मला जवळजवळ 7-8 लोक भेटतात आणि माझी विचारपूस करत असतात, त्यांच्या काही अडचणी सांगत असतात. ते इतर जे मित्र सविस्तरता विचारतात, अण्णांना असंच सगळे लोक भेटत असतात. ते येईपर्यंत त्यांना वाटेच तुला लोक थांबून त्यांचा सल्ला घेत असतात, त्यांच्या अडचणी सांगत असतात आणि अण्णा त्या अडचणी पूर्ण करतात.
1: हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की आपण एखादं काम घेतलं की त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आपण त्याचा ध्यास घेतला की ते काम पूर्ण होतं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले की त्याच्यामध्ये यश येतच येतं.
0: आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझे उतारवे असून सुद्धा 90 वर्षाचा प्रवास मी कडसरपणे प्रामाणिकपणे पूर्ण केला. मला बऱ्याच कारणांना येऊन विरोध द्यायचा असताना सुद्धा हे

0: नका, सदा वय तुमचं दादाचं आहे, तुम्ही जरा सावधपणे काम करत चला. माझी एक मुलगी अबुधाबी जाते, तिचा एक दिवसा फोन येत असतो, माझ्या तब्येतीची चौकशी करत असते. माझी मिसेससुद्धा मला सांगते की आता तुम्ही सावधपणे काम करा, तुम्हाला जमेल तेवढेच काम करा. माझं जीवन अद्यापर्यंत झालं ते सुखकर झालं आणि याच्यापुढेही सुखकर झाले. मी एका मंदिरात जातो, मला सांगतात 100 वयापर्यंत जगणार. म्हटलं अहो 100 काय म्हणता, मी 100 वयाचं पार करणारच, याच्यापुढे लक्षात ठेवा. माझा प्रामाणिकपणा, माझं खडतर काम, माझा विश्वास, प्रामाणिकपणा या गोष्टीमुळे मी 100च काय 110 वर्ष जगणार आहे.
1: खूप छान, खूप छान. म्हणजे आपण जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला ही वाटचाल सुद्धा अशक्य नाही, हा महत्त्वाचा विचार आहे. पण असा दिनक्रम सांभाळला तरच, म्हणजे प्रत्येक वेळेला कारणं सांगून मला आत्ता शक्य नाही, घरचं जेवण शक्य नाही, मला आत्ता चालायला जायला शक्य नाही, अशी कारणं न सांगता प्रत्येकाने

0: 10 वर्ष जगणार आहे.
1: खूप छान, खूप छान. म्हणजे आपण जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला ही वाटचाल सुद्धा अशक्य नाही, हा महत्त्वाचा विचार आहे. पण असा दिनक्रम सांभाळला तरच, म्हणजे प्रत्येक वेळेला कारणं सांगून मला आत्ता शक्य नाही, घरचं जेवण शक्य नाही, मला आत्ता चालायला जायला शक्य नाही, अशी कारणं न सांगता प्रत्येकाने वैयक्तिक हिताचा विचार करून आपलं आरोग्य सांभाळलं तर आपल्याला ही आरोग्यदायी वाटचाल पूर्ण करता येते. आणि या वयात सुद्धा तुम्ही इतके कार्यरत आहात म्हणून तुमच्या आरोग्याचं रहस्य त्याच्यात लपलेलं आहे.
0: कुठच्याही गोष्टीच्या जीवनात मी जे अनुभवली, एखाद्या कार्यालयाकडे एखादं निवेदन दिलं, ते नुसतं निवेदन दिलं, ते काय पोस्टमनसुद्धा काम करतो, जे काय जे टपाल देतो तुमचा नगर तेच तुम्हाला बेज अजून देतो. पण जर एखाद्या कार्यालयाकडे निवेदन केलं त्याचा 5 लाख, 5 लाख हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पैलू आहे. तुम्ही एखादं निवेदन दिल्यावर त्याचा पुन्हा तो होण्यासाठी 5 लाख करेपर्यंत तुम्ही जे राहणार नाही तर तुमच्या कामाचा काही उपयोग होत नाही, असा अनुभव मला आलेला आहे. त्याप्रमाणे मी लोकांना सल्ला देतो.
1: खूप छान. तुम्हाला आता एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता की नाही तुम्ही?
0: मी आकाशवाणीचे कार्यक्रम, माझ्याकडे 3 ट्रान्झिस्टर आहेत, 3 9 रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम विशेष मी बघतो, रजनीगंधा रात्रीची गाणं.
1: आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही ऐकता तर तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा मला.
0: मी गाणी बरीच ऐकतो, मी आपल्या आवडमध्ये सुद्धा पत्र पाठवतो. मला एकच गाणं, जब तक बात बन जाए तो मुश्किल पड जाए, जब जीना साथ मेरा वो हम नवा.
1: खूप छान, खूप छान. अण्णा
0: साथ मेरा वो हनवा, ना कोई है ना कोई था, जीवन तुम्हारे बिना

0: सर्वांना बरोबर घेऊन सर्वांबरोबर काम करणं हाच आजच्या या मुलाखतीचा उद्देश आपण तुम्ही गाण्यातून सांगितलात आणि तेच फार महत्त्वाचं आहे. याच नोटवरती आपण आज निरोप घेऊया. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हा खूप छान विचार आजच्या निमित्तानं तुमच्याशी बोलताना आपण श्रोत्यांसाठी दिलात त्याबद्दल, आणि आपण एकूण सगळ्या आपल्या वाटचालीबद्दलचा जो काही परामर्श आपल्याला सगळ्या श्रोत्यांना सांगितलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद
0: धन्यवाद. आणि श्रोतो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य आज या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी संवाद साधला. सादरकर्ते होते विवेक वानखडे.

माझं सामाजिक कार्य याविषयी रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. श्रोते हो, महाभारतातली श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा भावनेचं आणि विश्वासाचं नातं म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. श्रीकृष्ण द्रौपदीच्या पाठीशी संकटकाळात खंबीरपणे उभा राहिला. द्रौपदीनेही आपल्या प्रत्येक संकटात श्रीकृष्णाला हाक दिली आणि कृष्णाने वेळोवेळी तिचं रक्षण केलं. म्हणूनच श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातं हे प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचं सुंदर प्रतीक मानलं जातं. तर कृष्ण आणि सुभद्रा यांचं नातं हे सख्या भावंडांचं. सुभद्रा श्रीकृष्णाची लाडकी बहीण, तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्याची तितकीच महत्त्वाची भूमिका होती. सुभद्रेला अर्जुनाशी विवाह करायचा होता. तिच्या मनातली इच्छा जाणून कृष्ण तिच्या पाठीशी उभा राहिला. ही गोष्ट देखील आपल्याला माहितीच आहे. कृष्ण सुभद्रेच्या नात्यात भावाचं प्रेम, बहिणीच्या इच्छेचा आदर आणि तिच्या सुखाची काळजी दिसून येते. बघा ना, एकीकडे हाच कृष्ण द्रौपदीसाठी सखाही होता आणि भाऊही होता, तर दुसरीकडे सुभद्रेचा तो सख्खा भाऊ आणि आधार होता. या दोन्ही नात्यांमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे विश्वासाचा. नातं रक्ताचं असून

किंवा मनाचं. त्याची खरी ताकद ही संकटाच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्यात असते. आणि म्हणूनच श्रीकृष्ण, द्रौपदी आणि सुभद्रा यांच्या नात्यांकडे बघताना आपल्याला बहीण भावाच्या नात्यातलं प्रेम, विश्वास याची सुंदर अनुभूती मिळते. श्यामची आई या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. रचना होती प्र. के. अत्रे यांची, गायिका आशा भोसले आणि संगीतकार वसंत देसाई.

बाई मी विकत घेतला श्याम. श्रोते हो, बघा ना किती सुंदर शब्द आहेत. गदिमांनी श्यामाप्रती असणारी म्हणजेच कृष्णाप्रती असणारी आपली भावना व्यक्त करताना काही श्वास मी फक्त त्याला दिलेत आणि त्या श्वासाच्या जोरांवर मी त्याला विकत घेतला आहे अशी मांडणी या शब्दातनं केले. मी कोणतीही पैसा अडका नाही खर्चली कवडी दमडी, नाही घेतला दाम नाही वेचला दाम. खरंच भगवंताशी आपण भक्तिभावाने जोडलं जाणं हेच महत्त्वाचं असतं. मग तो आपला सखा होतो, आपला भाऊ होतो, आपलं सर्व काही होतं. आणि म्हणूनच या गाण्यातना हेच शब्द आपल्यासमोर आले, बाई मी विकत घेतला श्याम. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. चित्रपट होता जगाच्या पाठीवर, संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी.

0: श्रोतेहो, देव किंवा भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो. आपल्या प्रत्येक भक्ताकडे त्याचं नेहमीच लक्ष असतं. त्याच्यामुळेच संकट काळात तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला मदतही करतच असतो. महानंदा या चित्रपटातलं आपण हे गीत ऐकलं. रचना होती शांता शेळके यांची, संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी, स्वर होता आशा भोसले यांचा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, सध्या डिजिटल पेमेंट्सचा जमाना आहे, तशाच बऱ्याच गोष्टी डिजिटली केल्या जातात. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टींची माहिती आपण वेळोवेळी ठेवणं, त्यानुसार आपल्या बँक खात्यामध्ये सुधारणा करणं, आवश्यक ती माहिती देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा काळजी घ्या, सतर्क रहा, सावध रहा आणि योग्य ती माहिती, योग्य तो संदर्भ देत बँकेशी संपर्कात रहा. आपली बचत, आपली जमापुंजी ही सुरक्षित ठेवा. जाहिरात विश्रांतीनंतर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.

श्रोते हो, काय शब्दरचना आहे ऐकलीत ना. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वैरी. घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला, बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला. आपुल्याचा सौख्या लागी करील तो हेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. अतिशय अप्रतिम अशी ही रचना. तसं म्हटलं तर हे गाणं ऐकताना डोळ्यात अंजन घातल्यासारखंच होतं. आपल्या मनात वेगवेगळे विचार असतात. एखादी गोष्ट चुकीची आहे हे आपल्याला कळत असतं, मात्र तरीही ती गोष्ट करण्यावाचून आपण स्वतःला आवरू शकत नाही. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. अशा माणसाच्या प्रत्येक स्वभाव वैशिष्ट्याला, प्रत्येक भावनेला जगदीश खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलं. सुधीर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गीतरचना आपण ऐकलीत. चित्रपट होता आम्ही जातो अमुच्या गावा.

श्रोते हो, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक बहारदार गाणी ऐकली. या गाण्यांमधून केवळ शृंगार प्रेम याच भावना सांगितल्या गेल्या असं नाही, तर समाजव्यवस्थेवर बोट ठेवणारी, त्यातल्या चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणारी गाणीही इथे लिहिलेली गेली आणि ती प्रसिद्ध झाली, लोकप्रिय झाली. लोकांचं प्रबोधन करणारी गाणी लिहिली गेली, जसं आत्ताचं गाणं आपण ऐकलं. ही रचना होती ग. दि. माडगुळकर यांची, संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. देवकी नंदन गोपाला या चित्रपटासाठी ही रचना गायली होती मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दि. माडगुळकर यांची संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. चित्रपट झाला महार पंढरीनाथ. श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आता प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या म्युझिकल जर्नीमध्ये मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे रक्षाबंधन. सकाळपासूनच अनेकांच्या घरात गडबड असेल. कुणाकडे भाऊ यायचा असेल तर कुठे बहीण भावाच्या घरी जायची असेल. ज्यांना जाणं येणं शक्य नाही आहे ते पोस्टाद्वारे आपली राखी यापूर्वीच पाठवून मोकळे झाले असतील. राखी खरं तर एक छोटीशी वस्तू, अर्थात त्यातही खूप वैविध्य तर आलेलं आहेच, पण त्याच्यामागची जी भावना असते ना ती खूप वेगळी असते. राखी सिर्फ धागा नाही, एक एहसास है. बहन के प्यार और भाई का विश्वास है. हर जन्म मिले ऐसा ही साथ, इस रिश्ते की सबसे खूबसूरत यही बात है. चला तर आजच्या या म्युझिकल जर्नीची सुरुवात करूया याच सुंदर अशा गाण्याने.

श्रोते हो, बहीण भावाचं नातं म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते बालपण. बघा ना, आपण एकाच घरात लहानाचे मोठे होत असतो. कुणीतरी दोघांपैकी एक लहान असतं, एक मोठं असतं. मग कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात, रुसवे फुगवे होतात, पण त्याच आठवणी पुढे आयुष्याची सुंदर शिदोरी होतात. आजच्या काळात आपण फॅमिली गेट टुगेदर करतो आणि यावेळेला हमखास या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला जातो. आणि मग तेव्हा आठवतं कशी आपण आपल्या भावाची किंवा आपल्या बहिणीची आई किंवा बाबांकडे तक्रार केली होती, किंवा आपल्या या बहीण भावांपैकी एकाने कोणीतरी एखादी काहीतरी चुकीची गोष्ट केली असेल तर त्याची आपण आईबाबांपासून त्यांच्या मारापासून वाचवण्यासाठी कशी पाठराखण केली होती. खरं तर हे निस्वार्थ प्रेम त्या बालपणीच्या नात्यातच उपजत आलेलं असतं. या प्रेमातूनच या नात्यातला जिव्हाळा वाढत जातो. काळाच्या ओघात लहानाची मोठी होत जातात, बालपण संपतं, पण त्या आठवणी मात्र या बहीण भावंडांच्या मनात एका कोपऱ्यात कायम घर करून राहतात.

श्रोतेहो, बहीण भावाच्या नात्यातली गंमतच वेगळी असते. म्हणजे बघा ना, लहानपणी असताना आपल्याला जाणवत नाही, पण जेव्हा मोठी होतो, जेव्हा आपले आई वडील असतात किंवा नसतात, पण आईनंतर ती आईची माया मिळत असते ती बहिणीकडून, किंवा वडिलांसारखं कणखर

खरपणे कोणी पाठीशी उभं राहत असेल किंवा तो विश्वास कोणाबद्दल वाटत असेल तर तो भावाबद्दल वाटत असतो. कधीकधी या बहिणीवर आपला हक्क गाजवायला, तिला धाकात ठेवायला भावाला खूप आवडतं. तशीच ही बहीणही आपल्या या भावाचा खोडकर स्वभाव जाणून असते आणि म्हणूनच वरकरणी जरी ती त्याच्यावर रागावली ना तरी मनाच्या एका कोपऱ्यात मात्र त्याच्यासाठी असणारी तिची माया कायम असते.

श्रोते हो, एकेकाळी राखी म्हटलं की आठवायचा तो साधा रंगीत धागा. त्यात कधी एखादा मणी किंवा एखादी फुलांची सजावट असायची. पण बघा ना, काळ इतका बदलला आणि त्याच्याचबरोबरच राखीचं स्वरूपही बदलत गेलं. आता बाजारात मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या, चांदीच्या, कार्टूनच्या वेगवेगळ्या तरतऱ्हेच्या प्रकारच्या राख्या, वेगवेगळ्या संदेशांनी सजलेल्या राख्या आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतच या सणाचंही उत्सवीकरण होत असताना पर्यावरणपूरक बियाण्यांच्या राख्यांपासून हाताने तयार केलेल्या कलात्मक राख्यांपर्यंत अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. काही भावंडं खूप लांब असतात, मग ऑनलाईन राखी पाठवण्याची पद्धतही आता रूढ झाली आहे. पद्धती कितीही बदलल्या, राखीचं स्वरूप कितीही बदललं, तिची सजावट कितीही बदलली, तरीही त्या छोट्याशा धाग्यामागची भावना मात्र अजूनही तीच टिकून आहे. भावाच्या मनगटावर त्या धाग्यातना बांधलं गेलेलं बहिणीचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाची

श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत भाऊ या नात्याची व्याप्ती खूप मोठी आहे. रक्ताचं नातं नसतानाही मनापासून एखाद्याला भाऊ मानण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच बघा ना, कृष्णासारख्या देवतेलाही बहीण भावाच्या प्रेमाने जोडलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक बहिणी आपल्या आराध्य देवतेला राखी अर्पण करतात. याच भावनेचा आणखीन एक सुंदर आविष्कार म्हणजे आपल्या सीमेवर देशाचं रक्षण करणारे आपले जवान. आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या या वीरांना अनेक बहिणी दरवर्षी आवर्जून राखी पाठवतात. ही राखी त्यांच्या मनगटापर्यंत पोहोचते तेव्हा त्यात फक्त एका बहिणीचं प्रेम नसतं, तर संपूर्ण देशातल्या बहिणींच्या शुभेच्छा आणि त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञताही सामावलेली असते. म्हणूनच रक्षाबंधनाचा हा धागा घराच्या उंबरठ्यापासून थेट

श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबातल्या प्रत्येक नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा एक तरी सण आहेच. असाच हा सण म्हणजे रक्षाबंधनाचा, जो भाऊ आणि बहीण यांचं नातं अधोरेखित करतो. ही भावंडं लहानाची मोठी होतात, बहिणीचं लग्न होतं, ती माहेर सोडून सासरी जाते. घर बदलतं, जबाबदाऱ्या बदलतात आणि एकमेकांच्या कामांच्या व्यापात जबाबदाऱ्यांमुळे भेटीगाठीही कमी होतात. पण भावासाठी मात्र ती बहीण तितकीच लाडकी राहते. सणासुदीला तिची कायम आठवण येते. लांब जरी असली तरी आपली बहीण सुखी असेल ना, ही काळजी मनात असते. बहिणीलाही माहेरच्या आठवणींमध्ये आईवडिलांची जितकी महत्त्वाची आठवण येते, तितकीच भावाचीही आठवण सदैव असते. त्याचं स्थान तिच्या मनात कायम खास असतं आणि म्हणूनच अंतर वाढलं तरीही नात्यातली जवळीक मात्र कायम राहते, ती कधीच कमी होत नाही.

बहीण भावाच्या या नात्यातली गोष्टच वेगळी असते. बघा ना, दोघांपैकी कुणालाही एकाला उत्तम यश मिळालं तरीही दुसऱ्यासाठी तो विशेष आनंद असतो, अभिमान असतो. आयुष्याचे दोघांचे मार्ग वेगळे असले तरीही एकमेकांच्या प्रगतीत मनापासून आनंद मानण्याची भावना असते. अगदी लहानपणापासून बघितलं तर माझ्या दादाला ही गोष्ट आवडत नाही किंवा माझ्या भावाला ही गोष्ट आवडत नाही किंवा ताई ओरडेल, ताईला हे चालत नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. एकमेकांचं प्रेम याच गोष्टीतून दर्शवण्यात येतं. तू मला खूप आवडतोस, भाऊ माझा खूप चांगला आहे, हे बोलून दाखवण्याची गरज नसते. तर त्याच्यासाठी एखादा आवडीचा पदार्थ करणं, त्याच्या खरेदीसाठी बहिणीने जाणं किंवा बहिणीसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट, तिला एखादं सरप्राईज भावाने देणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या ही नाती अधिक दृढ करत असतात. माझंच भावंड आहे किंवा माझीच बहीण आहे, माझाच भाऊ आहे, तो पुढे जावा, माझी बहीण सुखात राहावी, ही प्रत्येकाचीच मनापासून इच्छा असते. त्याच्यामुळेच या नात्यात कधीही स्पर्धा नसते, असते ती आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि मायेची भावना.

श्रोते हो, काळ बदलला आहे तशी हे सण साजरी करण्याची पद्धतही बदलली आहे, पण भावंडांचं प्रेम हे मात्र कायम अबाधित राहील. हां, आता काही ठिकाणी दोन बहिणीच असतात एखाद्या घरात, मग अलीकडे आपण बघतो की या दोन्ही बहिणी एकमेकींना राखी बांधतात आणि भावांसारखंच एकमेकींचं रक्षण करण्याचं वचन देतात. शेवटी प्रेम म्हणजे काय हो? तर अडचणीच्या काळात धीर देणं, एखाद्याला चांगल्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणं, प्रोत्साहित करणं. आता बघा ना, क्रीडा क्षेत्राचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स दोघीही तसं म्हटलं तर एकमेकींच्या स्पर्धक, पण तरीही दोघीही एकमेकींचा उत्तम आधार बनल्या. भारतातही गीता फोगाट आणि बबीता फोगाट या बहिणींचंही उदाहरण आपण घेऊ शकतो. कुस्तीच्या क्षेत्रात दोघींनी मिळून आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं. हाच प्रवास सांगतो की भावंड एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्या यशामागे एकमेकांची साथ असू शकते. बहीण भावांच्या या नात्यात माझं तुझं असं नसतं, तर तू पुढे जा, तुझ्या यशात माझाही आनंद आहे, हीच निस्वार्थ भावना असते. एकाच्या स्वप्नांना दुसऱ्याची साथ मिळाली तर त्या स्वप्नांना यशाची नवी दिशा मिळते. हेच तर खरं गमक आहे या नात्याचं, हो ना?

लहानपणी भांडणारा, खोड्या काढणारा हा भाऊ आपली बहीण जेव्हा लग्नाच्या मंडपात उभी असते तेव्हा मात्र अगदी ढसाढसा रडतो. त्याच्या डोळ्यासमोर येतात अनंत क्षण आणि म्हणूनच मनापासून हे आशीर्वाद निघतात. हेच असतं या भावा बहिणीचं प्रेम. राखीच्या धाग्यात गुंफला मायेचा गोड बंध, भावाच्या मनगटावर दरवळला बहिणीच्या प्रेमाचा सुगंध. नातं हे जन्मोजन्मीचं सदैव दृढ राहो, ईश्वराच्या कृपेने वाढत राहो या नात्यातला आनंद. श्रोते हो, याच शुभेच्छांसह गाता रहे मेरा दिल याच्या म्युझिकल जर्नीमधून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आमच्या या पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे बंधुत्वाचा आणि प्रेमाचा सण. राखी बांधणं हा फक्त एक धार्मिक विधी नाही, तर एक भावनिक बंधन आहे ज्यामुळे भावंडांचं नातं अधिक दृढ होतं. या सणाचा मुख्य उद्देश म्हणजे बहीण भावाच्या नात्याचं महत्व अधोरेखित करणं आहे. मैत्रिणींनो, राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून तो एक स्नेह पवित्रतेचं रक्षण करणारा, सतत संयमी ठेवणारा, पवित्र बंधनाचा धागा आहे. एकमेकांना जोडणारा असा हा सण ज्यातून सामाजिक एकतेची भावना निर्माण होते. राखी पौर्णिमेला राखीचा धागा हातात बांधून बहीण भावाचं रक्ताचं नातं तर दृढ होतच, पण राखी पौर्णिमेला भावाकडून मिळणारी भेट ही काय आहे याला काही महत्व नाही. महत्व आहे ते तुमची मनं एकमेकांशी किती जुळलेली आहेत याला.

0: नो आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग सोळावा. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.

0: अगं रिया, तू एवढी जेनझी का काय ती? आणि गाणं आमच्या जमान्यातलं म्हणतेस? ते काय तुमचा काही ते नवीन काय म्हणतात ते ट्रेंड बिंड नाही आला की काय तुमचा आशात?
1: अरे वा आजी, एकदम जेनझी ट्रेंड बिंड,
0: हो मग
1: चांगले शब्द आहेत बा तुझ्या तोंडी.
0: असायलाच पाहिजे, एवढे दोन दोन जेनझी नातवंड आहेत की घरात. मग त्यांच्या सोबत मीही नको का अपडेट राहायला थोडस?
1: बरोबर.
2: हो आजी, अगं आहे ना नवीन ट्रेंड.
0: कोणता ग?
2: आजकाल की नाही, कुठलाही सण उत्सव बर्थडे काही असो दे बघ, शुभेच्छा संस्कृत भाषेतूनच द्यायच्या असा ट्रेंड आहे ना.
0: हो का?
2: पण मला काही येतच नाही ग संस्कृत.
1: त्यात काय सोपं आहे, रक्षाबंधन हा शुभेच्छा मम बंधू प्रति असते झाले शुभेच्छा.
2: ए चल चल, काही म्हणतोस, या काही शुभेच्छा झाल्या का?
1: पण बरोबरच आहे,
2: मला संस्कृत येत नसलं तरी चुकीचं बोललेलं कळतं बरं. अशा शुभेच्छा नसतातच मुळी. नववर्ष शुभेच्छाया असं काहीतरी म्हणतात, तस काहीतरी पाहिजे.
1: रक्षाबंधनस्य शुभाशयाया.
3: आले आले आले. अरे वा राहुल, अगदी तोंड भरून स्वागत केलंस. काय गर्दी होती बाबा बाजारात, दमून गेले मी. पाणी आण रे जरा. आणि हे बघ रिया, तुला हव्या होत्या ना तशा इको फ्रेंडली राख्या आणल्यात बर का, बघून घे.
1: आई घे पाणी, आता बरं वाटतंय.
3: हो आता बरं वाटतंय. बरं,
1: थोडं फॅन खाली बसून हवा घे आणि मग मला दाखव बरं कुठल्या राख्या आणल्यास त्या, कारण शेवटी राख्या मला बांधायच्यात ना.
2: ए मी बांधणार आहे ना, तू कशाला बघतोस?
1: तू जरी बांधणार असली तरी मनगट माझं आहे ना, आणि त्या माझ्या मनगटावर शोभायला नको का मला? तुला सांगू का रिया?
2: अरे दादूड्या ऐक ना तू, मी बांधणार आहे ना. नाही मी बांधणार आहे ना.
0: अरे अरे गप्प बसा रे, दाखवेल ना ती राख्या, एवढे काय भांडताय त्याच्यासाठी. अरे तिला थोडं जरा बसू द्या, श्वास घेऊ द्या, काय चाललंय की या दोघांचं?
3: अरे रक्षाबंधन आहे ना आज, आज सुद्धा भांडणार आहात का तुम्ही?
1: अगं आजी आई, आम्ही भांडत नाही आहो.
0: मग काय करताय ते?
1: मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या वेडीला काही कळणार नाही, कुठली तरी कार्टून फिरटूनची राखी घेऊन येईल,
2: वेडा
1: माझ्या मनगटावर बांधेल, आणि मी काय आता राहून राहिलोय का तेव्हा?
2: हे माहितीये किती मोठा झालाय तो. मी येडी काय, तू मोठा हुशार. साध्या संस्कृत मध्ये दोन ओळी शुभेच्छा सांग म्हटलं की फे फे उडाली.
1: वा ग वा, मला शुभेच्छा देणार आणि मला विचारतेस, तुझं तो शोध की
3: काय शोधायचंय? हे बघ एवढ्या राख्या आणल्यात मी, खर तर दोन दिवस आधीच आणायला हव्या होत्या पण वेळच मिळाला नाही मला. हे बघ ही ना वारली पेंटिंग वाली, आणि ही बियांपासून बनवलेली.
1: बियांपासून?
3: हां हां. आणि ही ना वाळलेल्या फुलांपासून बनवलेली.
1: अरे वा.
3: आणि ही बघ राखी म्हणून वापरता येईल. आणि हिच्या मागे बघ मॅग्नेट लावलंय ना, तर मग फ्रीजच्या दारावर वगैरे स्टिकर म्हणून पण वापरता येतील. अशा पण राख्यात बर काही. आणि ही बघा स्पेशल संस्कृत स्लोगन असणारी राखी.
1: अरे वा
2: अय्या किती छान, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.
0: खुश झाली बाई आमची रिया.
2: मग आजी विषय का?
1: अरे वा, म्हणजे सापडली का तुला हवी होती अगदी तशी संस्कृत मधली असलेली राखी? दोन्ही कामं झाली का तुझी एकदा?

0: आकडा दोन पक्षी,
1: दोन डोळे काय, दोन पक्षी काय, काय चाललंय काय?
0: खाली डोकं वर पाय, हाय काय आणि नाही काय?
2: ग प्रीतू, ती गोंधळून गेली ना, नीट सांगा ना बरं तिला जरा. अरे समोरच्याला समजेल उमजेल अशा भाषेत बोला रे जरा.
1: तेच ते, भाषेबद्दलच बोलायचे आई तुझ्याशी.
3: भाषेबद्दल?
1: अग सध्याचा ट्रेंड नाही का संस्कृत भाषेमध्ये शुभेच्छा देण्याचा?
3: अच्छा,
1: तशा मला रक्षाबंधनाबद्दलही द्यायच्या होत्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी पौर्णिमेला संस्कृत दिन सेलिब्रेट केला जातो ना, त्या निमित्तानं कॉलेजमध्ये 2 मिनिटाचं टॉक द्यायचंय.
3: काय रे तुम्ही मुलं, मराठी साधी नीट बोलत नाहीत तर संस्कृत मध्ये कसं बोलणार रे तुम्ही? काय तर म्हणे टॉक द्यायचंय, त्या निमित्तानं छोटस मनोगत व्यक्त करायचंय असं म्हण ना.
2: अगं रश्मी, ही मुलं ना आजकाल हिमलिश भाषेत बोलतात बरं का. हिमलिश?
1: हिमलिश
0: हिमलिश म्हणजे?
2: हो म्हणजे काय, अर्ध हिंदी अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी.
0: आम्हाला 3-3 भाषा येतात ना.
3: हो
2: अगं हिची ती मैत्रीण उत्कर्षा ती कशी बोलते माहिती का तुला? आम्ही लोक ना ट्रेक करायला ना माउंटेन्स वरती गेलेलो म्हणे.
0: आणि ऍक्च्युली द थिंग इज ना, आम्ही दोस्त लोक ट्रेक करताना अ लॉट फन पण करत होतो. आम्ही लोक सो मच एन्जॉय केलं.
2: फन फन म्हणे म्हणजे काय, ते ट्रेक करून तापाने फणफणडी काय ती? असं काहीतरी समज होईल की नाही एखाद्याचा? असं काय बोलतात की बाई या पोरी?
0: हो पण सगळे जेन जे असं नाहीत गा आजी, आणि असं काही सारखेच असं बोलत नाही सर्वजण ना.
2: अरे ती तशी बोलत नव्हती का?
0: हो पण काही लोकांना ना असतं ना ग शुद्ध भाषेचं शुद्ध ज्ञान.
2: कशी तुम्ही दोघं?
1: हो का, ज्ञानवंत शुद्ध भाषेचं शुद्ध ज्ञान का? मग सांगा ना महाशय, कशा देणार संस्कृत मधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा?
0: हे बघ रिया, त्यात काय देवा शुभेच्छा द्यायचं ना, तेच तर हे बघ मी देतो बघ आता. रक्षाबंधनाचे सारेत ना, मग ठीक आहे. रक्षाबंधन हा शुभेच्छा हा मम बंधु प्रतिम अस्ति ही.
2: हो नुसतं अम आणि अह लावलं म्हणजे झालं संस्कृत हो ना.
0: अगं पण तुला सांगू का, मला असं शाळे शिकवायचे मी महा सी तह ती तह अंती.
3: मग कुठेही काही लावायचं
0: मग ते मी गच्छंती गच्छाव.
3: हो हो हो कळलं कळलं.
2: रिया तू काय ते टॉक दे तुझ्या कॉलेजमध्ये, झाला नको ग विचारूस काही.
1: मुळीच नाही ग आजी, आणि म्हणून तर आईला पाहून मला आनंद झाला. आई तुझं संस्कृत तसं चांगलं आहे ना, सांग ना मग मला.
0: अगं आई ते काहीतरी आहे ना मधुर भाषा असा काहीतरी श्लोक आहे ना वाटत तो.
3: भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम.
2: ओ ज्ञानवंत, याचा अर्थ सांगा जरा. बघा तुमच्या आईला तिच्या काळातला आठवते आणि तुम्ही
1: सांग सांग दादुड्या. आता
0: मला असं वाटतंय हे कदाचित भाषांमध्ये मुख्य मधुर भाषा नाही, थांबा. मला असं वाटतंय की हे भाषांमध्ये ना मुख्य मधुर काव्य भाषा सुभाषित आहे वाटतं, बरोबर ना?
3: राहुल तू एकदम बरोबर चूक आहेस.
0: अरे
1: काय.
3: अरे या सुभाषिताचा अर्थ असा होतो की भाषांमध्ये मुख्य मधुर अशी संस्कृत भाषा आहे, त्यातलं काव्य मधुर आहे आणि त्यातही मधुर आहे ते म्हणजे सुभाषित. सुभाषित म्हणजे शोभनम भाषितम, अर्थात चांगला छान विचार. कमीत कमी शब्दात मोठ्यात मोठा अर्थ सांगणारी ही सुभाषित म्हणजे संस्कृत साहित्याचा अलंकार आहेत बर का.
2: हो ग रश्मी, मलाही आठवत आहे आमच्या शाळेत की नाही आमच्या बाई आम्हाला रोज एक सुभाषित लिहून आणायला आणि सर्वांसमोर वाचून दाखवायला सांगायच्या. त्यामुळे बालवयापासूनच चांगले संस्कार होतात असं त्यांचं म्हणणं होतं बघ.
1: बरोबर आहे. सुभाषितांमुळे काय होतं माहितीये का, बालवयापासूनच चांगले संस्कार होतात, आपले उच्चार शुद्ध होतात. म्हणजे बघा मुलांनो, सकाळी उठल्या उठल्या आजी म्हणते ना की तुम्हाला तो श्लोक म्हणा म्हणून,
3: जो तुम्ही म्हणावा असा आग्रह तिचा नेहमी असतो, कुठला श्लोक
2: सांगा बरं रे?
0: कराग्रे वसती लक्ष्मी,
3: कराग्रे वसते लक्ष्मी.

0: अजून अजून शाळेत
1: म्हणतो
0: म्हणतो
1: ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा.
2: वा वा. आणि तुमची आई तुम्हाला भाषण किंवा निबंध सांगते तेव्हा ती पण नाही का किती छान ओळी वापरते संस्कृत मधून, वसुधैव कुटुंबकम, तसच मौनम सर्वार्थ साधनम.
0: पण तुम्हाला माहितीये का हे जे संस्कृत वचन आहे म्हणजे वसुधैव कुटुंबकम किंवा मौनम सर्वार्थ साधनम, हे ना एका सुभाषितामधलं एक चरण आहे बर का.
3: हो का?
1: चरण पाय.
0: अगं नाही ग बाई.
2: अगं नाही ग बाई रिया, चरण म्हणजे ओळ. बरोबर ना ग रश्मी?
0: एकदम बरोबर. आणि वसुधैव कुटुंबकम या चरणाचं पूर्ण सुभाषित ठाऊक आहे का तुम्हाला?
2: काय ग?
3: नाही बोला, सांग ना.
0: अयम निजह परो वेती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. म्हणजे काय, हे माझं ते तुझ असं जे म्हणतात ना ती माणसं कोत्या मनाची असतात. उदार मनाच्या माणसांसाठी तर हे सगळं जग एक कुटुंबाप्रमाणेच आहे, नाही का.
1: ए आई, मौनमचं सुभाषित काय ते सांग ना.
0: मौनमचं ना, मौनमचं आत्मनो, हा हा आठवलं आठवलं. आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुकसारिका बकाहा तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम.
3: म्हणजे बक बक खायचं नाही का?
0: नाही नाही, त्याचा अर्थ तसा होत नाही बरं का. म्हणजे काय, शुक आणि सारिका म्हणजे पोपट आणि मैना या दोघांचं वैशिष्ट्य काय आहे सांगा बघू, काय वैशिष्ट्य आहे दोघांचं?
3: पोपट नुसता बडबड करतो ना.
0: हा अगदी बरोबर, पोपट आणि मैना हे बडबड करतात. पण त्यांच्या या बडबडीमुळे होतं काय माहितीये का?
1: काय?
0: त्यामुळे होतं असं की त्यांचं नुकसान होतं ना. कसं काय होतं बरं? त्यामुळे होतं असं की पोपट आणि मैना यांना लोक पकडतात आणि पिंजऱ्यात बंदिस्त करतात, नाही का. आणि बगळा कसा असतो? बगळा हा शांत असतो, मौन असतो. मग बगळ्याला काही कोणी उचलून पिंजऱ्यात कोंबत का बरं? नाही ना. म्हणजे मग अति बडबड सुद्धा व्यर्थ आहे.
1: हो का?
0: अरे अरे अरे, पुन्हा भांडायला नका बरं, सुरुवात करू आता. हा रिया, मी काय सांगते ते ऐक आधी. मी काय म्हणते तुला, तू असं कर ना की एखादं चांगलं सुभाषित, म्हणजे सुभाषित आणि त्याचा अर्थ असं सांगितलंस ना की ते पण छान होईल ना, 2 मिनिटांमध्ये बसेल तुझं, नाही का. आणि काही चमत्कृतीपूर्ण सुभाषित देखील आहेत, ती सुद्धा तू सांगू शकतेस ना.
1: हो पण मग कसं?
0: हे बघ, संस्कृत मध्ये ना प्रहेलिका असतात.
3: म्हणजे
0: प्रहेलिका म्हणजे कोडी. ती तुम्ही विचारू शकता. आता मी एक विचारते. हा आता तुम्हाला ते समजतंय का ते सांगा मला आधी. हा
1: हो.
0: अयम न भक्तो न च पूजको वा घंटां स्वेनादयते तथापि धनं जनेभ्यः किल याचतेयम् न याचको वा न च निर्धनो वा. याचा अर्थ, हा हा ऐका ऐका ऐका, त्याचा अर्थ आहे, या कोड्याचा अर्थ काय ते सांगते मी आधी तुम्हाला. मी भक्त पण नाही किंवा मी पुजारी पण नाही, पण मी घंटा वाजवतो बर का. मी याचक नाही किंवा मी निर्धन पण नाही, पण तरी देखील मी धनाची याचना करतो किंवा धन मागतो. सांगा बघू मी कोण आहे.
3: म्हणजे तो भक्तही नाही, पुजारी नाही, घंटाही वाजवतो, तो म्हणजे गरीब पण आहे, त्याच्याकडे पैसा पण आहे, त्याला पैसा पण नाही.
0: गरीब नाही, गरीब नाही,
3: गरीब नाही,
0: नाही
1: गरीब,
0: तरी पण तो पैसे मागतो.
3: रिया बघ, म्हणजे हे होऊ शकतं ना की तो भक्त नाहीये, तो पुजारी पण नाहीये, पण तरी घंटा वाजवतो.
1: आणि दादूड्या गरीब पण नाहीये तरी पैसे मागतो, असं कस?
2: हा माझ्या आलं लक्षात.
1: काय काय काय गाजी
2: बघू द्या, यांचे हुशार मुलांचे.
3: आठवत का आपण काल बस मधून गेलो तर ते कंडक्टरने काय केलं?
1: बरोबर दादूड्या,
2: बरोबर ओळखलंस.
0: कंडक्टर. पण संस्कृत मधून कंडक्टरला काय म्हणतात?
3: अरे यार इथेच मार खाल्ला.
0: लोकयान वाहक.
3: अरे बापरे.
0: तर अशा प्रकारे तू प्रहेलिका विचारू शकतेस बर का. आणि अजून एक प्रहेलिका, तिला मी संस्कृत मध्येच तिचा अर्थ सांगणार आहे, तुम्हाला कळतो का सांगा मला. ठीक आहे,

0: आधी संस्कृत मधून प्रहेलिका विचारेल आणि संस्कृत मधूनच त्याचा अर्थ सांगेल.
1: हो आई चालेल.
0: ठीक आहे. तातेन कथितम पुत्र पत्रम लिख ममाज्ञया न तेन लिखितम पत्रम पितुराज्ञा न लंघिता. तातेन कथितम हे पुत्र मम आज्ञया पत्रम लिख. म्हणजे काय?
2: वडिलांनी मुलाला सांगितलं
0: हा
2: हे मुला तुला आज्ञा करतो की तू पत्र लिही.
0: हा बरोबर.
2: वा
0: वा जमलं जमलं जमलं जमलं. बर तेन पुत्रेण पत्रम न लिखितम.
3: मुलांनी लिहिलं नाही का पत्र?
0: मुलाने पत्र लिहिलं नाही. तथापि पितुः आज्ञा न लंघिता.
3: म्हणजे वडिलांची आज्ञा पाळली नाही त्याने.
0: नाही न लंघिता म्हणजे तरी पण वडिलांची आज्ञा उल्लंघन केली नाही त्याने.
1: म्हणजे आज्ञेचं पालन केलं.
0: आज्ञेचं पालन केलं.
3: त्यांनी पत्र लिहिलं का?
0: पण नाही लिहिलं ना त्याने पत्र. आता एवढी काय तेन पुत्रेन पत्रम न लिखितम
3: म्हणजे तो मुलगा म्हणतो
0: अर्थसंगती न दृश्यते.
3: म्हणजे वडिलांनी सांगितलं मुलाला पत्र लिही. मुलगा म्हणाला हो पत्र लिहितो पण त्याने लिहिलं
0: नाही. आणि तरी सुद्धा
1: आज्ञा नाही मोडली.
0: तरी पण त्याने आज्ञा नाही मोडली. नाही नाही. आता या ठिकाणी न तेन हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. न तेन लिखितम पत्रम. आता न आणि तेन हे दोन अक्षर शब्द जर आपण एकत्र केले तर काय होतं? एक पद तयार होतं त्याचं नतेन. आणि नतेन हा जेव्हा आपण शब्द वापरू तेव्हा त्या शब्दाने आपल्याला त्या श्लोकाचा सुभाषिताचा अर्थ कळेल. नतेन नाम नम्र स्वभावेन पुत्रेण पत्रम लिखितम अपिच पितुः आज्ञा न लंघिता.
2: म्हणजेच काहीच कळलं नाही. बोल.
0: म्हणजेच नतेन नम्र स्वभावाने नम्रतेने त्याने पत्र लिहिलं असा त्याचा अर्थ. म्हणजे दोन पद एकत्र केले. अशा पद्धतीने देखील तू सांगू शकतेस बरं का?
3: हे बघ रिया तू आहे ना हे नक्की विचार. तुझे जे सर्व देणजी वगैरे आहेत ना विचारल्यावर आहे ना ते तुझ्या समोर अगदी नतमस्तक होतील. तुला माहिती असू दे हे लक्षात ठेव.
0: हो याच्यासाठी तुला तयारी करावी लागेल बरं का?
1: हो मग आई आहे ना माझी.
0: हो बरं. आणि तुम्हाला माहिती आहे का संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य अजून आहे बरं का? खूप महत्वाचं वैशिष्ट्य ते कोणतं आहे सांगा बघू.
3: रिया आठवते तुला?
0: संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे असलेली शब्द संपदा. म्हणजे नवीन शब्द निर्माण करण्याचं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये सर्वाधिक आहे बरं का? म्हणजे नुसता एक युज धातू जर घेतला तर त्या युज धातू पासून योग युक्त युक्ती प्रयोग वियोग संयोग नियोग सुयोग दुर्योग प्रयुक्त वियुक्त अनुयोगी उपयोगी असे कितीतरी शब्द तयार होतात. असे हजारो धातू संस्कृत मध्ये आहेत. मग त्यापासून किती शब्द तयार होत असतील?
2: हो इतर भाषांमध्ये देखील संस्कृत मधून शब्द घेतले जातात. हो ना ग.
0: संस्कृतला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं.
3: हो बरोबर आहे आई तू म्हणतेस की संस्कृतला सर्व भाषांची जननी म्हटलं जातं ना. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसी.
0: अरे वा वा चला एक ओळ तरी संस्कृत मधली नीट म्हटली बर का राहुलने.
1: ए आई नुसतं सुभाषित सांगून काही होणार आहे का ग? सध्या संस्कृत भाषेचा उपयोग कसा होऊ शकतो ते पण सांगायला लागेल ना. मग रिलेट करेल ना आजच्या काळाशी.
0: हा अगदी बरोबर. अगदी बरोबर बोललीस बरं का तुरिया. आजच्या काळातही संस्कृत शिकण्याचे अनेक फायदे आहेत बरं का?
1: ते कोणते?
0: हा म्हणजे बघ ना संस्कृत शिक्षक म्हणून आपण जॉब करू शकतो किंवा संस्कृत अनुवादक म्हणून. आणि संगणकासाठी संस्कृत भाषा ही अधिक सोयीस्कर आहे असं संशोधनांती सिद्ध झालंय बरं का? आणि प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये आयुर्वेद ज्योतिषविद्या अर्थशास्त्र रसायनशास्त्र नाट्य संगीत भौतिकशास्त्र वनस्पतीशास्त्र याशिवाय पाणिनींचं व्याकरणशास्त्र राजनीतीशास्त्र नीतीशास्त्र या सगळ्या विषयांचं सखोल ज्ञान असल्यानं त्या त्या विषयांचा अभ्यास जर करायचा असेल तर त्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला संस्कृतचं जर ज्ञान असेल ना तर त्याविषयीचं अधिक ज्ञान मिळवणं सोपं जाईल.
3: बरोबर.

0: बरं.
1: हां, आणि अजून एक बरं का, आता तू जसं म्हणाली होतीस ना की ट्रेंड आलाय संस्कृत मधून शुभेच्छांचा, तर बरं का स्वतःचा आपण व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो संस्कृत स्लोगन देण्याचा, त्यातूनही अर्थार्जन करता येईल. आणि आजकाल नाही का ते टी शर्ट्स वगैरे निघतात बघ, त्याच्यावर संस्कृत मधून लिहिलेलं
2: असतं.
0: मी बघितलं तर मराठीत ए मला कोणी बोलायचं नाही,
1: तसं संस्कृत मधूनही तुम्ही देऊ शकता, तो व्यवसाय देखील तुम्हाला करता येईल, नाही का?
2: ए आई, खूप छान माहिती मिळाली बघ, आता मी नक्कीच लिहिण्याचा विचार करते.
0: आणि काढाफोड पण करू नको.
3: अगं रिया, नुसता विचार काय करतेस, आता तरी नीट शुभेच्छा देता येतील का? उद्यमेनही सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथेही.
1: अरे वा, आजीला पण संस्कृत येत.
3: मग आता तरी देशील ना नीट शुभेच्छा राहुलला संस्कृत मधनं?
2: बंधू, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला संस्कृत मधून देत आहोत. रक्षाबंधनस्य शुभाशयाः.
0: अरे वा, धन्यवाद.
1: शुभाशयाः आणि संस्कृत दिनस्य शुभाशयाः.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
3: करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
1: हलक फुलक,
3: हलक फुलक.
5: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 16 आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या धाग्यांचं खूप महत्व आहे. हे धागे सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवतात, त्यामुळेच आपल्याला सुख दुःख, यश अपयश पचवणं सोपं होतं. ह्या प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या आणि मायेच्या धाग्यांमुळेच आपण जमिनीशी जोडून राहतो. जसा पतंग हवेत उंच उडत असतो, परंतु त्याची डोर धरणारे हात, प्रसंगी त्याला ढील देणारे हात हे खाली जमिनीवरून पतंगाला दिशा दाखवत असतात. अगदी तसंच हे वेगवेगळ्या नात्यांचे धागे आपल्याला सुखकर वाटेवर घेऊन जात असतात. जाणून घ्यायचंय काय आहे हे धागे? चला तर मैत्रिणींनो ऐकूया रूपक धागा धागा अखंड विणूया. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
1: स्मिता आहेस का घरात?
6: अरे वा वैजू, काय टायमिंग आहे ग तुझं?
1: मग
6: अगदी मी जे गाणं ऐकत होते तसं साजे स्वरूप घेऊन आलीयस तू. किती सुंदर पैठणी नेसलीयस, अगदी मस्त दिसतेस बघ.
1: थँक्यू.
6: ए वैजू, पैठणीच्या काठपत्राची डिझाईन अँड कलर किती सुंदर आहे ग.
1: हो ना.
6: अगं त्या दुकानाबाहेर लावलेल्या पोस्टर मधल्या पैठणी सारखीच आहे बघ, सेम अगदी. आणि मला खूप आवडली बरं का वैजू तुझी पैठणी.
1: मग सुंदर असणारच, माझ्या भावाने दिली ना राखी पौर्णिमेची भेट.

0: वा वा, खरंच ग, रेशमी मुलायम धाग्यांनी आणि वेगवेगळ्या रंगांनी सुंदर कशिदा केलेली पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय, हो की नाही? ती खराब होऊ नये म्हणून आपण ती जिवापाड जपतो, आणि जेव्हा ही पैठणी ती स्त्री नेसते ना, तेव्हा तिच्या भावना त्यात गुंतलेल्या असल्यामुळं मुळातच असलेलं त्या स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं बघ.
1: हो तर, रेशीम धाग्यांची ही वीण पैठणीसारखं महावस्त्र बनवते. स्मिता, खरंच या धाग्यांना किती महत्व आहे की नाही आपल्या आयुष्यात?
0: मग
1: अनेक रंगी वेगवेगळा पोत असणारे हे धागे एका सुंदर वस्त्राची निर्मिती करतात. जे वस्त्र आपल्या सौंदर्यात तर भर घालतंच, पण त्याच्याशी जोडलेल्या भावनांमुळं निखळ आनंद मिळवून देतं.
0: आनंद तर

0: मैत्रिणींनो, नाजूक रेशमी धाग्यांनी विणलेलं हे वस्त्र नाजूक असतं, म्हणून आपण त्याला किती जपतो नाही का? त्या वस्त्रासाठी आपल्या कपाटात त्याची हक्काची जागा आपण राखून ठेवतो. त्यावर कोणताही डाग पडणार नाही, ते वस्त्र खराब होणार नाही, याकडे आपलं सतत लक्ष असतं. आणि असं हे तलम वस्त्र आपण खास प्रसंगीच परिधान करतो बरं.
1: पण मैजू, मला एक सांग, आपण फक्त वस्त्रच जपतो का ग?
0: म्हणजे काय, नाजूक असतं ना ते, मग जपायलाच हवं.
1: तसं नाही ग, आपल्या मैत्रिणी सांगतील. काय मैत्रिणींनो, फक्त वस्त्रच जपतो का हो आपण? काय म्हणाल्या? नाही ना, अगदी खरे. आपण जपत असतो त्या वस्त्रामागील भावना, आपण जपत असतो त्या मागील आठवणी. म्हणूनच तर आजच्या यूज अँड थ्रोच्या जमान्यात हे महावस्त्र वर्षानुवर्ष कपाटातील आणि आपल्या मनातील त्याचं खास अस्तित्व टिकवून ठेवतं. कारण त्याचे धागे जोडलेले असतात ते थेट आपल्या अंतःकरणाशी. ती असते प्रेमाची भेट. मग कधी ती भावाची ओवाळणी असो किंवा कधी आईकडून हट्टानं मिळवलेली असो.
0: काय मैत्रिणींनो, आठवला ना पदरावरचा जरतारीचा मोर?

0: मैत्रिणींनो, असंच तलम मुलायम धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र असतं, ते म्हणजे बनारसी शालू, जो असतो आपल्या साता जन्मीच्या गाठ बांधणाऱ्या सप्तपदीचा साक्षीदार.
1: कधी कधी आपल्या जोडीदाराकडे लढीवाळ हट्ट करून देखील मिळवलेला असतो बरं का हा बनारसी शालू. स्मिता, पूर्वी ह्या शालूमध्ये पैठणीमध्ये सोन्याच्या चांदीच्या जरीचा वापर होत असायचा, नाही का?
0: हो.
1: म्हणजे हे धागे फक्त सुताचेच असतात असं नाही, तर हे धागे धातूंचे देखील असतात.
0: अगदी बरोबर.
1: आणि म्हणूनच तर आपल्या आयुष्यातल्या तितक्याच मौल्यवान व्यक्तीसाठी तितकीच मौल्यवान ही भेट, नाही का?
0: अगदी.

0: मैत्रिणींनो, ह्या वस्त्रांच्या देवाणघेवाणीतून जशी नात्यांची वीण घट्ट होते ना, तशीच वेगवेगळ्या नात्यांची गुंफण देखील हेच धागे करतात.
1: बघा ना मैत्रिणींनो, रंगीबिरंगी फुलं धाग्यात गुंफली की एक सुंदर हार तयार होतो. हाच हार जेव्हा आप्त स्वकीयांच्या स्नेही जणांच्या साक्षीने वधूवर एकमेकांना घालतात, तेव्हा ते प्रतीक असतं ते या फुलांप्रमाणेच नाजूक नात्यांची जबाबदारी सांभाळण्याचं.
0: ए वैजू, आणि जेव्हा ह्याच धाग्यामध्ये काळे मणी येऊन त्याला मंगळसूत्र म्हणून जेव्हा वर वधूच्या गळ्यात घालतो, तेव्हा ते प्रतीक असतं सौभाग्याचं. आणि ह्याच धाग्यांमध्ये जेव्हा सुगंधित मोगऱ्याची फुलं गुंफली जातात, तेव्हा तो बनतो गजरा, जो असतो प्रेमाचं प्रतीक.

0: बद्दल आपण बोललो नाही का,
1: हो
0: हाच फुलांचा हार जेव्हा भक्तिभावानं भगवंताला अर्पण केला जातो तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचं हा हार हे प्रतीक असतं बरं का. आणि याच भक्तीच्या नात्याची वीण जेव्हा दृढ होते तेव्हा जो भक्त भगवंताची मनापासून सेवा करतो ना त्या भक्ताच्या घरी देव स्वतः सेवेसाठी हजर राहतो.
1: अगदी बरोबर.

0: जशी वेगवेगळी फुलं एकमेकात गुंफली की सुंदर हार तयार होतो ना, तसंच वेगवेगळे मोती एका धाग्यात गुंफले गेले की एक सुंदर अलंकार तयार होतो. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळी नाती एकमेकात गुंफत जाऊन एक अखंड कुटुंब तयार होतं, जे आपल्या आयुष्याला अलंकृत करतं.
1: म्हणूनच आपली संस्कृती आपल्याला शिकवण देते, वसुधैव कुटुंबकम, अर्थात हे विश्वची माझे घर. खरंच या अखंड विश्वाला जोडणारा आजच्या काळातील महत्त्वाचा धागा म्हणजे आंतरजाल, अर्थात इंटरनेट, जे प्रत्येक व्यक्तीला जगाच्या कोणत्याही टोकाशी जोडून ठेवतं.

वैजयंती, तू आता आपल्या भारतीय संस्कृतीचा उल्लेख केलास. आपला भारत देश हा विविधतेतून एकता निर्माण करणारा आहे. विविध भाषा, विविध धर्म आणि प्रत्येक प्रांताप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सवातून निर्माण होणारा एकतेचा हा धागाच तर आपल्या भारतवासियांना जोडून ठेवतो, नाही का?

0: मैत्रिणींनो, धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक. आयुष्य घडवण्यासाठी धागा तितकाच महत्वाचा. नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, विश्वास, आपुलकी यासारखे मोती धाग्यात गुंफावे लागतात, तेव्हाच ही वीण घट्ट होते.
1: नात्यांचे हे धागे अतिशय अलवारपणे जपावे लागतात, कारण या नाजूक धाग्यांना कुठलाही ताण सहन होत नाही. हलक्याशा ताणण्याने नात्यांची वीण सैल होते आणि अधिक ताणले तर हे धागे तुटण्याची भीती असते. आपल्या नकळत कधी कधी हे धागे असे उसवतात की त्यामागची कारणं शोधताना आपण अस्वस्थ होत जातो.

0: मनाच्या या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपण उत्तर शोधू लागतो आणि या शोधामध्ये आयुष्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला गवसतो. तो म्हणजे आयुष्याचं हे जरतारी वस्त्र हे सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं आहे. ज्यात एक धागा सुखाचा आहे तर 100 धागे दुःखाचे.
1: एक

मैत्रिणींनो, ह्या धाग्याचं आणखी एक रूप जे सगळ्यांना ठाऊक आहे, अगदी बरोबर, आज आहे रक्षाबंधन। या निमित्तानं बहिणीनं आपल्या भावाच्या हातावर बांधलेला धागा बहिणीसाठी असलेल्या भावाच्या कर्तव्याची आणि बहीण भावांमध्ये असलेल्या निर्व्याज प्रेमाची ग्वाही देतो।

0: हा धागा कुटुंबातील वेगवेगळ्या नात्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो. एकमेकांच्या सहवासात निर्धास्तपणे वावरत असताना कधीतरी आयुष्यात काही कारणानं त्यांच्यापासून दूर जावं लागतं. त्यावेळेला प्रकर्षाने आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. मुख्यतः जाणवतं ते हे की आपल्या कुटुंबियांच्या छत्रछायेत वावरत असताना बाहेरच्या उन्हाची साधी झळही आपल्याला कधी लागली नाही. आणि मग अशा क्षणी आपल्याला साथ देतात ते मैत्रीचे धागे.
1: सध्याच्या काळात मैत्र दिनाच्या निमित्तानं मित्रमैत्रिणी एकमेकांना हा धागा बांधतात,
0: जे आपल्याला स्वप्नांच्या आकाशात मुक्त विहार करत जमिनीशी देखील घट्ट बांधून ठेवतात.

मैत्रिणींनो, हा धागा कलाकाराला त्याच्या कलेशी जोडून ठेवतो बरं का. जसं वीणा किंवा तंबोऱ्याची तार छेडत गायक स्वतःला स्वरांशी जोडून घेतो आणि नृत्यात नर्तकी धाग्यात बांधलेल्या घुंगरांच्या तालावर पदन्यास करते.

याशिवाय गुरु देखील आपल्या शिष्याला आपल्या गुरुकुलात सामावून घेताना हा रेशीम धागा बांधून गुरु शिष्यातील हे नातं घट्ट करतात.

0: वैजू, गुरुने दिलेली विद्या ग्रहण करून तो वारसा पुढे चालवण्यासाठी गरज असते ती ते ज्ञान प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याची. ज्या कुशलतेनं गुरूंनी आपल्याला शिकवलं तितकंच कौशल्य अंगी बाणून स्वतःचा विकास साधण्याची.
1: आता हेच बघा ना, विणकर एक एक धागा जोडत सुंदर वस्त्र तयार करतो. त्याच्या हातातलं कौशल्य पाहिलं की जाणवतं की कला ही केवळ व्यवसायासाठीच नसते तर ती एक साधनाही असते.
0: हे विणकर केवळ वस्त्र विणत नाहीत तर आपल्या कुटुंबाची स्वप्नही विणत असतात, ज्यातून हे धागे कुटुंबाला आर्थिक पाठबळ देतात. आणि जेव्हा लाखो हात कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं काम करतात तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीचा सुंदर वस्त्रपट विणला जातो.

0: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कोणाला? कुठे असतो हा विणकर माहिती आहे कोणाला? कवी पी सावळाराम त्यांच्या एका गीतामध्ये ही भावना व्यक्त करतात आणि ते म्हणतात की पंढरीचा विठ्ठल हाच तो विणकर. कुणी त्याला पांडुरंग, कुणी विठू, कुणी विठोबा, कुणी विठाई अशा अनेक नावांनी साथ घालतात. वैजू, वारीला निघालेल्या वारकऱ्याची भक्तिभावाची ही वीण थक्क करणारी वाटते हो की नाही गं?
1: हो ना.
0: कारण 28 युग विटेवर उभा राहून मानवी नात्यांचे हे रेशीम बंध हा विणकर कसे विणतो हे न उलगडणारं कोडं आहे.
1: खरंच.

धागा धागा अखंड विणूया हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य होतं स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा आज जन्मदिवस. राम कदम यांचा जन्म 28 ऑगस्ट 1918 रोजी झाला. ते मूळचे सांगली जिल्ह्यामधील मिरज गावचे रहिवासी होते. मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचं कर्तृत्व कारणीभूत ठरलं त्यात राम कदम यांचं स्थान वरचं आहे. पिंजरा, सोंगाड्या, एकटाजीव सदाशिव, पारद, सुशीला अशा अनेक संगीतमय चित्रपटांची देणगी त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मिळवून दिली. राम कदम 19 फेब्रुवारी 1997 रोजी स्वर्गवासी झाले. 1940 ते 1990 या

अस्मिता वाहिनीबरोबरच न्यूज ऑन AIR ऍप आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. 1:05 झाले आहेत. गीतबहार आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला भाऊबीज या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत, संगीत वसंतकुमार मोहिते यांचं.

कार्यक्रमात यानंतर धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सतीचे पुण्याई या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं।

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल आणि 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. आणि ग्रँड चेस 2 स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं भाऊ आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्ताने सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्था

अवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सबलीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेचा प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडली आहेत तर 56% खाती महिलांची आहेत. केवळ प्रशासकीय व्यवस्था डिजिटाईज केल्यानं सुधारणा होत नाही तर दैनंदिन कामकाज सुलभ होणं देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल व्यवसाय सुलभतेसाठी यंत्रणेत सुधारणा या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करून विविध यंत्रणांमध्ये नवीन कार्यपद्धतीचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विविध छोट्या छोट्या कार्यपद्धतीमुळे मोठमोठ्या प्रशासकीय अडचणी येतात. कार्यपद्धतीत दुरुस्ती केली तर त्या अडचणी दूर होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. गुजरात राज्यात चांदीपुरा विषाणूमुळे गेल्या 1.5 महिन्यात 28 मृत्यू झाले आहेत. गुजरातच्या आरोग्य विभागानं आज जारी केलेल्या माहितीनुसार 30 जूनपासून 342 नमुन्यांपैकी 314 जणांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून त्यापैकी 42 जण चांदीपुरा विषाणूने बाधित असल्याचं आढळलं. 10 नमुन्यांची तपासणी अद्याप झालेली नाही. निदान निश्चिती झालेल्या 42 जणांपैकी 28 जण दगावले आहेत. चांदीपुरा हा डासासारख्या कीटकाच्या चाव्यातून पसरणारा विषाणू आहे. सर्वसाधारणपणे बालकांमध्ये या विषाणू संसर्गामुळे सौम्य ताप येऊन तो जलद गतीने मेंदूज्वरापर्यंत पोहोचतो. यामुळे बालकांमध्ये हा विषाणू प्राणघातक ठरण्याची शक्यता जास्त असते. गुजरातमध्ये 2024 या विषाणूचा संसर्ग उद्भवला होता. त्याचा माग घेण्यासाठी गुजरात तसंच राजस्थानमध्ये रोग निर्मूलनासाठीचं केंद्रीय पथक कार्यरत आहे. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळं 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदतकार्यासाठी तैनात आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले. हे भाविक ठाणे पुणे अलिबाग रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य दिलं. नेपाळमध्ये पूर ओसरू लागल्यावर बिहारमध्ये पुराचा धोका टळला आहे. गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाल्मिकी नगर धरणातून 99,800 क्युसेक्सने आज सकाळी 6 वाजता पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. जलसंपदा विभागाचं परिस्थितीवर सतत लक्ष असून जलाशयांवर गस्त सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन्ही देशातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या चर्चा या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार भारत आणि कॅनडानं व्यक्त केला आहे. भारत कॅनडा अर्थमंत्री संवाद काल कॅनडात टोरांटो इथं पूर्ण झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

0: आणि कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँको फिलिप शॅम्पान यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. 2030 पर्यंत दोन्ही देशातला व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट असून परस्पर गुंतवणूक आणि वित्तीय स्थैर्यासाठी प्रयत्न करणं तसंच आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालणं याकरता या संवादात भरीव चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यात गेल्या मार्चमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार उभयपक्षी आर्थिक आणि वित्तीय सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं संवादात पुढचं पाऊल पडल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कॅनडा दौरा आटोपून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या शिकागो इथं गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शिकागो विद्यापीठात त्या पोल्स्की उद्योजकता केंद्राला भेट देतील आणि नंतर भारतीय समुदायाशी संवाद साधतील. G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद शिकागो इथं होणार असून त्यात सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री न्यूयॉर्कमध्ये तिथल्या अग्रगण्य उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. पारंपरिक दिवसानुसार श्रावण पौर्णिमेला छडी मुबारक अमरनाथ गुंफेत पोहोचते आणि त्या दिवशी यात्रेचं समापन होतं. यंदा 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालताल मार्गावरून सुरू झालेली यात्रा 9 ऑगस्टला खराब हवामानामुळं स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत यात्रेत 4,80,000 भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं नेटवर्क दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलं असून एका जोडप्याला अटक केली आहे. 2024 पासून समाजमाध्यमाद्वारे हे पतीपत्नी PIO या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला रसद पुरवत होते असा आरोप आहे. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआनाला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंदनं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ 5व्या स्थानी राहिला आहे. गेल्या 52 वर्षातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत पाकिस्तान थायलंड हाँगकाँग यांचा गट अमध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या साखळी सामने 8 सप्टेंबरपर्यंत चालतील. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृतांची संख्या 469 आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:41 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीनं दिल्लीत सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी. जिल्ह्यातील माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता. जिल्ह्यात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा आणि जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची कर्जमाफी. यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्ह्यातील शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीनं 1200 शिवसैनिकांनी नवी दिल्ली येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी केली. कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे

0: गे यांच्या जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. यासाठी 2,12,18,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी सांगली शहर यांच्या वतीनं हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत 300 फूट लांबीचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरला. जिल्हाधिकारी कार्यालय इथं भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. तंबाखू मुक्ती आणि महिला सुरक्षितता तसंच महिला सन्मान शपथ यावेळी घेण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पशुधनाचं संगोपन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चारा बियाणे आणि कृत्रिम रेतन यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पशुपालन हा केवळ कृषीपूरक व्यवसाय न राहता तो ग्रामीण कुटुंबाच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलं. या महामार्गामुळे सुपीक बागायती जमिनी धोक्यात येणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर हा महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जत तालुक्यातील माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरोद्वारे ही मान्यता देण्यात आली असून यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दहशतवाद नक्षलवाद तसंच व्यसनाधीनता निर्मूलनासाठी सांगलीकरांनी एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार अंमली पदार्थमुक्त जिल्हा हा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावेळी नेमिनाथ नगर ते पोलीस मुख्यालय अशी नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज आणि दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील 21,725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकंदर 156,54,00,000 रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 37 सेकंद झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मालिनी लाड यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण आडवाटेवरील पुस्तकं ही नवी मालिका घेऊन येत आहोत. आजच्या भागात ऐकूया प्रसिद्ध फ्रेंच लेखक मार्सेल बेनाबू यांच्या डम दिस बुक व्हाईल यू स्टील कॅन या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपण सहसा एखादं नवीन पुस्तक हातात घेतो तेव्हा लेखकाची काय अपेक्षा असते? आपण ते पुस्तक वाचावं, त्यातल्या गोष्टींमध्ये पूर्णपणे गुंग होऊन जावं, हो ना? पण समजा तुम्ही एखादं सुंदर पुस्तक विकत घेतलं आणि पहिल्याच पानावर लेखकानं लिहिलं असेल की अरे वाचका, वेळ निघून जाण्याआधी हे पुस्तक फेकून दे, तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही नक्कीच चक्रावून जाल ना? तर आज तुम्हाला अशाच एका भन्नाट पुस्तकाची ओळख करून देणार आहे. या अत्यंत अनोख्या पुस्तकाचं नाव आहे डम्प धिस बुक व्हाईल यू स्टील कॅन, म्हणजे वेळ निघून जाण्याआधी हे पुस्तक फेकून द्या. या अवलिया लेखकाचं नाव आहे मार्सेल बेनाबू. मार्सेल बेनाबू हे एक प्रसिद्ध फ्रेंच लेखक. ते उलिपो नावाच्या एका प्रयोगशील साहित्यिक गटाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. हा गट साहित्यामध्ये नेहमीच काहीतरी नवीन, गमतीदार आणि विलक्षण प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या याच प्रयोगाचा एक उत्तम नमुना आहे. पुस्तकाचं शीर्षक वाचून आपल्याला कदाचित वाटेल की लेखक नुसतीच थट्टा करत असावा, पण जसजसं पुढची पानं आपण वाचायला सुरुवात करतो तसतसा हा विक्षिप्त लेखक ते पुस्तक न वाचण्याची वेगवेगळी पटण्याजोगी कारणं आपल्याला द्यायला लागतो. म्हणजे तो अक्षरशः वाचकाला विनवणी करतो की अरे माझं हे पुस्तक वाचून तुझा मौल्यवान वेळ वाया घालवू नकोस, जा जाऊन एखादं दुसरं चांगलं पुस्तक वाच. पण श्रोते हो, इथंच तर खरी गंमत आहे. कारण मानवी स्वभावच असा आहे की जे करू नको म्हटलंय तेच करायची आपल्याला सर्वात जास्त

0: असते. लेखकानं वापरलेलं हे रिव्हर्स सायकोलॉजीचं किंवा उलट्या मानसशास्त्राचं तंत्र इथं अचूक काम करतं. तो जितकं नको म्हणतो तितकी आपली उत्सुकता जास्त ताणली जाते. आपण विचार करतो असं काय दडलं या रहस्यमय पुस्तकात, तर हे संपूर्ण पुस्तक म्हणजे लेखक आणि वाचक यांच्यात चाललेला एक मजेशीर संवाद आहे. बेनाबू यांनी वाचनाच्या प्रक्रियेवरच अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे. आपण मुळात पुस्तक का वाचतो, वाचनातून आपल्याला नेमकं काय मिळतं, लेखक आणि वाचक यांच्यात नक्की कसलं नातं असतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा लेखक अतिशय मिश्किलपणे देतो. हे पुस्तक स्वतःच्याच अस्तित्वाची खिल्ली उडवतं आणि साहित्याच्या प्रस्थापित नियमांना आव्हानही देतं. तर श्रोते हो, जर तुम्हाला नेहमीच्या चौकटीतल्या कथा किंवा कादंबऱ्या वाचून कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं बुद्धीला चालना देणारं आणि त्याचवेळी चेहऱ्यावर हसू आणणारं दर्जेदार साहित्य वाचायची इच्छा असेल ना, तर मार्सेल बेनाबू यांचं हे विलक्षण पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवं. हे पुस्तक तुम्हाला वाचनाचा एक अतिशय वेगळा आणि ताजा टवटवीत अनुभव देईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या बेरकी लेखकाच्या इशाऱ्याला बळी पडून पुस्तक खरोखरच अर्ध्यातून फेकून देऊ नका.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रसिद्ध फ्रेंच लेखक मार्सेल बेनाबू यांच्या डम धिस बुक व्हाईल यू स्टील कॅन या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे पपई लागवड. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, पपई हे उष्णकटिबंधातलं पीक आहे. 38 ते 40 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपासचं तापमान पपईला मानवतं. पूर्ण निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम भारी सेंद्रिय युक्त अशा जमिनीमध्ये पपईचं खूप चांगलं पीक येतं. 6.5 ते 7.2 सामू असला तर उत्तम. पपईची लागवड जागेवर बी टोकून किंवा बियांपासून रोपं तयार करून केली जाते. बियांवर कार्बाफ्युरन निमकेक कॉपर कमी क्लोराईड यांच्या प्रक्रिया केल्यानंतर जिब्रॅलिकची प्रक्रिया करावी. पपईच्या जातीच्या उंची आणि पानाच्या पसाऱ्यानुसार 2.5 बाय 2.5 मीटर किंवा 1 बाय 1 मीटर या अंतरावर खड्डे घेऊन ते भरून त्यामध्ये रोपांची लागवड करावी. पपईच्या क्षेत्रामध्ये एकूण झाडाच्या 7% विखुरलेल्या स्थितीत नराची झाडं असणं आवश्यक आहे. पपईसाठी रोपांची लागवड केल्यानंतर प्रत्येक झाडाला 200 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 20 ग्रॅम पोटॅश ही रासायनिक खतं 2र्या, 5व्या आणि 7व्या महिन्यामध्ये विभागून द्यावीत. जस्त बोरॉनची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट आणि बोरिक ॲसिडची झाडावर फवारणी करावी. पपई पिकाला शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं. असं केल्यास द्रवरूप खतं वापरता येतात आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. हिवाळ्यामध्ये 8 ते 10 तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांनी पाण्याच्या हलक्या पाळ्या द्याव्यात. पाणी साचू देऊ नये किंवा पपईच्या बुडक्याला पाणी लागू देऊ नये. मंडळी, पपईच्या बागेभोवती सापळा पीक म्हणून मक्याचं पीक लावता येतं किंवा चवळी घेवडा ही सुद्धा पिकं घेता येतात. झेंडू फुलाची लागवड फायदेशीर ठरते. पपईच्या फळांची लहानपणी विरळणी करावी म्हणजे राहिलेली फळं गुणवत्तेची मिळतात. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी रोप तयार करताना कार्बोफ्युरॉन आणि जिब्रॅलिकची बियाण्यास प्रक्रिया करावी आणि उभ्या पिकांमध्ये झेंडूची लागवड करावी. माव्याच्या नियंत्रणासाठी मॅलेथियॉन 400 मिलीलिटर 500 लिटर पाण्यातून 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं 3-4 वेळा फवारावं. तसंच बुंधा सडणे हा रोगसुद्धा पपईमध्ये दिसून येतो. कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रण याचं ड्रेचिंग त्यासाठी करावं. कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी मिथिल डेमेटॉन किंवा डायमेथोएटच्या फवारण्या कराव्यात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डायथे

M45 500 ग्रॅम किंवा 22:3 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावं. मंडळी, पपईची फळं लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांमध्ये काढणीला तयार होतात. फळांवर पिवळ्या रंगाचे डॉट दिसतात. अशी पक्व फळं देठापासून अलगत वेगळी करावीत. पपईपासून 2 ते 3 वर्ष फळं मिळत राहतात. जातीनुसार एका झाडापासून वर्षाला 30 ते 45 फळं 1/2 किलोपासून 2.5 ते 3 किलोपर्यंत वजनाची मिळतात. साधारणतः एकरी 12 ते 24 टन वर्षाला उत्पादन मिळतं. त्याचप्रमाणे फळं 2 महिन्याची झाल्यानंतर पेपेन काढावा. चीक निघण्याचा कालावधी फक्त 40 दिवसांचा असतो. पेपेनमुळे फक्त साल खरवडल्यासारखी दिसते. तर मंडळी, अशा प्रकारे पपईची लागवड ही निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत पपई लागवड या विषयीची माहिती. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळे पोटविकार डोकं वर काढतात असं आपण बघतो. कुठले आजार असे आहेत की स्पेसिफिक त्या काळामध्ये ते होत असतात?
2: वातावरण जरा दमट असतं, त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव थोडासा वाढलेला असतो, त्याच्यामुळं भाज्या असतील त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. फार काळ अन्न शिजलेलं तसंच ठेवता कामा नये, कारण दमट हवेमुळं काही वेळेला जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो जरा आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. वॉटरही बऱ्याच वेळेला कंटॅमिनेशन होतं, जुलाब असेल, उलटी असेल, काही पोटदुखी असेल, इन्फेक्शन असेल, ह्या गोष्टी वाढतात. त्यामुळे पाणी थोडं उकळून शक्य असेल तर घेणं, स्वच्छता ठेवणं, अन्न शिळ न खाणं, ताजंच खाणं आणि व्यवस्थित योग्य तेवढंच खाणं, अशा गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित प्रमाण पावसाळ्यातील आजारचं कमी होतं.
1: अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे करपट ढेकर येतात किंवा पोट फुगतं, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?
2: पावसाळी दिवसात इन्फेक्शन थोडंसं वाढण्याची शक्यता दमट हवेमुळे असतं की भाजीपाला वगैरे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणं, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजवणं, व्यवस्थित चर्वण करणं सगळ्यात महत्वाचं आहे सध्या. कारण चर्वण जर व्यवस्थित नसेल तर मग ते पचनाला प्रश्न येतात. पालेभाज्या व्यवस्थित चर्वण झालं तर त्याचं बारीक फायबरमध्ये रूपांतर होऊन पाणी शोषणाला वगैरे त्याचा उपयोग होतो. पिष्टमय पदार्थ तर बऱ्याच अंशी तोंडातील लाळेमुळं त्याचं पचन व्हायला खूप मदत होते, तर ते व्यवस्थित चर्वण असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे वेळ महत्वाची जेवणाची, आपण कोणत्याही वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं तेवढ्या म्हणावं

0: असं पचन होत नाही. पण योग्य प्रमाणात योग्य वेळी व्यवस्थित चर्वण करून चावत असताना गोष्टीकडे लक्ष देऊन जर असेल तर मग ते पचन चांगलं होतं आणि मग अशा गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. असं नेहमी म्हटलं जातं की 32 वेळा घास चावावा, त्या घासाकडं आपलं लक्ष मनाचं लक्ष पाहिजे आणि भुकेपेक्षा नेहमीच 4 घास कमीच खावेत.
1: बरोबर आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा काय प्रकार आहे?
0: अनेक गोष्टींचा एक समुच्चय असल्यासारखं आहे की आणि याच्यामध्ये मेन कारण आहे एन्झायटी किंवा अति स्ट्रेस, डिप्रेशन, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात मेनली स्ट्रेस हा त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेलला करत असतो आणि त्याच्यामुळं एकदम संडास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, दुखायला लागणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं हा अलीकडं थोडासा बघायला मिळतो रोग.
1: याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार काय करता येतात?
0: जनरल काळजी हीच आहे की जेवढा स्ट्रेस कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. योगा असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याच्या तुमच्या कुठल्या सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, एखादा छंद असेल की ज्यांच्यामुळे स्ट्रेस कमी होईल, कारण स्ट्रेस हा याच्यातील खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन वगैरे असतील तेही आपण जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. आणि जीवनशैली, योग्य वेळी आहार, योग्य वेळी झोप, योग्य वेळी जेवण, अशा गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या जर घेऊनही कमी होत नसतील तर मात्र थोड्याशा अंतरानंतर मग डॉक्टरशी कन्सल्ट करून ते योग्य निदान मग काही वेळेला वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार मग उपचार चालू केले जातात.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे?
1: कचरा फक्त हा शब्द आपण ऐकतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तर व्यवस्थापन एक 4 ते 5 प्रकारे आपण करू शकतो. पहिल्यांदा तर संकलन. आपण शहर किंवा मोठ्या स्वरूपात न जाता आता आपण घरातल्या छोट्याशा गोष्टींपासून सुरू करू. एक छोटं कुटुंब जर घेतलं तर त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मुलांचे काही स्टेशनरीचे हे असे प्रकारचा जो कचरा होतो तो आपण एके ठिकाणी गोळा करणं, त्याचं संकलन करणं हा पहिला मुद्दा झाला. तो जमा झालेला कचरा किंवा संकलित केलेला घरातला कचरा त्याचं वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. वर्गीकरण नाही केलं तर त्याचे पुढे बरेच दुष्परिणाम होतात. ओला कचरा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो तयार होणारा भाजीचा, देठांचा, सालींचा किंवा अन्न पदार्थांचा जो कचरा असतो त्याला आपण ओला कचरा म्हणून तो बाजूला केलाच पाहिजे. दुसरी म्हणजे सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये पण प्लास्टिक, ई वेस्ट, मुलांचे घरातले खेळणी, स्टेशनरीज हे प्रकार वेगळे होतात. शिवाय घातक मध्ये ई वेस्ट येतं, सगळ्यांच्याच पर्यावरणाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. तर हे असं वर्गीकरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता जो कचरा झालाय घरामध्ये तयार, मी आता फक्त छोट्या ह्याच्या स्वरूपात सांगते, हे आपण मोठ्या प्रमाणातच करायला पाहिजे. तर पुनर्वापर, काही गोष्टी अशा असतात की मुलांनी वापरून टाकलेली खेळणी किंवा काय, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. ई वेस्ट मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं दुरुस्ती केली तर ते पुनर्वापर होऊ शकतो. ओला कचऱ्याचं कंपोस्ट खत केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्या बागेसाठी किंवा कुंडीतल्या झाडांसाठी व्यवस्थित ते होऊ शकतो. म्हणून त्याचा पुनर्वापर हे एक व्यवस्थापनातलं एक गोष्ट येतं. त्याच्यावर प्रक्रिया म्हणजे मी आता थोडक्यात सांगितलं की ओला कचऱ्यावर

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण भूषण गोडे यांचं गायन ऐकलं. राग मधुवंती आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियमची संगती श्याम देशपांडे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग

0: सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच म्हणजे 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 वर. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयांचा मदत निधी राज्य सरकारनं मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विकास मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल दिली. राज्यातल्या 17,245 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. औंढा नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शिखर समितीची बैठक झाली. औंढा नागनाथ मंदिर परिसर विकासाकरता 193,55,20,000 रुपये खर्चाच्या सुधारित आराखड्याला या बैठकीत मान्यता मिळाली. नागपुरातल्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या विकास कामासाठी सुमारे 72.5 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांचे

पैकी एक क्षेत्र असून मंदिरावरच्या पुरातन शिल्पकलेचं जतन करत नैसर्गिक रंगाचा वापर संवर्धन कार्यात करण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी केली. आंबेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसृष्टी थीम पार्क उभारण्यासाठी 50 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली. पंढरपूरच्या विकासाबाबत स्थानिकांबरोबरच वारकरी भाविक मठाधिपती तसंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या आढावा बैठकीत सांगितलं. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीनं गर्दीचं व्यवस्थापन आणि पायाभूत सोयीसुविधा विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे तसंच अन्य अडचणी तातडीनं दूर करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला त्यांनी पनवेल पळसपेहून सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. महामार्गाच्या कामाबाबत केवळ कार्यालयीन अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा आणि मग उपाययोजना अंमलात आणा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आता विविध क्षेत्रांमधल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनानं पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता आणि नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणं तसंच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणं आवश्यक राहील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 479 झाली. शोधमोहीम आणि मदत कार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदत कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येईल अशी भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता नॅलम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. हे भाविक ठाणे पुणे अलिबाग रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले. नागपूर जिल्ह्यातल्या श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले 110 नागरिकही भारताच्या दिशेने निघाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयाने 30,000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यांना पणजीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआना याला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंद यानं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात पोलिसांनी मौजे निघरूड जिल्ह्यातील गावातल्या जुगारअड्ड्यावर छापा मारून
9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रोख रकमेसह 2 चारचाकी वाहनं आणि 8

0: मोबाईल असा एकूण 14,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी काल दिले. जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या विकास कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: देशात साखरेचा तुटवडा नाही, तसंच साखरेच्या किमती, साठा आणि बाजारातली उपलब्धता यावर सरकारचं लक्ष आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात साखरेचे दर सुमारे 20% उतरले असून योग्य दरात पुरेशी साखर उपलब्ध व्हावी यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेच्या सूचना जारी केल्या आहेत. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 538 झाली आहे. शोध मोहीम आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे. तिबेटमध्ये अडकून पडलेले महाराष्ट्रातले 21 पर्यटक काठमांडूहून आज नवी दिल्ली इथं सुखरूप परतले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 331 अंकांची वाढ झाली आणि तो 77,265 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांची वाढ नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 आणि 40 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत संध्या. श्रोते हो, गीत संध्यामध्ये आज ऐकूया मराठी चित्रपटातली गाणी.

वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांना आपण ऐकलत संसार या चित्रपटासाठी. शांता शेळके यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली हृदयनाथ मंगेशकर यांनी.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत होतं देवता या चित्रपटातलं. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, आता ऐकूया आसमंत धुंद करून टाकणारं असं अतिशय सुंदर गीत पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं.

पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं हे गीत होतं प्रेमासाठी वाट्टेल ते या चित्रपटातलं. शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली श्रीकांत तेलंग यांनी. गीत संध्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐका कळतंय पण वळत नाही या चित्रपटातलं गाणं.

कळतंय पण वळत नाही या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं चिंतामणी पोद्दार यांचं. संगीतकार होते बाळ पळसुले. या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत. ठीक 5:30 वाजता

युववाण्याः सर्वेभ्यः श्रोतृभ्यः सादरं नमस्कारः. अर्थात युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि श्रोत्यांना माझा सादर नमस्कार. मित्रांनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तुम्ही ऐकत आहात युवकांसाठी प्रसारित होणारा युववाणी हा कार्यक्रम. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची दोस्त थोडीशी शरारती थोडीशी प्यारी आरजे गायत्री तुम्हा सर्वांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. सगळ्या भाषांमध्ये संस्कृत ही सर्वात श्रेष्ठ गोड आणि दिव्य भाषा आहे. हो मित्रांनो, बरोबर ओळखलं. आजचा दिवस हा एकदम खास आहे, कारण आज आहे रक्षाबंधन, ऋषी पौर्णिमा आणि संस्कृत दिन. आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून रक्षणाची प्रार्थना करते. तसंच आपण आपल्या ऋषींना वंदन करतो ज्यांनी आपल्याला वेद, ज्ञान आणि दिव्य अशी संस्कृत भाषा दिली. आणि म्हणूनच भारतात आजच्या दिवशी संस्कृत दिन हा साजरा केला जातो. आपण याच भाषेबद्दल आज बोलणार आहोत, जिला देववाणी म्हणतात. ती फक्त मंदिरात नाही तर आता मोबाईल मध्ये, AI मध्ये आणि आपल्या फ्युचर मध्येही आहे. आणि सोबतच याच दिव्य भाषेला घेऊन ज्याने याच क्षेत्रात करिअर केलंय अशा एका युवा मित्राशी मी साधलेला संवाद देखील आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत. मित्रांनो, जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात, पण ज्या भाषेला सर्व भाषांची जननी, देववाणी आणि अतिशय वैज्ञानिक भाषा मानलं गेलंय ती भाषा म्हणजे आपली संस्कृत. अनेकदा आजच्या युवकांना वाटतं की संस्कृत ही फक्त कर्मकांडाची किंवा जुन्या पोथ्यांची भाषा आहे. पण मित्रांनो, संस्कृत ही केवळ भूतकाळाची भाषा नसून आपल्या वर्तमानाची आणि भविष्याची संस्कृती देखील आहे. संस्कृत साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यात असलेले सुभाषित. बरं, हे सुभाषित म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं आणि भाषित म्हणजे बोललेलं. अतिशय कमी शब्दात जगण्याचं मोठं तत्वज्ञान सांगण्याची ताकद या सुभाषितांमध्ये असते, बरं का? आणि आजच्या आपल्या या विशेष भागात आपण असेच काही संस्कृत सुभाषित जाणून घेणार आहोत. भाषासु मुख्य मधुरा दिव्या गिरवाण भारती तस्माद्धि काव्य मधुरम तस्मादपि सुभाषितम. याचा काय अर्थ आहे की सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा ही मुख्य, मधुर आणि दिव्य आहे. त्या भाषेत रचलेलं काव्य हे त्याहूनही अधिक मधुर आहे आणि त्या काव्यापेक्षाही त्यात समाविष्ट असलेली सुभाषित अतिशय मधुर आणि अर्थपूर्ण आहेत. तुम्ही म्हणाल, आजच्या जेनझी आणि तरुणांसाठी संस्कृत का महत्वाची आहे? कारण आज आपण ज्या गोष्टींना लाईफ स्किल्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो तेच ज्ञान या सुभाषितांमध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. उदाहरण घ्यायचं झालं, आजच्या काळात आपण ज्ञानाचं महत्व ओळखतो, पण खरं ज्ञान आणि विद्वत्ता ही काय असते हे सांगणार हे सुभाषित बघा. विद्वत्तम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजाची सत्ता यांची कधीही तुलना होऊ शकत नाही, कारण राजाला फक्त त्याच्या स्वतःच्या देशात सन्मान मिळतो, पण विद्वान आणि ज्ञानी व्यक्तीला संपूर्ण जगात पूजलं जातं आणि सन्मानित देखील केलं जातं. हे सुभाषित आपल्याला शिकवतं की सत्ता किंवा संपत्तीपेक्षा ज्ञानाची ताकद ही नेहमी श्रेष्ठ असते. आणि म्हणूनच मित्रांनो, संस्कृत भाषा ही केवळ साहित्याची भाषा नाही तर ती एकात्मतेचा आणि दृष्टिकोनाचा संदेश देते. विद्या ददाती विनयम विनयात द्याती पात्रताम पात्रत्वान धनमापनोती धनात धर्म तत सुखम. मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ आहे, विद्या माणसाला नम्रता देते, नम्रतेने पात्रता येते आणि पात्रतेने माणूस आयुष्यात सगळं काही मिळवू शकतो. आणि आज आपल्यासोबत असाच एक पात्र तरुण आहे जो आजकालच्या युवकांसाठी एक रोल मॉडेल देखील आहे. मित्रांनो, संस्कृत हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? जुनी पुस्तकं, मोठे मोठे ग्रंथ, कठीण श्लोक किंवा मार्क्स मिळवण्यासाठी केलेली धडपड. पण आजच्या कार्यक्रमातून आपला हा गैरसमज आपण 100% दूर करणार आहोत. आपल्या कार्यक्रमात आज जो पाहुणा आलेला आहे ना, त्याने संस्कृत विषयातच त्याचं पूर्ण शिक्षण घेतलंय. शिवाय तो संस्कृत मध्ये कविता लिहितो. संस्कृत साठी त्यांनी एक ऍप देखील बनवलंय, संस्कृत अनु

0: अनुवादकही आहे. भाषिणी या प्रकल्पात त्याने सिनियर लँग्वेज एडिटर म्हणूनही काम केलंय आणि संस्कृत नाटक लघुपटांच्या अनुवादासोबत त्याने अभिनय करून अवॉर्ड्स देखील जिंकले आहेत. तर आज कार्यक्रमात आपल्या सोबत आहे ऋग्वेद देशपांडे. वय फक्त 22 पण BA मध्ये 2 वेळा युनिव्हर्सिटी टॉपर, हैदराबाद विद्यापीठातून MA संस्कृत आणि नुकतंच IIT रुर्की मध्ये त्याची PhD साठी निवड झाली आहे. संस्कृत म्हणजे काय? तर ती आहे आपल्या मुळांची भाषा आणि हो, तीच आहे आपल्या भविष्याची टेक्नॉलॉजी. जर तुम्हालाही वाटत असेल की संस्कृत मध्ये करिअर नाहीये तर पुढचे 15-20 मिनिटं नक्की ऐका. खात्री आहे की तुमचं हे मत नक्कीच बदलेल, कारण ऋग्वेद हा खरंच आपल्यासाठी वेदांसारखंच नॉलेज घेऊन आलाय. तर युववाण्याम तव हार्दिकम स्वागतम ऋग्वेद.
1: भूयांसी नमांसी. माझं नाव ऋग्वेद ऋतुजा रवींद्र देशपांडे. मी मूळ छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे. माझे शिक्षण MA संस्कृत स्टडीज हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून मागच्या वर्षी पूर्ण झाले आणि नुकताच मी IIT रुर्की येथे PhD या शिक्षणासाठी प्रवेश घेत आहे.
0: नक्कीच, त्यासाठी सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन आणि आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी तुझं स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर मला सांग की संस्कृत सोबतचा हा तुझा प्रवास कसा सुरू झाला?
1: खरं सांगू तर ही खूप मजेशीर कथा आहे. ज्यावेळेस मी BA ला प्रवेश घेतला, मी 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून नंतर मी BA ला प्रवेश घेतला.
0: हो का?
1: 8वीपासून संस्कृत एक विषय म्हणून मी 12वीपर्यंत शिकत होतो. BA ला पुणे विद्यापीठामध्ये 2ऱ्या वर्षाला तुम्हाला एक विषय स्पेशल किंवा विशेष म्हणून तुमच्या ग्रॅज्युएशनचा विषय म्हणून निवडावा लागतो.
0: अच्छा.
1: त्यावेळी कुठला विषय निवडावा यामध्ये जेव्हा मी माझ्या मोठ्या भावासोबत चर्चा करत होतो तर सहज एक गमतीशीर गोष्ट अशी आली की BA राज्यशास्त्र, BA अर्थशास्त्र इत्यादी याला एवढी कोणी किंमत देत नाही, पण BA संस्कृत म्हटलं की ऐकायला खूप छान वाटतं किंवा मोठं वाटतं. ते संस्कृत घे, आवड होती. पण या एका मजेशीर गोष्टीमुळे मी विशेष विषय म्हणून संस्कृत शिकायला लागलो.
0: 12वी सायन्स नंतर तू BA कडे कसा वळालास?
1: मुळात भाषांची आवड ही आधीपासूनच होती आणि भाषेमध्येच काहीतरी करावं असा एक माझा ठरलेला बेत होता म्हणायला हरकत नाही. पण काही कारणास्तव सायन्स शिकलो, पण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या दोन्हीपैकी आपल्याला काहीही करायचं नाहीये हे पण आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे मग आता पुढे विज्ञान शाखेमध्ये पूर्ण आपलं करिअर करण्याऐवजी आपण आपल्या आवडीला जोपासावं आणि त्या क्षेत्रामध्येच काहीतरी करिअर करावं, यामुळे मी आर्ट्स कडे वळलो आणि त्यामध्ये सुद्धा भाषेकडे. म्हणजे भाषेकडे करिअर म्हणून पाहणारे खूप कमी लोक सध्या आहेत आणि त्यातही संस्कृत सारख्या भाषेमध्ये ज्यामध्ये खूप कमी संधी आहे असं लोकांना वाटतं, ती निवडणं म्हणजे खरं सांगायचं तर खूप मोठी अशी मी म्हणणार नाही, कारण मी तेवढा मोठा समजत नाही स्वतः.
0: पण म्हणजे दुर्मिळ म्हणता येईल.
1: बरोबर. पण कदाचित ती दैवी इच्छा असावी की मी संस्कृत कडे वळावं असं मी समजतो, कारण त्याआधी मी संस्कृत मध्ये करिअर करेल वगैरे असं माझं
0: वाटलं नाही,
1: चुकूनही वाटलं नव्हतं.
0: ओके.
1: तर BA मध्ये मग संस्कृत घेतलं. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा 12वी नंतर लॉकडाऊन लागलं कोरोनाचं, त्यामध्ये मी संस्कृत भारती या संस्थेशी जोडल्या गेलो. संस्कृत भारतीचे ऑनलाईन संभाषण वर्ग त्या काळात चालायचे, तर 2-3 संभाषण वर्गांना मी प्रवेश घेतला आणि मी 2-3 संभाषण वर्ग केल्यानंतर त्यातून संस्कृत ही बोली भाषा म्हणून कशी बोलल्या जावी किंवा संस्कृत एक भाषा म्हणून कशी बोलावी याचं प्रशिक्षण ते देतात. तर त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की आपण आपल्याकडे आता वेळ आहे तर आपण पूर्ण वेळ काही काळ काम करावं का, तर मी साधारण 1.5 महिना बीड आणि लातूर या ठिकाणी संस्कृत भारतीचा विस्तारक म्हणून पूर्ण वेळ काम केलं. आणि त्या काळामध्ये जेव्हा मला पूर्णतः संस्कृत बोलताही येत नव्हतं, तेव्हा काही ज्येष्ठांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला काही गोष्टी शिकून शिकवण्यासाठी उभं केलं. आणि असं म्हणतात की शिकवताना माणूस आधी 10 वेळेस शिकून त्याचा सराव करून मगच शिकवतो.
0: बरोबर.
1: तर या सगळ्या प्रवासात तो 1.5 महिना आणि त्यानंतर मी वाराणसी येथे संस्कृत भारतीची एक संवादशाला म्हणून निवासी वर्ग असतो तो केला. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये संस्कृत भाषा चांगल्यापैकी बोलता यायला लागली आणि माझा आत्मविश्वास खूप बळावला की आपण या भाषेमध्ये खूप काही करू शकतो. आणि जेव्हा 2वर्षामध्ये कॉलेज खऱ्या अर्थाने सुरू झालं, त्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यामध्ये आणि वेगवेगळ्या संधी ज्या माझ्या गुरुजनांनी मला दिल्या त्यामधून माझा हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि मग काहीतरी वेगळं करावं की पारंपरिक प्रकारात संस्कृत मध्ये काय करणार असा प्रश्न बऱ्याचदा येतो. तर काय करू शकतो हाच प्रश्न मी स्वतःला विचारत गेलो आणि त्यातल्याच संधी शोधत गेलो आणि त्यातून वेगवेगळे मार्ग मला मिळत गेले आणि त्यातूनच आजच्या तंत्रज्ञानाशी संबंधित काहीतरी करावं यामुळे मी कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स हा विषय संस्कृत घेऊन शिकण्याचं तेव्हा ठरवलं. आणि मग ते कुठे कुठे उपलब्ध आहे यामधून हैदराबाद विद्यापीठामध्ये ते MA लेवलला उपलब्ध आहे असं मला कळालं आणि त्यामुळे मग मी हैदराबाद विद्यापीठात MA संस्कृत स्टडीज विथ कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स शिकण्यासाठी गेलो आणि तिथून

0: पुढे IIT पर्यंत आज मी जात आहे. आता हा प्रवास नक्कीच या एका भाषेचा हा प्रवास आहे.
1: ओके, म्हणजे तू तो 1.5 महिना इन्व्हेस्ट केला आणि त्यानंतर तुझी जास्त आवड यामध्ये वाढत गेली.
0: अगदी खरंय. त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी जे शिकलो ते मी पुढचं आयुष्यभराची शिदोरी म्हणून माझ्यासोबत घेऊन फिरतोय. किंवा म्हणजे त्यात निश्चितच वाढ झाली, पण सुरुवात जे बी पेरल्या जात असं म्हणतो ते त्या 1.5 महिन्यामध्ये पेरल्या गेलं. आणि त्यासाठी खरंच संस्कृत भारतीचं मी म्हणजे अजन्म उपकृत राहील त्यांच्या.
1: नक्कीच. आणि तू बोलताना सांगितलंस की लिंग्विस्टिक यामध्ये तू काम केलेलं आहेस, तर मला सांग त्याचा नेमका अर्थ काय आणि ते वापरलं कसं जातं?
0: संस्कृत कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स म्हणजे संगणकीय भाषाशास्त्र. ते संस्कृत घेऊन भाषाशास्त्र म्हणजे भाषेचं शास्त्र, म्हणजे भाषा कशी असते, त्याचे काय नियम असतात, किंवा एखादी भाषा कशी बनते, त्यात काय काय गोष्टी असतात वेगवेगळ्या, याचं शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र. ते कम्प्युटरच्या म्हणजे संगणकाच्या माध्यमातून ते भाषाशास्त्र हे करणे त्याला संगणकीय भाषाशास्त्र असं म्हणतो. आणि त्यात संस्कृत म्हणजे थोडक्यात आम्ही काय करतो किंवा या क्षेत्रातले लोक काय करतात की आजच्या युगात संगणक वापरून ज्या भाषेच्या गोष्टी आहेत संस्कृत भाषेच्या गोष्टी त्यावरती लँग्वेज प्रोसेसिंग करून, ज्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असं म्हणतात, की यातून वेगवेगळे टूल्स डेव्हलप करणे, ज्याला आपण व्याकरणाचं विश्लेषण करण्यासाठी काही गोष्टी तयार करणे, किंवा सगळ्यात सोपं आपल्याला माहिती असतं की ट्रान्सलेटिंग टूल्स वापरतो, हे सगळे या फील्डचे ऍप्लिकेशन्स आहेत असं आपण म्हणूयात. पण त्यामध्ये आम्ही विशेषत संस्कृतला मूळ मानून संस्कृतला प्राधान्य देऊन काम केलं. कारण बहुतांशी संस्कृतचं जे व्याकरण आहे, ज्याला पाणिनीचं व्याकरण म्हणू, ते अशा प्रकारांमध्ये बांधल्या गेलेलं आहे की त्याला आपण थोडंसं इतर भाषेच्या दृष्टीने वळवलं तर ते कुठल्याही भाषेला लागू पडेल अशी त्याची रचना आहे. त्यामुळे जर तुम्ही संस्कृत वरती जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला इतर भाषांमध्ये करताना सुद्धा त्याची खूप जास्त मदत होईल. त्यामुळे संस्कृतच्या दृष्टीने. आणि मग हे काय आहे नेमकं हे जाणून घेण्यासाठी, हे शिकण्यासाठीच मी प्रयत्न सुरू केले आणि मग त्यामध्ये पुढे गोष्टी करत गेलो आणि त्या मिळत.
1: नक्कीच. तर यामध्ये तुला काही शिकताना काही अडचणी आल्या का? आणि तू भाषिणी नावाचा ऍप देखील डेव्हलप केलंयस, तर ते ऍप डेव्हलप करतानाचा अनुभव कसा होता?
0: अडचणीमध्ये की संगणक एक कला शाखेच्या विद्यार्थ्याला आपण जेव्हा कम्प्युटर सायन्स वगैरे या गोष्टी बोलतो किंवा कम्प्युटरमध्ये कशा प्रकारात प्रोसेसिंग होते या गोष्टी जेव्हा शिकायला लागतात तेव्हा निश्चित अडचणी येतात, कारण आपण त्या गोष्टी कधी शिकलेलो नसतो,
1: सगळंच नवीन होतं.
0: बरोबर, अगदी. पण ते शिकताना मजा यायची, कारण संस्कृत जी आपल्याला यायची ती सोबत होती आणि तिला घेऊनच आपण त्या गोष्टी शिकत होतो. त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या. त्यामध्ये प्रोग्रामिंग सारख्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, तर त्या शिकताना सुद्धा सुरुवातीला अडचणी येतात, पण जशी जशी त्यामध्ये आपली रुची वाढत जाते तशा तशा गोष्टी सोप्या होत जातात. त्यामुळे अडचणी येत गेल्या आणि त्यांच्यावरचे उपाय सुद्धा मिळत गेले. आणि मग MA पूर्ण होताना MA ला आम्हाला प्रोजेक्ट करायला लागतो, त्यामध्ये संसाधनी या नावाचं एक संस्कृत कम्प्युटेशनल टूल किट आहे. त्यामध्ये अनुसारकम हे एक ट्रान्सलेशन टूल आहे त्या संसाधनीमध्ये, तर त्याच्या संस्कृत ते मराठी जी प्रणाली आहे त्याच्या सुधारणेवरती मी काम केलं. आणि त्यानंतर मी जेव्हा जॉब करायला लागलो ऍज अ सिनियर लँग्वेज एडिटर भाषिणी या प्रोजेक्टच्या अंडर, तेव्हा आम्ही संभाषिणी या संस्कृत शिकण्यासाठीच्या ऍपची निर्मितीची कल्पना आमच्या मॅडमने दिली आणि त्याला आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. साधारण म्हणजे याची कल्पना अशी होती की भाषा शिकण्याच्या ज्या वेगवेगळे पैलू असतात ते सर्व पैलू त्यामध्ये यावेत. म्हणजे आपण भाषा शिकताना श्रवण यापासून सुरुवात करतो, तर तुम्हाला एखादी गोष्ट तिथे ऐकता सुद्धा यावी. ती गोष्ट समजण्यासाठी जेवढी दृश्य स्वरूपात येते तेवढी ती आपल्या लवकर समजते, त्यामुळे तिथे दृश्य स्वरूप सुद्धा आलं. किंवा अनुवाद पद्धत ही सुद्धा आम्ही त्यात वापरली. आणि कुठल्याही भाषेतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी किंवा कुठल्याही लिपीतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी, ज्या ज्या ठिकाणी प्रादेशिक लिपी आहेत त्या त्या लिपींमध्ये संस्कृत शिकल्या गेलं, पण मग त्यांना आज जर संस्कृत शिकायचं असेल तर आधी देवनागरी शिकावी लागेल मग संस्कृत भाषा शिकावी लागेल.
1: बरोबर.
0: त्या लिपीचा अडथळा त्यांना ठरू नये भाषेच्या शिक्षणामध्ये, म्हणून आम्ही त्या भाषेमध्ये आणि त्या लिपीमध्ये दोन्हीमध्ये हे शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सध्या संभाषिणी हे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर दोन्ही मध्ये उपलब्ध आहे आणि त्या 6 भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ या 5 मुख्य भाषा म्हणजे संस्कृत त्यामध्ये आहेच. आणि या भाषांच्या यादीला आम्ही पुढे 10 ते 15 भाषांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मुख्य सर्व भारतीय भाषा आणि जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या मुख्य भाषा आहेत ज्यामध्ये पोर्तुगीज किंवा स्पॅनिश यांमध्ये सुद्धा त्या गोष्टीची उपलब्धता व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. या ऍपमध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही ते ऍप उघडल्यानंतर सुरुवातीला रोज एक वेगळं सुभाषित तिथे येईल, त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकू येईल. म्हणजे त्याचा वेगळा एक तिथे साठा आहे.

0: म्हणजे लर्निंग ऍप सारखंच आहे.
1: बरोबर, हे पूर्णतः लर्निंग ऍपच आहे, पण ते लर्निंग थोडस इनोव्हेटिव्ह किंवा एक फन वे मध्ये, म्हणजे कारण कुठली गोष्ट मनोरंजनात्मक पद्धतीने आपण जेवढी शिकू तेवढी ती आपल्याला लवकर कळते, लवकर आपण ती आत्मसात करू शकतो. त्यामुळे यामध्ये वेगवेगळे खेळ पण पुढे आणण्याचा विचार आमचा आहे, त्यावरती सध्या काम सुरू आहे.
0: नक्कीच खूप छान प्रयत्न आहेत, आणि संस्कृत भाषेचा प्रचार किंवा प्रसार वाढवण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचं ठरेल असं मला वाटतं. तर ऋग्वेद, तू नाटक आणि लघुपट यांचा अनुवाद केलेला आहे, आणि शिवाय तू नाटकांमध्ये अभिनय देखील केलेला आहे. तर मला सांग की करिअर तुझं म्हणजे लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये होतं आणि तू नाटकांमध्येही काम केलं, तर या दोन्हीचा दुवा तू कसा साधलास?
1: त्याची सुरुवात मी नाशिकला गेल्यानंतर झाली. तिथे एक समूह आहे जे संस्कृत नाटकच करतात आणि संस्कृत व्यावसायिक नाटक सुद्धा ते करतात, आणि तिकीट काढून लोक ते पाहायला येतात.
0: अरे वा,
1: मग यामध्ये पण आपण भाग घ्यावा अशी एक इच्छा आधीपासून होती. शाळेत असताना पण आम्ही काही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला खऱ्या अर्थाने वाव हा महाविद्यालयात गेल्यानंतर नाशिक येथे मिळाला. आणि अनुवाद म्हणजे सुरुवातीला मी फक्त अभिनय केला, त्यामध्ये पहिल्या वर्षी बक्षीस सुद्धा मिळालं. पण संस्कृतमध्ये वेगळं काय करू शकतो आपण, तर संस्कृत फक्त भाषा शिकून तुम्हाला जमणार नाही. म्हणजे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला एक स्किल सेट लागतो त्या क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा, तसाच संस्कृतमध्ये पण लागतो. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनुवाद कौशल्य. तुम्हाला एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करता येणं गरजेचं आहे, म्हणजे तो संस्कृत मधून इतर भाषेत असो किंवा इतर भाषेमधून संस्कृत मध्ये असो. तर हे कौशल्य कसं आपण आपलं बळकट करू शकतो किंवा हे कसं आपल्यामध्ये येऊ शकतं, या दृष्टीने मी नाटकांचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. तर नाटकांचा अनुवाद हा सामान्य अनुवाद नसतो जनरली, कारण नाटक हे एक त्याची एक वेगळी कला असते, की नाटकामधले जे संवाद असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात, ते आपण सामान्य बोलण्यामधले नसतात. त्यामुळे त्याला पुस्तकी अनुवाद करून त्यामध्ये जमणार नाही, त्याला ते समोरच्याला अपील होईल किंवा त्याला पटेल अशा दृष्टीनेच तो अनुवाद असला पाहिजे.
0: बरोबर.
1: तर या गोष्टीमधून सुरुवात झाली आणि संधी मिळत गेल्या, आणि मग त्या दृष्टीने मी अनुवाद करत गेलो. सुरुवातीला नाटकांचे अनुवाद केले मराठीमधून संस्कृतमध्ये, त्यानंतर काही लघुपटांचे सुद्धा. जेव्हा मी हैदराबादला गेलो तेव्हा सुरुवातीला मला भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे मी आधी तेलुगू भाषा शिकलो आणि मग तेलुगूमधून संस्कृत भाषेमध्ये शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे लघुपटांसाठी अनुवाद देखील केले. त्यामुळे यातून माझं स्किलसेट डेव्हलप होत गेलं, मी वेगवेगळे कौशल्य.
0: तुझ्यात शिकण्याची पण इच्छा असल्यामुळे पण ते तुला लवकर आत्मसात झालं.
1: त्यातल्या त्यात भाषा शिकण्याची ही जास्त, म्हणजे
0: अगदी
1: खूप लवकरात लवकर मी ती भाषा शिकून त्यामध्ये काम करत गेलो.
0: अनुवादही केलास आणि तू शिकून?
1: तर ते करत गेलो आणि त्यामुळे मग ती भाषा, दोन्ही भाषा या चांगल्यापैकी आत्मसात केल्या गेल्या. आणि भाषा ही प्रवाही असते, त्यामुळे तुम्ही असं कधीच नाही म्हणू शकत की मला ही भाषा पूर्णपणे येते.
0: बरोबर.
1: तुमची प्रोफिशियन्सी ही कितीही चांगली असली तरी सगळी भाषा येते, म्हणजे त्याचं अथ ते इति मला येतं असं आपण कधीही म्हणू शकणार नाही. त्यामुळे नित्य नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो आणि त्यामधूनच नवीन गोष्टी बाहेर येत गेल्या किंवा कळत गेल्या. त्यामध्ये मग की नाटकांमध्ये बऱ्याचदा आपल्याला जुनी जी नाटकं असायची संस्कृतची, त्यामध्ये गद्य आणि पद्य असे दोन्ही भाग त्यामध्ये यायचे. त्यामध्ये मग आपण कधी पद्य करण्याचा पण प्रयत्न करू शकतो का, यामधून पुढच्या गोष्टी या बाहेर येत गेल्या आणि त्या करत गेलो.
0: नक्कीच, म्हणजे तू न थांबता अजून पुढे काय करता येईल किंवा तुझा संग्रह कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलंस.
1: हो, आणि जसं समर्थ रामदासांची एक उक्ती आहे की बाबा नित्य काहीतरी लिहित जावे किंवा प्रसंगी वाचित जावे वगैरे, तर जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिता येणार नाही. आणि संस्कृतमध्ये वाचनासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तर त्या नवीन नवीन गोष्टी वाचत जाऊन त्यामध्ये लिहित जाणे, म्हणजे त्यामध्ये संस्कृतमध्ये असं पण आहे की काळानुसार, म्हणजे खूप जुनं वैदिक साहित्य सुद्धा आहे, मधल्या काळातलं सुद्धा आहे आणि आजचं सुद्धा साहित्य आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या साहित्यामध्ये सुद्धा काय भर घालू शकता, या दृष्टीने पण प्रयत्न करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. म्हणजे मी साहित्य वगैरे निर्मिती नाही केली, पण नाटकांचा अनुवादामधून म्हणा किंवा काही लेख लिहिण्यामधून म्हणा.
0: शिवाय तू कविताही लिहितोस?
1: होय, संस्कृतमध्ये कविता म्हणण्यापेक्षा काही छंदबद्ध रचना मी करण्याचा प्रयत्न केला कोणाचं तरी अनुसरण करून, की आपल्यालाही या गोष्टी होऊ शकतात का, या दृष्टीने काही प्रयत्न करून काही छंदांमध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण फार नाही लिहिलं. त्यामुळे
0: बरं, आता तू उल्लेख केलेलाच आहे, तर आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक छानशी तू केलेली रचना आम्हाला ऐकून दाखव.
1: मी एक सुभाषित त्या प्रकारामध्ये मोडणारा एक श्लोक लिहिला होता, तो मी वाचून दाखवतो.
0: नक्कीच.
1: विपत्ती ग्रस्तस्यात् सरल पथगामी गुणनिधिः मनीषा भ्रष्टो वाखिल सुमतिमान् ज्ञान निपुणः
2: कदाचिद्दैवेन प्रहतमनुजेनापि सततम्।

0: विवेक संस्थाप्यो मनस हितकारी निज कृते, की माणसाने विवेक कसा ठेवावा आपल्या ठिकाणी या संदर्भात ही रचना होती. माझं असं ठाम मत आहे की कुठलीही रचनाचं मूळ हे दुःख असतं कुठल्या तरी प्रकारचं किंवा कुठला तरी अनुभव असतो त्यामधून तुम्ही ती गोष्ट. हा, तर अशाच एखाद्या अनुभवावरून की आपण जेव्हा विवेक बाजूला ठेवतो आणि काहीतरी गोष्टी करतो तर त्यामधून हे सुचलेलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, म्हणजे तुमच्यावरती कितीही विपत्ती आलेली असेल किंवा तुमची मनीषा म्हणजे बुद्धी ही भ्रष्ट जरी झालेली असेल किंवा तुम्ही सतत तुम्ही दैव दुर्बलतेने संकटांमध्ये पडत आहात, तरी सुद्धा माणसाने स्वतःचा हित करणारा असा विवेक आपल्या ठिकाणी साबूत ठेवला पाहिजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गेलात तरी. तर अशा दृष्टीने हे लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
1: आपला कार्यक्रम बरेच युवक ऐकत आहेत, असेही काही युवक असतील की ज्यांना तुझ्यासारखीच संस्कृती या भाषेमध्ये करिअर करायची इच्छा असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय गाईड करशील की यामध्ये करिअर संधी कोणत्या उपलब्ध आहेत आणि त्यांना सुरुवात करायची असेल तर ते कोणत्या पद्धतीने करू शकतील?
0: निश्चितच, जसं मी आताच म्हणालो की स्किल सेट डेव्हलप करणे ही संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गरज आहे. त्यामध्ये कुठले कुठले येऊ शकतात, तर सगळ्यात आधी अनुवाद कौशल्य. अनुवादासाठी देखील विविध तुम्हाला गोष्टी उपलब्ध आहेत, ते शिकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि काम करण्यासाठी सुद्धा. मी स्वतः BA सेकंड इयर पासून अनुवाद करण्याचे काम करतोय, ज्यामध्ये तुम्हाला पैसे देखील चांगल्या प्रकारचे मिळतात. म्हणजे सांगायला हरकत नाही, काही याच्यामध्ये तुम्हाला किमान 1 रुपया प्रति शब्द हा मिळतो आणि तो मूळ शब्द ज्या भाषेतला आहे त्या भाषेतला आणि प्रत्येकाला, म्हणजे इंग्रजीमध्ये जसं ईज वगैरे सारखे 2 अक्षरी शब्द असतील त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढी किंमत मिळते. पण त्यासाठी तुमची तयारी असणं ही गरजेची आहे, त्यामुळे सगळ्यात आधी अनुवाद. त्यामध्ये सध्याच्या दृष्टीने भारत सरकारने सगळ्या मातृभाषांमधून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणं जे सुरू केलं आहे, तर त्यांच्या पुस्तकांचा सुद्धा अनुवाद करण्याची सध्या गरज आहे समोर आणि त्यासाठी लोकांची गरज आहे. तेव्हा संस्कृतसाठी तुम्ही तयार होऊ शकता तुम्ही जर तुमच्यामध्ये ते कौशल्य आणलं तर. दुसरा मुद्दा येतो मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी किंवा हस्तलिखित शास्त्र. बऱ्यापैकी हस्तलिखित ही संस्कृत भाषेमधली आहेत, त्यांच्या लिपी वेगवेगळ्या आहेत, पण यासाठी तुम्ही जर वेगवेगळ्या लिपींचं शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये काम करायला लागलात, तर हे सुद्धा तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीने खूप मोठी संधी उपलब्ध होते. उदयपूरमध्ये धरोहर नामक एक संस्था आहे, त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा भारत इतिहास संशोधन मंडळ किंवा आनंदाश्रम नावाची एक संस्था आहे, यांसारख्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही हस्तलिखितांच्या काही प्रकल्पांवरती काम करू शकता, ज्यातून सुद्धा तुम्ही एक करिअर म्हणून या दृष्टीने सुद्धा या गोष्टीकडे पाहू शकता. किंवा नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी मॅन्युस्क्रिप्ट NMM या अंतर्गत सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट निघतात भारत सरकारचे किंवा वेगवेगळ्या संस्थांचे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला महत्व असेल की वेगवेगळ्या लिपींचं प्रशिक्षण घेणे, ते सुद्धा एक तुमचं स्किल म्हणून उपलब्ध होईल. त्याशिवाय रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट इतर जे रिसर्च प्रोजेक्ट असतात, जसं मी ज्यामध्ये काम केलं, सध्या IKS भारतीय ज्ञान प्रणाली किंवा इंडियन नॉलेज सिस्टम्स यामधले वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत आणि IKS मध्ये संस्कृत भाषक लोकांची नितांत आवश्यकता पडते. तर या वेगवेगळ्या प्रोजेक्ट वरती सुद्धा तुम्ही काम करू शकता चांगल्या प्रकारात. हे सगळे जे मी सांगतोय ते शिक्षण क्षेत्र सोडून तुम्ही शिक्षक होऊच शकता.
1: अगदीच,
0: पण त्याशिवाय
1: म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात ते
0: शिक्षकच. म्हणजे मी पण शिकताना मला बरेच लोक हेच म्हणायचे की अरे तू संस्कृत शिकतोय तर काय होणार, शिक्षक होणार का? म्हणजे शिक्षक ही खूप प्रतिष्ठेची बाब आहे, परंतु लोक म्हणताना अगदी तुच्छतेने म्हणतात की तो शिक्षकच होणार, याच्याशिवाय काय करणार. पण हे काय करणार हे जेव्हा मी शोधत गेलो त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मिळत गेल्या, त्यामधल्या या मी 3 गोष्टी सांगितल्या. याशिवाय व्यावसायिक दृष्टीने सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये संस्कृत फॉर यू म्हणून पुणे इथली एक संस्था आहे, ते व्यावसायिक दृष्टीने संस्कृत घेऊन येतात. म्हणजे तरुणाईला आजकाल बऱ्याचदा प्रिंटेड टी शर्ट्स वगैरे इत्यादी गोष्टी यांचा ट्रेंड येतो, तर यामध्ये पण संस्कृत कसं आणता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. किंवा री संस्कृत म्हणून एक संस्था आहे जी खूप जास्त प्रसिद्ध आहे, सोशल मीडियावरती त्यांचे बरेचसे म्हणजे पोस्ट येत राहतात किंवा त्यांचे बरेचसे प्रोडक्ट सुद्धा आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी संस्कृत आहे. आणि अशा संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही इंटर्न म्हणून किंवा ऍज अ म्हणजे प्रॉपर जॉब या दृष्टीने सुद्धा काम करू शकता, कारण री संस्कृत ही व्यावसायिक संस्था आहे. म्हणजे जे मूळ लोक आहेत त्यांचा संस्कृतशी तसा संबंध नाहीये, त्यामुळे त्यांना संस्कृतच्या लोकांची गरज पडते, तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा जाऊ शकता. दुसऱ्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करू शकता किंवा स्वतःचा या दृष्टीने व्यवसाय सुरू करू शकता. त्यामुळे एक नोकरी किंवा व्यवसाय या दोन्ही प्रकारामध्ये संस्कृत आपण आणू शकतो, पण ते

0: कसं हे प्रत्येकाने जेवढं आपले स्वतःचे काय स्किल्स आहेत किंवा आपण काय करू शकतो यामधून त्यांना खूप जास्त सोयी उपलब्ध होतील. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की काहीच नाहीये संस्कृतमध्ये असं आपण कधीच नाही म्हणू शकत. त्यात खूप काही आहे, आपल्या आपल्या परीने आपल्याला शोधायला लागेल. बरोबर,
1: अगदीच अगदीच. तर खूप छान पद्धतीने सांगितलंस तू ऋग्वेद. मला सांग की संस्कृत शिकल्यानंतर व्यक्तिमत्वात काही बदल होतो का आणि तुला कोणते बदल जाणवलेत?
0: सगळ्यात मोठा बदल म्हणजे आपली मातृभाषा सुधारते. म्हणजे आपण कुठल्याही भाषिक असो, संस्कृत भाषेमुळे आपल्याला आपली भाषा ही खूप चांगल्या प्रकारात बोलता येते.

0: शिकत गेलो किंवा अजूनही शिकतोय, म्हणजे मी तेलुगू किंवा कन्नडी भाषा ह्या फार लवकर शिकू शकलो कारण मला संस्कृत भाषा येते आणि त्यामुळे माझी मराठी देखील चांगली आहे.
1: ओके,
0: त्यामुळे
1: म्हणजे तिन्ही गोष्टी साध्य
0: अगदी
1: झाल्या.
0: म्हणजे नवीन भाषा शिकणे आणि भाषा म्हणजे शुद्धी ज्याला म्हणू आपण, की एक संस्कृतमध्ये सुभाषित येतं की तुमची वाणी हीच तुम्हाला अलंकृत करते,
1: बरोबर.
0: म्हणजे जेवढी चांगली तुमची वाणी तेवढं तुम्ही शोभून दिसाल. तर त्या दृष्टीने भाषा ही खूप सुधारते. त्यानंतर उच्चारण दोष वगैरे जे म्हणू आपण किंवा जिभेच्या बऱ्याचशा आपल्या विकार असतात त्या गोष्टी सुद्धा संस्कृत भाषेच्या उच्चारणाने दूर होऊ शकतात असं बरेचसे अभ्यासक सांगतात. तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला फायदा होतो.
1: नक्कीच. तर तू खूप छान पद्धतीने सांगितलंयस आणि तुझं जे कार्य आहे ते अगदी वेगळं असं म्हणता येईल की तुझं जे पॅशन आहे तू जोपासलं आणि तू मनापासून त्यामध्ये काम करतोयस. तर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. आणि आज तू कार्यक्रमात आलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे आभार.
0: धन्यवाद गायत्री. तसेच आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे देखील खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला काही बोलण्याची संधी दिली. सर्वांचेच खूप खूप आभार.
1: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात संस्कृत या विषयातून शिक्षण पूर्ण केलेल्या ऋग्वेद देशपांडे याच्याशी साधलेला संवाद. त्याने आपल्याला संस्कृत क्षेत्रामध्ये काय काय करिअर करता येईल आणि संस्कृत ही भाषा शिकणं का गरजेचं आहे आणि त्याचा प्रवास या सर्व गोष्टी आपल्याला शेअर केल्या. पण मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याने प्रयत्न या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात याचंच महत्व सांगणार आहे सुभाषित. उद्यमेनही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथे नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः. याचाच अर्थ कोणतंही काम केवळ इच्छा धरल्याने मनोरथाने पूर्ण होत नाही तर ते कठोर परिश्रमानेच सिद्धीस जातात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून येऊन प्रवेश करत नाही, त्यालाही शिकार करण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. आणि मित्रांनो, याच सुभाषितातून आपल्यासारख्या युवकांना आळस सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घेण्याचा सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश मिळतोय. संस्कृत ही केवळ एका धर्माची किंवा काळाची भाषा नाहीये तर तो आपल्या भारताचा अमूल्य वारसा आहे. या भाषेतल्या सुभाषितांचा आस्वाद घेणं, त्याचे अर्थ समजून घेणं आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणं हीच या भाषेची खरी सेवा ठरेल. आणि मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं असेल. संस्कृतच्या या प्रवासातून हे तर सिद्ध झालं की नेहमी आपण जो विचार करतो की काही विशिष्ट क्षेत्रामध्ये करिअर केलं तेव्हाच आपली प्रगती होते, तर असं काही नसून आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रातही आपण करिअर करू शकतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या आणि स्फूर्तीदायक विषयासह. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी आणि संस्कृतच्या या अमृतवाणीशी जोडलेले रहा. नमस्कार. श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि 6:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6 वाजता.

उदित नारायण आणि सहकारी यांनी गालेलं आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं जतीन ललित यांनी. चित्रपट होता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि आता हम साथ साथ है या चित्रपटातलं गाणं.

कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि कुमार सानू यांनी गायलेलं हम साथ साथ है या चित्रपटातलं हे गीत होतं देव कोहली यांचं. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

वाजता न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद शाहिद परवेज यांनी सतारीवर सादर केलेला राग यमन आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपल्या आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 29 ऑगस्ट 2026, पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये कोंबड्यांमधील ई कोलाय आजार याविषयी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोटविकार याविषयी डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर या कार्यक्रमात घरगुती सुखा कचरा आणि प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:10. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:45 भावधारा. 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. या कार्यक्रमासाठी संपादन सुहास नंदुरे यांचं. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम याविषयी सागरी सीमा मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक दिलीप राजशिर्के यांच्याशी वैष्णवी रिजबुड यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खा यांचं गायन राग मिया की तोडी. 11:05 ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात उर्मी विषय नाटक पाहावं करून सहभाग श्रद्धा वरणकर, प्राजक्ता पुळेकर आणि अपर्णा जोग यांचा, संकल्पना आणि सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 गीत बहार. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐकाल ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम. 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात जयंती रामा यांचं गायन राग नारायणी पूर्वकल्याणी. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्टिक वृषालिक गाडगिळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. 6:10 गीत बहारमध्ये मराठी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 एकाल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये ऐकाल कृषी उत्पादनांचं ब्रँडिंग याविषयी डॉक्टर रुपाली देशमुख यांची मुलाखत. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:15 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. आणि 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर मंदा पाकसारडा यांचं कर्नाटकी गायन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर

होही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

परशुराम तायवाडे आणि सहकारी यांना आपण ऐकलं. श्रोते हो, आता ऐका दामोदर विटावकर आणि सहकारी यांना, गीतकार आणि संगीतकार दामोदर कोळी.

ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं

0: ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐका विठ्ठल उमप आणि सहकारी यांना. ही गीतरचना आहे विठ्ठल उमप यांची, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: लागलाय. भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

तुकाराम धडाम यांनी गायलेलं हे लोकगीत होतं माणिक साने यांचं. या गीताला संगीत होतं कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांचं.

शाहीर पांडुरंग वनमाळी यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कशी लढत. केंद्र शासनाच्या साखर साठा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटल अर्थात 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये जास्त काळ साठा ठेवायलाही मनाई केली आहे. तर दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्न साठा देखरेख पोर्टलवर तत्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती द्यावी आणि त्यानंतर दर शुक्रवारी ही माहिती

अद्ययावत करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत. राज्यातले साखर कारखाने, व्यापारी, वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी वृद्धाश्रम आणि उपजिल्हा रुग्णालय इथला परिसर स्वच्छ करून निराधार, बेघर, वृद्ध व्यक्तींसह रक्षाबंधन साजरं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाने एक राखी सुरक्षेची हा उपक्रम राबवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कुंभमेळ्याचा उद्देश हा केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हा नाही, तर या अनुषंगानं आपल्या परंपरांमधून होणारं मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे असं ते म्हणाले. या निमित्तानं गोदावरी नदी निर्मळ व्हावी, अविरल वहावी यासाठी सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडायच्या प्रकल्पांची सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक इथं येतील, तेव्हा एका वेगळ्या गोदावरीचं दर्शन त्यांना घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे, तर अजून 1545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय जारी केला आहे. भोटे कोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800+ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणायचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेले तमिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं.
दरम्यान नेपाळ

0: काळामध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरी इथं सुरू असलेल्या पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना सुरू होईल. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीत वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली, तर जागतिक क्रमवारीत 55 क्रमांकावर असलेला फार्कस याने इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते नाशिक जिल्ह्यात मौजे चाचडगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर उत्पादन खर्च 25-30% कमी करून उत्पादकता 40% वाढवता येईल. यासाठी राज्य सरकारनं महाविस्तार ॲप तयार केलं आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीक साखळीचं मार्गदर्शन मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या रिलॉन्चिंगसाठी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं हा प्रकार तातडीनं थांबवावा असं ते म्हणाले. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्टला काढलेला शासन निर्णय रद्द करावा या आणि इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी उघड्यानं आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण सदरा न घालता आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरालगत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या 3 वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 आणि 14 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपण जे खातो मग ते घरी असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या गाडीवर, ते अन्न खरंच शुद्ध स्वच्छ आहे का? दूध असो, पनीर असो, खवा मिठाई असो, खाद्यतेल, मसाले किंवा इतर रोजच्या वापरातले पदार्थ, अन्न भेसळीच्या बातम्या आता अधूनमधून नव्हे तर सातत्याने समोर येत आहेत. यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. आजच्या आपल्या वृत्तविशेषमध्ये आरोग्य, भेसळ आणि कारवाई याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्रात FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनानं अलीकडच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून ते खाद्यतेल आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. काही ठिकाणी बनावट किंवा संशयित दुग्धजन्य पदार्थ तर काही ठिकाणी अस्वच्छ पद्धतीनं अन्न तयार केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. श्रोते हो, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसंच तेलामधल्या भेसळीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया महाराष्ट्राचे माजी आरोग्य संचालक डॉ.

0: डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
1: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. भेसळ करणारे लोक पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि हायड्रोजन परॉक्साईड यांचा सिंथेटिक दुधात वापर करतात, ज्याचे शरीरावर दूरगामी आणि गंभीर दुष्परिणाम होतात. यामध्ये पचन संस्थेचे आजार जसे की पोटदुखी, जळजळ, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखे विकार जडतात. दुधात वापरले जाणारे केमिकल्स, डिटर्जंट आणि युरिया शरीराची विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची क्षमता बिघडवतात, ज्यामुळे यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ते डॅमेज होऊ शकतात. भेसळयुक्त दुधामधील काही घातक घटक उदाहरणार्थ फॉर्मॅलिन, युरिया, कॉस्टिक सोडा शरीरात दीर्घकाळ साचून राहिल्यास पेशींच्या रचनेत बिघाड होतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो. दुधात फॅट वाढवण्यासाठी किंवा घट्टपणा आणण्यासाठी वापरले जाणारे वनस्पती तूप, रिफाईंड तेल आणि हानिकारक स्टार्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी भेसळयुक्त दूध अत्यंत हानिकारक असते, यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
0: श्रोते हो, भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या सोप्या पद्धती सांगतायत डॉक्टर स्वप्नील लाळे.
1: अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती चाचण्या तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सहज करू शकता. पहिलं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी दोन चाचण्या आहेत. एक आहे युरिया तपासणी. एका टेस्ट ट्यूबमध्ये 5 मिलीलिटर दूध घ्या. त्यात 1/2 चमचा सोयाबीन किंवा तुरीच्या डाळीचे चूर्ण टाका. 5 मिनिट चांगले हलवा. नंतर लाल लिटमस पेपर त्यात बुडवा. पेपरचा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया असल्याची खात्री होते. दुसरी चाचणी आहे स्टार्च आणि पिष्टमय पदार्थांसाठी. थोडे दूध उकळून थंड करायचं. त्यात 2 ते 3 थेंब आयोडीनचे द्रावण टाकायचं. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ आहे असं समजायचं. सिंथेटिक दुधाची तपासणी. दूध हातावर घेऊन चोळलं तर ते साबणासारखं गुळगुळीत आणि फेसयुक्त वाटते आणि चव कडवट लागते. साखरेतील भेसळ ओळखण्यासाठी चॉक पावडर किंवा युरिया चाचणी करावी. एका काचेच्या ग्लासात 1 चमचा साखर आणि थोडे पाणी घालून चांगले ढवळून विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर त्यात खडे किंवा चॉक पावडर तळाशी बसल्यास साखरेमध्ये चॉक किंवा खडूची भेसळ आहे हे समजते.
0: श्रोते हो, भेसळीपासून आपला बचाव कसा करायचा जाणून घेऊया डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
1: आपल्या कुटुंबाला अन्नातील भेसळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने 3 महत्त्वाच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली म्हणजे विश्वासू आणि परवानाधारक स्त्रोतांकडून नोंदणीकृत किराणा दुकाने, सुपरमार्केट किंवा थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय उत्पादने खरेदी करा. पॅकेज्ड वस्तू घेताना त्यावर FSSAI याचा परवाना क्रमांक आणि लोगो असल्याची खात्री करून घ्या. उघड्यावर विकली जाणारी लूज उत्पादने, हळद, तिखट, डाळी, खाद्यतेल खरेदी करणे टाळा, कारण त्यात भेसळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. नेहमी ब्रँडेड आणि सीलबंद आणि ISI किंवा ॲगमार्क मानांकन असलेली उत्पादने निवडा. दुसरं म्हणजे नियमितपणे घरच्या घरी सोप्या टेस्ट वापरा. अन्नपदार्थ स्वयंपाकघरात वापरण्यापूर्वी सोप्या घरगुती चाचण्यांची सवय ठेवा. रंग, वास, चव यावर नियंत्रण ठेवा. मसाल्यांचा रंग खूप जास्त चमकदार असणे, दुधाची चव कडवट लागणे किंवा तुपाचा वास अस्वाभाविक वाटणे यासारख्या बदलाकडे दुर्लक्ष करू नका. काही शंका आल्यास ते अन्नपदार्थ वापरणे त्वरित थांबवा. तिसरं म्हणजे अन्नपदार्थांची योग्य स्वच्छता करा. फळे, पालेभाज्या, इतर खाद्यपदार्थ वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात, शक्यतो थोडे मीठ आणि हळद घातलेल्या कोमट पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या, जेणेकरून वर असलेले केमिकल्स आणि जंतू निघून जातील. अन्नपदार्थ हवेबंद काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या डब्यात साचवा. प्लास्टिकच्या जुन्या डब्यामध्ये तेलकट किंवा आम्लयुक्त पदार्थ ठेवणे टाळा, कारण त्यामुळे विषारी रसायने अन्नात उतरू शकतात.
0: श्रोते हो, ही भेसळ मुळात कशी आणि कुठे होते? काही मोजक्या विक्रेत्यांकडून होते की त्यामागे मोठं संघटित जाळं आहे? जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून.
2: मला असं वाटतं की याच्या मागे खूप मोठा रॅकेट किंवा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या इन्वॉल्व्ह आहेत. आणि त्याचं कारण असं आहे साधं की आपल्याकडे दुधाचं जे प्रमाण आहे ते आणि बाजारात येणारं दूध म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन होणार, आणि त्यामुळेच तर तुकाराम मुंडे यांनी कारवाया सुरू केल्या की FDA चा चार्ज घेतल्यावर राज्यात किती दूध उत्पादन होतं आपल्याला याचा आकडा आहे. कारण

0: सरकारी डेअऱ्यांचे आकडे आहेत सगळं, आणि त्या मानाने मार्केटमध्ये येणारा दूध किती आहे तर त्याचं प्रमाण ह्यूज होतं. ही सप्लाय डिमांड सप्लाय गॅप खूप होती आणि त्यामुळेच त्यांनी कारवाया सुरू केल्या. आणि मग लक्षात आलं की भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या कारवाया सुरू झाल्या. त्यामुळे याच्या मागे जर इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ असेल, म्हणजे आपल्याला साधं उदाहरण द्यायचं तर समजा जिथे 100 लिटर दूध रोज तयार होतं तिथे जर 1000 लिटर येत असेल तर याचा अर्थ हे कुठनं येतंय सगळं. तर अॅडल्ट्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते एकट्या दुकट्या माणसाला शक्य नाही करणं, त्यामुळेच त्याच्यामागे खूप मोठी चेन असेल असं वाटतं. आणि ही चेन म्हणजे कशी, तर अख्ख्या राज्यामध्ये भेसळ केलेलं दूध पुरवणारा एकच एक ग्रुप असेल असं नाही, तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दुधामध्ये भेसळ करून ती मार्केटमध्ये आणणारे लोक आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना त्या त्या भागामध्ये ते ऑपरेशन करणं सोपं जातं आणि त्यातनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. आणि मूळ मोटिव तेच, आर्थिक लाभ मिळवणं आणि डेली तो लागणारा आयटम असल्यामुळे त्याच्यामध्ये या प्रकारची भेसळ केली जाते आणि ऑर्गनाइज्डच हा क्राईम आहे 100%.
1: श्रोते हो, बाजारात एवढ्या सहजपणे हे पदार्थ पोचतात कसे आणि सामान्य ग्राहकानं भेसळीबाबत नेमकं करावं काय हे सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
0: सामान्य माणसाला अगदी आपल्याला गुगल केलं तरी कळू शकेल की दूध जे असतं ना ते घरात आपण रेग्युलर जे दूध पितो लहानपणापासून त्याची आपल्याला चव माहिती असते. ते दूध नुसते चार ते भातावर घेते आणि एकमेकाला चोळले तरी आपल्याला लक्षात येतं. जसं आपण सर्फ डिटर्जंट घेतो किंवा एखादा साबण आता चोळल्यावर कसं फेस येतो, तशा टाईपचं जर चार ते भातावर दूध घेतलं तर फेस येतो असं एक त्याच्यात एक खूण आहे ओळखायची. अनेक प्रकार आहेत त्याच्यात, म्हणजे जसं पनीर आहे, आता पनीर बाजारात मिळणारं पनीर आहे ते आपण घरी तयार केलं दूध फोडून पनीर केलं तर त्याची जी स्निग्धता असते ती बाजारातल्या पनीरला नसते. दुसरी गोष्ट म्हणजे पनीरचा तुकडा घेतला आणि तो जर वरनं खाली टाकला टेबलावर एखाद्या तर पटकन चांगलं पनीर असतं ना ते टेबलावर सेट होतं किंवा बसतं टेबलावर, म्हणजे उडत नाही. पण एखाद्या रबरी बॉल सारखं जर पनीर पटकन उडत असेल वर तर समजायला हो त्याच्यामध्ये काहीतरी अडल्ट्रेशन आहेत. तर अशा सोप्या सोप्या आहेत पण त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागेल. सामान्य ग्राहकाला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात पण सध्याच्या काळात ज्या प्रमाणात भेसळ उपली आपल्या मुलाबाळांच्या पोटात काही वेळावाकडे जाणार असेल तर हे थोडंसं गुगल करायला हरकत नाही कारण मोबाईल सगळे आपण वापरतो.
1: श्रोते हो, सुट्या तेलामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी FDA आणि राज्य शासनाकडून अशा तेलाच्या विक्रीबाबतही काही निर्देश येणार आहेत. याबद्दल शैलेंद्र परांजपे म्हणाले,
0: आपल्या सगळ्यांच्या घरात स्वयंपाकामध्ये रोज आपण तेल वापरतो आणि याची पण मला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये लूज ऑइल म्हणजे अगदी गरीब वर्ग जो आहे तो रोजच्या रोज जाऊन तेल आणतो जवळच्या वाण्याकडनं आणि स्वयंपाक करतो. पण तरी देखील ज्यावेळेला पदार्थ लूज मध्ये विकले जातात तेव्हा त्याच्यात अडल्ट्रेशन होण्याची शक्यता खूप असते. म्हणून ही ऑर्डर काढली आहे की आपण साधं शेंगदाणा तेल स्वयंपाकातलं रोजचं वापरतो ते पाहिलं तर शेंगदाण्याचा दर तुम्ही जाऊन वाण्याकडे विचारा, कुणी जाऊन विचारा, आणि 3 किलो ज्यावेळेला तेल आपण दळतो किंवा क्रश करतो तेव्हा 1 किलो तेल तयार होतं. म्हणजे शेंगदाण्याचा भाव समजा काहीतरी 100 रुपये आणि 3 किलो शेंगदाणे दळल्यावर तो 300 व्हायला पाहिजे आणि तेल मिळतं 150 रुपयाला. याचा अर्थ काय, तर यात पाम ऑइल पासून अनेक गोष्टी मिक्स होतात आणि म्हणून हे अडल्ट्रेशन किंवा ही भेसळ खूप मोठ्या प्रमाणावर वाढली तर लोकांच्या आरोग्याला धोका संभवू शकतो. हळूहळू आपल्याला त्या दिशेला जायला पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार खूप आहे किंवा भेसळ खूप आहे मग चालवून घ्या चलता आहे सब चलता आहे यातनं आपल्याला बाहेर यायला पाहिजे. पण स्टँडर्ड दर्जाचं ऑइल बाजारात मिळायला लागलं तर सगळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार नाहीत आणि त्यांनी समाजाचा व्यापक भलं होईल, म्हणून त्या अनुपालन आदेशांचं देखील स्वागतच करायला हवं असं मला वाटतं.
1: श्रोते हो, भेसळखोरांवर आता अधिक कठोर कायदेशीर कारवाई, अगदी मकोका सारख्या कायद्याचा वापर करण्याची चर्चा आहे. छापे, नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया याबाबत अधिक माहिती शैलेंद्र परांजपे यांनी दिली.
0: दोन भाग असे आहेत की आपल्याकडे आता हल्ली मोर गव्हर्नमेंट आणि लेस गव्हर्नन्स अशी अवस्था व्हायला लागलेली. म्हणजे काय, सरकारी हस्तक्षेप सगळीकडे असतो पण गव्हर्नन्स त्या प्रमाणात दिसत नाही. तसं हे जे खातं आहे FDAचं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे स्टाफची. म्हणजे काय, तर त्यांचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, प्रयोगशाळा आहेत, त्यांची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे ती मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे आणि किमान आता तुकाराम मुंढे यांनी जो ड्राईव्ह सुरू केला आणि जी काही चर्चा समाजामध्ये होतीये त्यातनं तरी किमान सरकारला असं वाटत असेल की हे वातावरण निर्मिती झाली आहे. दुसरी गोष्ट, अतिशय सुसज्ज लॅबोरेटरीज असल्या पाहिजेत, त्याच्यानंतर त्याची स्टँडर्ड्स असली पाहिजेत, तर ट्रेन्ड स्टाफ, स्किल्ड स्टाफ आणि त्याच्यानंतर कुशल स्टाफ असेल आणि जर लॅबोरेटरीज असल्या अक्षरशः जिल्हा पातळीपर्यंत तालुका पातळीपर्यंत FDAचं नेटवर्क पसरायला पाहिजे तरच लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं आणि एक ऑर्गनाइज क्राईम होत आहे ते होणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात भरतीची पहिली गरज आहे आणि मग अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्याची गरज आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी FDAचं ऑफिस लोकांना सामान्यांना माहितीच नसतं, त्यामुळे अवेअरनेस किंवा जनजागरण मोहीम देखील करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर काही प्रमाणात त्याच्यावर अंकुश लागेल एवढं निश्चित सांगता येतं.
1: श्रोते हो, शेवटी भेट

0: मिसळीबाबतची जबाबदारी आणि काही सर्वांनीच करण्यासारख्या साध्या सोप्या गोष्टी याबाबत सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
1: साध्या सोप्या गोष्टी म्हणजे आपण अतिशय स्टँडर्ड दर्जाच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण मोठ्या शहरांमध्ये पाहतो फुटाफुटाला कुठे एखादा पथरेवाला येतो काहीतरी भाजी विकायला लागतो, आपण हे बघत नाही ती स्वच्छ आहे का. तर मी भाजीचं उदाहरण दिलं, तसंच आपण तेल कुठनं घेतो कारण तेल हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तर तो चांगल्या दुकानातनं घ्यावा किंवा स्टँडर्ड दर्जाचा घ्यावा. त्याच्यानंतर दूध असेल, दूधही दुधाच्या बाबतीतही तेच आहे. जर तुमचे बांधलेले गवळी असतील तर त्यांचे ते त्यांचा गोठा नीट ठेवतात का, ते दूध आणतात त्याच्यात मध्ये काही अल्ट्रेशन होत नाही का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करावी लागेल आणि ग्राहकाला जागृत व्हायला लागेल. म्हणजे पहिली गोष्ट, प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि किमान म्हणजे मोबाईलमध्ये जितका वेळ घालवतो बोटं घालण्यात त्याच्यापेक्षा थोडासा वेळ आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी घालवायला हवा, हा एक भाग. दुसरीकडे सरकारने काय केलं पाहिजे, तर हे जे खातं आहे त्याच्यामधले स्टाफ वाढवला पाहिजे आणि अद्ययावत प्रयोगशाळा केल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विक्रेते आणि या लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे येणारा माल आणि तो त्या विहित मुदतीमध्ये विकला जातो का, नाही तर त्याची परतीचं स्कीम असल्या पाहिजे. हे सगळं आर्थिक लाभामुळे होतं, त्यामुळे त्याच्यामागे आर्थिक मोटिव्ह असल्यामुळे या भेसळ किंवा असे प्रकार होतात. आता सामान्य माणसाचं बाहेर खाण्याचं प्रमाण वाढले म्हणून हॉटेलमधल्या प्रॅक्टिसेस तपासल्या जातात. अनेक हॉटेलांवर किंवा मॅकडोनाल्ड्सवरही कारवाई प्रसंगी आपण झालेली पाहिली. त्याचं कारण असं की तिथल्या प्रॅक्टिसेस नीट नाहीत, माल काही काळ ठेवला तो एक्सपायरी डेट नंतर ठेवला किंवा अशा अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे सर्वच घटकांची म्हणजे सरकार असेल, समाज असेल, विक्रेत्यांची चेन असेल आणि छोटे रिटेल विक्रेते असतील, हॉटेल्स असतील, एखादा मोठं रेस्टॉरंट असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्या करतोय त्या प्रॅक्टिसेस योग्य आहेत का नाही, अशी सर्व पातळ्यांवर सजगता प्रत्येक घटकात निर्माण झाली तरच हा प्रश्न सुटू शकतो.
0: श्रोते हो, अन्न भेसळी विरोधातील लढा हा केवळ छापे आणि कारवाई पुरता मर्यादित नाही. शुद्ध आणि स्वच्छ अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे ही संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी आहे. भेसळयुक्त अन्न आपल्या ताटापर्यंत आणि पोटापर्यंत पोहोचूच नये यासाठी आपण सावध राहणं हेही महत्वाचं आहे आणि हीच खरी जनजागृती आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन विजया सहजराव.

मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 6 भाद्रपद शके 1948 अर्थात 28 ऑगस्ट 2026. मंडळी, आज रक्षाबंधन आहे, बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा हा सण. तेव्हा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, शेतीबरोबरच आपल्याकडे पशुपालन देखील केलं जातं. आपण पाहतो की फार पूर्वी प्रत्येकाच्या घरात गाई गुरंही असायचीच, पण आज काय आहे स्थिती? तर आज आपल्याला आपल्याकडच्या जनावरांची जी संख्या आहे ती कमी होताना दिसते. हा व्यवसाय न करण्यामागे प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी आहेत. कुणाला आर्थिक अडचण आहे, कुणाकडे मनुष्यबळ नाही आहे, अशा सगळ्या समस्या प्रत्येकाच्या आहेत. पण आता शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा जर लाभ पशुपालकांनी घेतला तर नक्कीच पशुपालन व्यवसाय हा

0: त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मंडळी, शासनाच्या ज्या योजना आहेत त्यामधीलच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. चला आज आपण याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड याविषयी डॉक्टर मुकुंद लोंढे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधवांना एक महत्वाचा किंवा जिव्हाळ्याचा असा जो विषय आहे त्याबद्दल चर्चा आज आपण करणार आहोत. हा विषय कुठला तर पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड. आपण जेव्हा पशुपालन करत असतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्याला खर्च करावा लागतो, म्हणजे चारा लागतो, पशुखाद्य लागतं, काही प्रमाणात मजुरीही लागते. हा जो सगळा खर्च आहे त्यासाठी पशुपालकांना या किसान क्रेडिट कार्डचा फायदा कसा होऊ शकेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच त्यासाठी कोणकोण पात्र आहेत, कर्ज किती मिळू शकते किंवा काही सवलती आहेत का, तसंच कर्ज घेताना कोणत्या प्रकारे कर्ज घ्यायचं, म्हणजेच नेमकी कार्यपद्धती काय, या सगळ्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकुंद लोंढे सर यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, सुरुवातीला आम्हाला हे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय आहे ते सांगा.
2: सर्वप्रथम मी आपल्या शेतकरी आणि पशुपालक बांधवांना अगदी सोप्या भाषेत सांगू इच्छितो की किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पशुपालकाला शेती किंवा पशुपालन व्यवसायासाठी लागणारं खेळतं भांडवल वेळेवर आणि सहज उपलब्ध करून देणारी बँकेची एक कर्ज सुविधा आहे.
1: अच्छा.
2: पशुपालकाला चारा, पशुखाद्य, औषधोपचार, लसीकरण, मजुरी यासारख्या दैनंदिन खर्चासाठी या कर्जाचा उपयोग करता येतो. पशुपालकांना सावकाराकडे जाऊन त्याच्याकडून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही योजना शासनाने तयार केली आहे.
1: अच्छा. बरं, मग हाच नेमका शब्द का वापरला गेलाय, म्हणजे किसान क्रेडिट कार्ड हा जो शब्द आहे किंवा KCC असं पण म्हणतात.
2: बरोबर. हां,
1: तर त्याविषयी सांगा.
2: यासाठी एका उदाहरणातून मी तुम्हाला सर्वश्रोत्यांना समजावून सांगतो. समजा तुमची KCC लिमिट 2 लाख रुपये मंजूर झाली आहे, पण तुम्हाला सध्या फक्त 1 लाख रुपयांची गरज आहे. तर तुम्ही तेवढीच रक्कम वापरू शकता आणि ते 1 लाख रुपये तुम्ही वापरले आणि ठरलेल्या मुदतीमध्ये ते परतफेड केले तर तुमची मंजूर 2 लाखांची रुपयांची जी लिमिट आहे ती पुन्हा कायम राहते. म्हणजेच काय, तर पुन्हा पशुपालनासाठी गरज पडली तर 2 लाख रुपयाच्या मर्यादेमध्ये तुम्हाला पैसे वापरता येतात. जसे आपण साधारणपणे क्रेडिट कार्डसाठी वापरतो नॉर्मल ह्याच्यामध्ये, तशाच पद्धतीचं हे कार्ड आहे. त्यामुळं ह्याला किसान क्रेडिट कार्ड असे म्हणतो. मात्र ह्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड म्हणजे हे कार्ड मिळत नाही. तुम्हाला एक तसं एक अकाउंट, क्रेडिट कॅश अकाउंट तुम्हाला तशी लिमिट तशी तयार करून दिली जाते.
1: अच्छा, म्हणजे बँकेमध्ये जाऊन तसं खातं हे करावं लागतं, तयार करावं.
2: हो हो.
1: ओके, याबद्दल आपण अधिक घेऊयाच माहिती. पण सर, त्याआधी सांगा की पशुपालकाला याची नेमकी गरज का आहे.
2: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता पहा, आपण शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये खर्च हा हंगामानुसार होत असतो. मात्र पशुपालनामध्ये खर्च हा वर्षभर सुरूच असतो. जसे की गाय किंवा म्हैस असेल तर त्याला रोज चारा आणि पशुखाद्य लागतंच. पशु आजारी पडला तर उपचारासाठी खर्च होत असतो. गोठ्यामध्ये मजूर असेल तर त्याचा पगार द्यावा लागत असतो मालकाला. पाणी आणि विजेचा खर्च होत असतो. पशुधनाचा विमा काढायचा असेल तर त्याला सुद्धा पैसे द्यावे लागतात. म्हणून पशुपालकाला सतत खेळत्या भांडवलाची आवश्यकताही असतेच आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी KCC महत्वाचं ठरतं.
1: बरोबर आहे. बरं, यासाठी कोणकोणत्या व्यक्ती किंवा कोणकोणते पशुपालक ही योजना घेऊ शकतात किंवा हे कार्ड घेऊ शकतात.
2: नक्कीच, दुग्ध व्यवसाय करणारे गाई म्हशींचे पशुपालक, शेळी मेंढी पालक, कुक्कुट पालक, वराह पालक आणि इतर पात्र पशुसंवर्धन व्यवसाय करणारे लाभार्थी KCC पात्र ठरू शकतात.
1: अच्छा. बरं, यामधून नेमका कोणता खर्च करू शकतो शेतकरी किंवा पशुपालक.
2: पहा की पशुसंवर्धन केसचा उपयोग मुख्यतः पशुपालन व्यवसायाच्या वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटसाठी केला जातो. आता तुम्ही म्हणाल की वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर पशुपालकाच्या व्यवसायातील जो दैनंदिन खर्च होत असतो तो खर्च भागवण्यासाठी लागणारा पैसा. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चारा लागतो, पशुखाद्य लागतो, पशुवैद्यकीय उपचार, औषधं, पशुधनाच्या विमाचा खर्च, पशुपालनातील जो मजूर आपण ठेवतो त्याला मजुरी द्यावी लागते, पाण्याचा खर्च होत असतो, विजेचा खर्च होत असतो. तर त्या विजेच्या खर्चासाठी, पाण्याच्या खर्चासाठी सर्व KCC हा खर्च आपण करता येतो.
1: अच्छा, म्हणजे अनेक प्रकारे आपल्याला खर्च भागवण्यासाठी या कार्डचा उपयोग,
2: दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आपण यासाठी खर्च करता येतो.
1: अरे वा. बरं, हे झालं खर्चाचे विषय. पण

0: जर आपल्याला खरेदी करायची असेल, म्हणजे एखादा पशु खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी हे कार्ड उपयुक्त आहे?
1: पहा की मला पशुपालक बंधूंना हे पुन्हा सांगावं वाटतं की चारा, पशुखाद्य, औषधं, मजुरी हा जो दैनंदिन खर्च होतोय ह्या खर्चासाठीच केसीचा वापर पशुपालकाला करता येतो. तुम्हाला जर नवीन गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेल किंवा इतर मोठी भांडवली गुंतवणूक करायची असेल तर केसीसमधून तुम्हाला ती करता येणार नाही. तुम्हाला गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेलच तर तुम्हाला त्यासाठी टर्म लोन, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मुदत कर्ज, हा घ्यावा लागतो.
0: अच्छा, म्हणजे त्यासाठी हे कार्ड उपयुक्त
1: नाही. बरोबर,
0: ठीक आहे. बरं, साधारणतः किती कर्ज मिळू शकतं या योजनेअंतर्गत?
1: केसीसीमध्ये पशुपालन केसीसी अंतर्गत जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं. मात्र प्रत्येक पशुपालकाला 5 लाख रुपये मिळतीलच असे नाही. आपल्या जनावरांची संख्या, म्हणजे पशुपालकाजवळ असलेल्या जनावरांची संख्या आणि त्यासाठी लागणारा खर्च पाहून बँक कर्जाची रक्कम ठरवत असते. आणखी एक महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये की 2 लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते विनातारण मिळू शकतं, म्हणजे त्यासाठी जमीन, मालमत्ता हे तारण ठेवण्याची अजिबात गरज नाही. मात्र एक लक्षात असू द्या पशुपालकांनो की कर्ज मर्यादेची रक्कम ही प्रत्येक पशुपालकासाठी सारखी नसते. कर्ज मर्यादा ठरवताना संबंधित पशुपालन व्यवसायासाठी लागू असलेले स्केल ऑफ फायनान्स आणि खेळते भांडवल याचा विचार केला जात असतो.
0: बरं, या संदर्भात जर पशुपालकाला काही अर्ज करायचा असेल किंवा काही माहिती मिळवायची असेल तर त्यानं कुठं जावं?
1: पशुपालक बांधवांनो, केसेससाठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. आपल्या जवळच्या बँकेमध्ये किंवा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येत असतो. अर्ज करण्यापूर्वी आपल्या जनावरांना त्यांना टॅगिंग करून घ्यावं लागते, म्हणजेच बिल्ला मारून घ्यावा लागतो. त्या जनावरांची नोंद भारत पशुधन या ॲपवर करून घ्यावी लागते. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, म्हणजे तुमच्या जवळचे जे पशुवैद्यकीय अधिकारी असतील दवाखान्यामधून, त्यातून तुम्हाला ते नक्कीच मदत करतील. तसेच अर्जासोबत आधार कार्ड जोडावं लागतो, बँक खात्याची माहिती, फोटो आणि आवश्यक कागदपत्रं जोडावी लागतात. काही वेळा बँकेकडून जनावरांचा विमा काढण्याची पशुपालकाला सूचना केली जाते, त्यामुळे बँकेच्या नियमानुसार विमासुद्धा काढून घ्यावा लागतो.
0: बरं, मग संलग्न जर बँक आहे एखादी तर ही बँक कर्ज देत असताना काय गोष्टी नेमक्या पाहते?
1: केसेससाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक पशुपालकाचा बँक ही सिबिल स्कोर तपासून पाहत असते. त्यानंतर बँक आपल्या नियमानुसार पात्रता, त्या पशुपालकाची पात्रता किती आहे आणि क्रेडिट असेसमेंट सगळं करून अंतिम कर्ज मर्यादा ही निश्चित करत असते. आता एखाद्या पशुपालकाचा सिबिल स्कोर कमी आहे समजा, म्हणून त्याला काय काय केसीसी मिळणार नाही का? असं नाही. मात्र केसीसी हे बँकेचे कर्ज असल्यामुळे बँक अर्जदाराची पूर्वीची कर्ज परतफेड त्याने कशी केली होती, त्याचं चालू कर्ज किती आहे, थकबाकी किती आहे, त्याची क्रेडिट हिस्ट्री किती आहे आणि कर्जाची परतफेड करण्याची त्याची खरं क्षमता आहे का, हे सर्व तपासतं. आणि त्यामुळं ज्यांची पूर्वीची कर्जे थकीत आहेत किंवा त्यांची रिपेमेंट हिस्ट्री ही खराब आहे त्यांच्या अर्जाचे बँक अधिक काळजीपूर्वक मूल्यांकन करू शकतं. अंतिम निर्णय संबंधित बँक आपल्या लागू नियमानुसारच करत असतं. म्हणून पशुपालक मित्रांनो, वेळेवर आपले कर्ज फेडत चला. म्हणजे काय होतं की बँक तुम्हाला कर्ज देताना खूप वेळ लावणार नाही आणि कर्ज द्यायला नकारही देणार नाही. आकाशवाणी रत्नागिरीहून मला एक महत्त्वाची गोष्ट सर्व श्रोत्यांना सांगायची आहे की स्केल ऑफ फायनान्स हा केसीसी कर्ज मर्यादा ठरवण्याचा एक महत्त्वाचा आधार आहे. पण स्केल ऑफ फायनान्स म्हणजे आणि गुणिले जनावरांची संख्या, म्हणजेच बँकेने तेवढेच कर्ज द्यायला हवे असे होत नाही.
0: म्हणजे अखेरीस बँकेचे स्वतःचे नियम लागू होऊ शकतात.
1: हो,
0: बरोबर आहे. बरं, स्केल ऑफ फायनान्स म्हणजे नेमकं काय ते आता सांगा.
1: स्केल ऑफ फायनान्स म्हणजे एखाद्या विशिष्ट कृषी किंवा जी पशुधनची ऍक्टिव्हिटी आपण शेतकरी करत असतो त्यासाठी केलेल्या खर्चाची किंवा खेळत्या भांडवलाच्या गरजेची एक प्रमाणित रक्कम. आता सोप्या भाषेमध्ये बोलायचं झाल्यास एका जनावरला चारा, पशुखाद्य, औषधं आणि इतर दैनंदिन गोष्टींसाठी किती खर्च येतो हे सर्व बँक पाहत असतं आणि त्या पाहून त्या कर्जाची मर्यादा हे बँक ठरवतं. त्यासाठी जिल्हा लेवलला एक कमिटी असते. त्या कमिटीचं नाव आहे डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी. ही कमिटी काय करतं की जिल्ह्यामध्ये त्या जनावरला सांभाळण्यासाठी किती खर्च येत असतो हे ठरवतं ते आणि त्यानंतर ती रक्कम स्केल ऑफ फायनान्स म्हणून ती गृहीत धरली जाते. त्यामुळं एका जिल्ह्यामध्ये स्केल ऑफ फायनान्स समजा 30,000 रुपये तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तो सेम राहत नाही, त्यामुळे तो बदलत असतो. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हानिहाय स्केल ऑफ फायनान्स हा बदलत असतो.
0: बरं, मग आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा हा दर किती आहे स्केल ऑफ फायनान्स?
1: रत्नागिरी जिल्ह्यासाठी सध्या उपलब्ध माहितीनुसार एका गायीसाठी साधारणपणे 30,000 रुपये तर एका म्हशीसाठी

0: साधारणपणे 32,000 रुपये इतका स्केल ऑफ फायनान्स आहे.
1: बर,
0: आता हे ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनामध्ये साहजिकच एक प्रश्न येऊ शकतो की बाजारात तर मी चांगली जी गाय संकरित गाय खरेदी केली आहे त्याचा दर आहे 70,000 रुपये, मग केसीसाठी 30,000 मला का मिळणार? तर इथं एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, जनावराचा बाजारभाव आणि स्केल ऑफ फायनान्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाजारभाव म्हणजे काय असतं की एखादं जनावर खरेदी करताना त्यासाठी प्रत्यक्ष किती पैसा देतो आपण, आणि स्केल ऑफ फायनान्स म्हणजे काय की पशुपालन व्यवसायामध्ये एक जनावर सांभाळण्यासाठी किती खर्च येतो यासाठी वापरलं जाणारं वित्तमान. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आपण एक संकरित गाय बाजारामध्ये 70,000 रुपयांना मिळत असेल तर त्या गायीसाठी बँक स्केल ऑफ फायनान्स म्हणजे सांभाळण्याचा जो खर्च आहे तो 30,000 रुपये देते. त्यामुळं 70,000 रुपयांची गाय घेतली म्हणून मला 70,000 रुपयेच पाहिजेत असं शेतकऱ्याचा अट्टहास चालणार नाही.
1: म्हणजे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
0: हो, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
1: सर, मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात की केसीसी मध्ये 2 लाखापर्यंत तारण आवश्यक नाहीये, तर त्या संदर्भात जर आम्हाला जास्तीची माहिती द्या की हे नक्कीच खरं आहे का?
0: हो, अगदी खरं आहे. सरकारने केसीसीसाठी नवीन नियमानुसार 2 लाखांपर्यंतची तारणमुक्त कर्जाची मर्यादा ही निश्चित केली आहे. म्हणजे लागू नियमानुसार या मर्यादेपर्यंत कर्ज देताना शेतकऱ्याला पशुपालकाला जमीन किंवा इतर मालमत्ता तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की प्रत्येक पशुपालकाला 2 लाख रुपये मर्यादेमध्ये केसीसी मिळणारच. उदाहरणार्थ एखाद्या पशुपालकाकडे 2 गायी आहेत आणि त्याच्या पशुपालन व्यवसायासाठी आता बँकेने ठरवलेलं आहे की एका गायीला 30,000 रुपये, 2 गायींसाठी 60,000 रुपये त्याची खेळती भांडवलची गरज आहे, तर त्याला 60,000 रुपये केसीसी लिमिट हे मिळू शकतं. केवळ तारण लागत नाही म्हणून 2 लाख रुपये मिळतील असे नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की प्रत्यक्षात किती केसीसी लिमिट मिळेल हे पशुपालकाची पात्रता, पशुधनाची संख्या, लागू स्केल ऑफ फायनान्स, खेळते भांडवलाची गरज आणि बँकेने जे मूल्यांकन ठरवलंय यावरून ठरत असते.
1: म्हणजे जर एखाद्या पशुपालकाला जर 2 लाखाची केसीसी मंजूर झाली असेल तर त्याने 2 लाख पूर्णपणे घ्यायचेच का की काय कमी जास्त करता येतं?
0: नाही, अजिबात तसं नाही आहे. समजा एखाद्या पशुपालकाला 2 लाखांची केसीसी लिमिट मंजूर झाली पण आज त्याला फक्त 50,000 गरज आहे, तर तो उपलब्ध मर्यादेमध्ये तो आवश्यक तेवढीच रक्कम वापरू शकतो, तेवढीच काढू शकतो, वापरू शकतो. नंतर पुन्हा चारा, पशुखाद्य आणि इतर खर्चासाठी गरज पडली तर उपलब्ध लिमिटमधून ती रक्कम परत वापरतो. म्हणून शेतकऱ्यांची 2 लाखांची केसीसी लिमिट मंजूर झाली म्हणजे पूर्ण रक्कम एकदाच काढायची असे समजू नये शेतकऱ्यांनी.
1: हा, म्हणजे गरजेनुसार जेवढी रक्कम लागेल तेवढी शेतकरी काढू शकतो, त्याची परतफेड करू शकतो.
0: नक्कीच, हो.
1: म्हणजे अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे असं म्हणायला हरकत.
0: हो,
1: बरं. समजा कधी कधी आपल्याकडे जनावरं जास्त असतील तर अशावेळी पशुपालकाला मजुरांना सुद्धा पगार जास्त द्यावा लागतो किंवा जास्तीचे मजूर असतात, तर अशावेळी हा जर 1,00,000 रुपये साधारण खर्च येत असेल पगाराचाच, तर त्यासाठी या केसीसीचा उपयोग होऊ शकतो का?
0: हो, नक्कीच होऊ शकतो. पशुपालनातील मजुरी हा खेळत्या भांडवलाचा एक भाग आहे. म्हणून पशुपालक केसीसी मधून मजुराचा पगार देऊ शकतात. मात्र मी पशुपालकांना एक सूचना देईन की मजुरीचा जो खर्च आहे त्याची त्यांनी व्यवस्थितपणे नोंद ठेवावी, त्याची पावती जपून ठेवावी, पेमेंट रेकॉर्ड जपून ठेवावा आणि बँक ट्रान्सफर रेकॉर्ड व्यवस्थित जतन करावा. यामुळे खर्चाचा योग्य हिशोब ठेवता येतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँक आवश्यकतेनुसार त्याची तपासणीसुद्धा करत असते.
1: अच्छा, बरं. प्रत्येक वेळी जेव्हा पैसे काढायची वेळ येते त्यावेळी बँकेत जाऊन सारखी आपल्याला मंजुरी घेणं आवश्यक आहे का?
0: नाही, एकदा केसीसीची कर्ज मर्यादा मंजूर झाली की त्या मर्यादेत गरजेनुसार पैसे काढता येतात. प्रत्येक वेळी बँकेकडून नव्याने मंजुरी घेण्याची गरज नसतं. मात्र बँक वेळोवेळी कर्जाचा वापर योग्य करण्यासाठी होत आहे का याची तपासणी ही नक्कीच करू शकते. म्हणून माझा पशुपालकांना सल्ला आहे की त्यांच्याजवळ असलेली चाऱ्याची बिले, पशुखाद्याची बिले, औषधांची बिले, मजुरीचा खर्च हे सर्व जतन करून ठेवत चला. तसेच पशुपालक बंधूंनो, घरगुती समारंभ, वैयक्तिक खरेदीसाठी केसीसीचा पैसा वापरणं योग्य नाही आहे. हे लक्षात ठेवा की केसीसीचा पैसा हा फक्त पशुपालनासाठीच वापरता येतो.
1: बरोबर आहे, म्हणजे ज्यासाठी तो खर्च करायचा आहे त्यासाठीच केला पाहिजे. आणि अर्थातच सगळा शोभ किंवा जमा खर्चाचा ताळेबंद शेतकऱ्यांनी
0: जपून ठेवला पाहिजे.
1: बरोबर. काही पशुपालकांकडे सर स्वतःची जमीन नसते, त्यांना जर केसीसी पाहिजे असेल तर ते घेऊ शकतात का?
0: हो, नक्कीच घेऊ शकतात. स्वतःची जमीन नसली तरी पशुपालनासाठी केसीसी हे मिळू शकतं. कारण यामध्ये पशुपालनाचा व्यवसाय असणं हे महत्वाचं आहे. पशुपालकाकडे स्वतः

0: जमीन नाही म्हणून त्याला किसी मिळणार नाही असं नाही आहे.
1: बरं.
0: भाड्यानं घेतलेला गोठा किंवा पशुपालनाची व्यवस्था आहे आणि बँकेच्या नियमानुसार आवश्यक ते सर्व कागदपत्र त्या पशुपालकाने पूर्ण केली असेल तर त्याला सहजपणे केसीसी मिळू शकतं.
1: बरं,
0: म्हणून तर गरीब आणि गरजू पशुपालकास केसीसी हा फार उपयोगी ठरणार आहे.
1: नक्कीच. बरं सर, महाराष्ट्र शासनानं पशुसंवर्धन या क्षेत्राला कृषी समकक्ष दर्जा जो दिलेला आहे, त्या गोष्टीचा या केसीसीमध्ये काही फायदा होऊ शकतोय का?
0: नक्कीच याचा फायदा केसीसीमध्ये होतो. केसीसीचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व पात्र महाराष्ट्रातील पशुपालकांना याचा फार मोठा फायदा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागास कृषी समकक्ष दर्जा दिल्यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी पशुपालकांना खेळत्या भांडवलांवरील व्याजदरामध्ये 4% सवलत देण्याचा शासन निर्णय हा जारी केला आहे. त्यामुळं काय झालं आहे की पात्र पशुपालकांना शासन निर्णयातील अटी आणि कार्यपद्धतीनुसार या 4% सवलतीचा लाभ मिळू शकतो आणि त्याचा फायदा पुढे केसीसीच्या व्याजदरामध्ये होतो.
1: सर, केसीसी म्हणजे एक प्रकारे कर्ज काढणं हा विषय
0: होय,
1: येतोच, तर मग या केसीसीवरती शेतकऱ्याला व्याज किती लागतं, म्हणजे किती टक्के दरानं व्याज लागतं, त्याबद्दल आता सांगा.
0: हो. पशुसंवर्धन केसीसीमध्ये साधारणपणे 7% व्याजदर असतो.
1: बरं.
0: त्यामध्ये केंद्र शासनाकडून 3% व्याज हे सवलत म्हणून मिळतं. जर संबंधित पशुपालक हा शासनाच्या कृषी समकक्ष दर्जाबाबत सर्व अटी पूर्ण करत असेल तर महाराष्ट्र शासनाकडून पात्र पशुपालकाला आणखी 4% ही सवलत मिळते.
1: बरं.
0: त्यामुळं पशुपालकाने कर्जाची वेळेवर परतफेड केली तर या सर्व सवलतींचा लाभ घेऊन त्याचा प्रत्यक्ष व्याजाचा भार हा 0% येऊ शकतो. बघा शेतकरी मित्रांनो, खरंच व्याजदर 0% होईल पण तुम्हाला काय करावं लागेल, शासनाच्या सर्व अटी पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि कर्ज हे वेळेवर फेडलं पाहिजे तुम्ही.
1: म्हणजे या दोन गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिलं
0: हो
1: तर 0% दरानेच जवळजवळ तुम्हाला कर्ज मिळू
0: हो
1: शकतंय.
0: हो नक्कीच.
1: बरं, या संदर्भातच आमच्या सर्व पशुपालकांना आपण काय संदेश देऊ शकाल?
0: आकाशवाणी रत्नागिरीच्या सर्व श्रोत्यांना आणि पशुपालक बांधवांना माझा एक संदेश आहे की आज पशुपालन हा केवळ व्यवसाय नाही आहे. पारंपरिक व्यवसाय आधी होता तसा राहिला नाही आहे, तो आता एक महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय सुरू झालेला आहे. पशुपालन व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक आता येत आहे.
1: बरोबर.
0: पशुपालन व्यवसायामध्ये नियमित खर्च होत असतो आणि त्यासाठी वेळेवर खेळते भांडवल मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून पशुपालकांनी आपल्या जवळच्या बँक शाखेशी आजच संपर्क करा किंवा पशुसंवर्धन विभागात संपर्क करा आणि त्यानंतर त्याची केसीसाठी त्यांनी त्या बँकेमध्ये किंवा पशुसंवर्धन विभागामध्ये माहिती घ्या. त्यानंतर कर्ज मिळाल्यानंतर त्याचा योग्यपणे त्या पशुसंवर्धन खर्चासाठीच त्याचा वापर करा आणि वापर केलेली जी काही सर्व बिलं असतील ती जपून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही याचा लाभ वेळेवर म्हणजे हे जे केसीसीचा हे तुम्ही घेतलाय लाभ, त्यानंतर तुम्ही ती कर्ज मर्यादा आहे ती वेळेवर फेडली तर तुम्हाला त्याचा परत जो व्याजदर आहे तो सगळ्यात कमी लागेल. आणि जर तुम्हाला कृषी समकक्ष दर्जाचा लाभ भेटला असेल तर तो व्याजदर 0% होईल. त्यामुळं तुम्ही वेळेवर कर्ज फेडा आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही केसीसीचा हा वापर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणीमध्ये तुम्हाला एक मोठा आधार त्याचा केसीसी म्हणून तुम्हाला पाहता येईल.
1: नक्कीच
0: हो
1: सर, आज आपण इथे आलात आणि पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड या संदर्भात आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: किसान क्रेडिट कार्ड याविषयी डॉक्टर मुकुंद लोंढे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. म्हणजे या बातचितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की किसान क्रेडिट कार्ड ही जी योजना आहे ती पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे. चला आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, भात पीक फुटवे अवस्थेत असल्यास शेतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. फवारणी करताना द्रावणाची पानांवर योग्य प्रकारे चिकटून राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी फवारणी द्रावणात स्टिकर मिसळावेत. आंबा बागांमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर लवकरात लवकर पूर्ण करावा. झाडाच्या सरासरी व्यासानुसार शिफारशीत मात्रा वापरावी आणि पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केवळ पाऊस नसलेल्या कालावधीत किंवा पावसाची तीव्रता कमी असताना करावा. पुनर्लागवड केलेलं भातपीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास शेतात सुमारे 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. फुटवे अवस्थेतील भात पिकाला युरियाचा

दुसरा हप्ता 870 ग्रॅम प्रति गुंठा याप्रमाणे लवकरात लवकर देऊन पूर्ण करावा. भात पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव आणि पिकाची स्थिती लक्षात घेऊन गरजेनुसार बेडणीची कामं करावीत. ढगाळ आणि आर्द्र हवामानामुळे भात पिकामध्ये सुरळीतील अळी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पतंग लहान, नाजूक आणि दुधाळ पांढरा असून त्याच्या पंखांवर फिकट काळ्या रंगाचे लहान लहान ठिपके असतात. अळी पारदर्शक फिकट हिरवट पांढरट रंगाची असते. अळी कोवळं पान कापून त्याचे लहान तुकडे करते आणि त्याची सुरळी करून त्यामध्ये राहते. रात्रीच्या वेळी अळी सुरळीसह भाताच्या आव्यावर चढते आणि पानातील हरितद्रव्य खरबडून खाते, त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसतं, पिकाची वाढ खुंटे. सुरळ्या पानाच्या एका कडेला लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी बांधून पिकावरून एक जाड दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. नंतर 1-2 तासांनी शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावं, जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील. त्यानंतर त्या नष्ट कराव्यात. गरज भासल्यास डेल्टामेथ्रिन 1.8% EC 13 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50% SP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा लॅम्डा साय हॅलोथ्रिन 5% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. नाचणी आणि वेरी पिकाच्या पुनर्लागवडीनंतर 1 महिना पूर्ण झाल्यास नत्रखताची दुसरी हप्त्याची मात्रा सुमारे 870 ग्रॅम युरिया प्रति कुंठा या प्रमाणात द्यावी. खत देण्यापूर्वी नागली पिकामध्ये बेडणी करावी. ढगाळ आणि आर्द्र हवामानासह अधूनमधून पाऊस पडत असल्याने नाचणी पिकामध्ये कर्पारोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व वाढीच्या अवस्थांमध्ये होऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांच्या पृष्ठभागावर लहान ओले ठिपके दिसतात. हे ठिपके जांभळ्या रंगाचे आणि कडा तपकिरी पिवळ्या रंगाची असते. कालांतराने हे ठिपके करड्या रंगाचे होतात. दमट हवामानात पानांच्या पृष्ठभागावरील या लांबलचक ठिपक्यांवर पांढऱ्या करड्या बुरशीची वाढ दिसून येते. अनुकूल परिस्थितीत हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि संपूर्ण पान करपतं. कर्पारोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायसायक्लोझोल 75% WP 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसंच आयसोप्रोथिओलेन 40% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी, कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा कार्बेंडेझिम 12% मॅनकोझेप 63% WP हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आत्ताच सांगितलेल्या कुठल्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. मंडळी, भुईमुगाची पेरणी होऊन 50 ते 55 दिवस झाले असल्यास मातीची भर दिलेल्या भुईमुग पिकावरून रिकामं पिंप फिरवावं. यामुळे जमिनीत शिरणाऱ्या आऱ्यांची संख्या वाढून शेंगा धरायला मदत होते. कारळा पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव आणि पिकाची स्थिती लक्षात घेऊन गरजेनुसार बेडणीची कामं करावीत. कारळा पिकाच्या शाखीय वाढीच्या अवस्थेत नत्रखताचा विभाजित हप्ता युरियाद्वारे 275 ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणात द्यावा. खतं पिकाच्या ओळीलगत 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावीत. आंबा पिकाला नियमित फळधारणीसाठी पॅक्लोबिट्रॉझॉल वर्षातून एकदा 15 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या झाडाला द्यावं, कारण वर्षाआड फळं धरण्याचा गुणधर्म 10 वर्षांनंतर प्रकर्षाने दिसून येतो. पॅक्लोबिट्राझॉल झाडाच्या आकारमानानुसार द्यावं. प्रत्येक झाडाचा पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून प्रतिमीटर व्यासाला 75% ग्रॅम पॅक्लोबिट्राझॉल द्यावं. मंडई, ऑगस्ट महिन्यात काजूच्या कलमांना शिफारशीनुसार खतांची मात्रा द्यावी. 4 वर्ष आणि त्याच्या पुढील वयाच्या काजू कलमांना प्रतिझाड 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. खतं झाडाच्या विस्ताराच्या किंचित आतल्या बाजूला बांगडी पद्धतीनं चर खोदून द्यावीत. 1, 2 आणि 3 वर्ष वयाच्या काजू कलमांना शिफारशीनुसार खतांच्या मात्रेच्या 1/4, 1/2 आणि 3/4 मात्रा द्याव्यात. दमट हवामानामुळे नारळ पिकामध्ये कोमकूस रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात

प्रतिकारात्मक उपाय म्हणून स्वच्छ हवामानात 1% बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25%, यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी. पहिल्या फवारणीनंतर 15 ते 25 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. मंडळी, सुपारीला खताचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात द्यावा. पहिला हप्ता 1 घमेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 12 किलो हिरवळीचं खत आणि 160 ग्रॅम युरिया

सेंटीमीटर रुंदीच्या चरात बांगडी पद्धतीनं द्यावीत. हळद पिकाची लागवड केल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यांनी पिकाला 3 ते 5 पानं आलेली असताना मातीची भर द्यावी. लागवड केलेल्या कंदाच्या ओळींमधील चरातून किंवा मोकळ्या जागेतून माती सुमारे 1.5 ते 2 इंच खोलीपर्यंत कुदळीनं खणून दोन्ही बाजूंच्या कंदाभोवती मातीची भर द्यावी. यामुळे नव्याने तयार होणारे कंद मातीने झाकले जाऊन त्यांची योग्य वाढ आणि विकास व्हायला मदत होते. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

कार्यक्रमापण ऐकलात आमचं घर आमचं शेत. निवेदिका होत्या ऋचा गद्रे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी यामध्ये आपण ऐकाल कृषी उत्पादनांचं ब्रँडिंग याविषयी डॉक्टर रुपाली देशमुख यांची मुलाखत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

उद्या सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. या कार्यक्रमासाठी संपादन सुहास नंदुरे यांचं.

उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम याविषयी सागरी सीमा मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक दिलीप राजशिर्के यांच्याशी वैष्णवी रिसबुड यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील

0: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा.
2: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे.
1: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे.
2: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टीहीनांसाठी हा संकल्प करा.
3: श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 वर, 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता, नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित। भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी उंचीवर। अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबावतंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका। देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत। नेपाळ आणि तिबेटमध्ये झालेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 वर पोहोचला आहे, तर अजून 1545 जण बेपत्ता आहेत। पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे। भोटेकोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे। तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे। नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत। याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं। त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे। तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गानं सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काल काठमांडू इथं पोहोचले।

असलेल्या तामिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतानं नेपाळसाठी 47 टनांपेक्षा जास्त आपत्कालीन मदत साहित्य पाठवलं आहे. आज आणखी एक विमान 13 टन आवश्यक साहित्यासह नेपाळसाठी रवाना होणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला असून काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासांनीही 24 तास हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. भारताचा परकीय चलन साठा 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 12.40 अब्ज अमेरिकी डॉलरनं वाढून 729.30 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर पोहोचला. यापैकी सर्वात मोठा वाटा चलनी साठ्याचा असून तो 9.40 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ नोंदवून 591.30 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेला. तर सोन्याच्या साठ्यात 2.08 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ होऊन तो 114.20 अब्ज अमेरिकी डॉलर इतका झाला. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वार्षिक तत्वावर 6.7% नोंदवला गेला आहे. आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती दिली आहे. जून महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सुधारून थेट 8.8% झाला होता, जो सुरुवातीला 7.3% असेल असा अंदाज होता. जूनमधल्या या वेगवान वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये वाढीचा वेग किंचित मंदावला असला तरी औद्योगिक वाढीचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेनं आपला हेकेकोर दृष्टिकोन बदलून दबाव तंत्राचा वापर थांबवल्यास पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे. अमेरिकेनं इराणचे अधिकार स्वीकारावेत आणि जुन्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी अलीकडे झालेली चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचंही ते म्हणाले. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तातडीनं कोणतीही चर्चा करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्कॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या वेलावन सेंथिलकुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कसशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना होणार आहे. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
तर फार

0: मार्कसनं इजिप्तच्या मुस्तफा अल सिर्तीचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सक्षमीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेला प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण आणि अर्धशहरी भागात उघडली आहेत तर अंदाजे 56% खाती महिलांची आहेत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबाव तंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 8:16 झालेत. ऐकूया हिंदी पॉप म्युझिक.

ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे गायक कलाकार आणि गीतकार होते जय वालिया. कार्यक्रमात आता ऐकूया उषा उत्थप यांना.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

अलका यांनी गायलेलं हे गीत होतं मनोहर अय्यर यांचं. संगीतकार होते समीर फातर्पेकर. आणि याबरोबरच हिंदी पॉप म्युझिक हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता दि सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र ऐकूया.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रसिक श्रोते हो नमस्कार। रजनीगंधा या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आज रक्षाबंधनाचा पवित्र असा दिवस, भाऊबहिणीचं नातं जपण्याचा हा दिवस, एकमेकांना भेटून भावाचं औक्षण करून त्याला राखी बांधताना नात्याला उजाळा देण्याचा हा दिवस। चला तर मग आपल्या रजनीगंधा कार्यक्रमाची सुरुवात करूया रंगेबेरंगी राखीच्या या गाण्यानंच।

अनपड चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं राजा मेहंदी अली खान यांचं. संगीतकार होते मदन मोहन. श्रोते हो, आता ऐकूया चोरी चोरी चित्रपटातलं गाणं.

चोरी चोरी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलत. गीतरचना होती शैलेंद्र यांची आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांना आपण ऐकलत कश्मीर की गली या चित्रपटासाठी. एस एच बिहारी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली ओ पी नय्यर यांनी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत होतं दोस्ती या चित्रपटातलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद शाहिद परवेज यांनी सतारीवर सादर केलेला राग यमन प्रसारित करीत आहोत.

उस्ताद शाहिद परवेज यांनी सतारीवर सादर केलेला राग यमन आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: Open tonight. Bellavin stormed into the title clash with a thrilling 3-2 victory over compatriot V. Chotrani in the semi-finals last night. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10:30 झालेत. श्रोते हो, आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत सकाळी 5:55 तोपर्यंत निरोप द्या. शुभ रात्री. जय हिंद.